सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 18 आषाढ शके 1948 अर्थात 9 जुलै 2026. पहाटेचे 5:50 झाली आहेत. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी सावनी खाडीलकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया सनईच्या या मंगलसुरांनी.

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देशकार रागातली मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीवर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. पहाटेचे 5:55 झाली आहेत. आता गिरवाणवाणीमध्ये ऐकूया श्रीमद शंकराचार्य आत्मष्टकम, सादर करते त्र्यंबकराव जानोरीकर.

गिरवाण वाणीमध्ये आज आपण ऐकलत श्रीमद शंकराचार्य आत्मष्टकम. सादरकर्ते होते त्र्यंबकराव जानोरीकर. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत हिंदी समाचार.

श्रोतेहो, आज संपूर्ण पुणे शहर वारीमय झालं आहे. पंढरीला, विठू माऊलीला भेटायला जाण्याचा आनंद शब्दात वर्णन करणं खरंच अवघड. तोच भाव आहे यापुढच्या रचनेत.

श्रुतिहो ही रचना होती संत तुकाराम महाराजांची, स्वर होता मन्ना डे यांचा आणि संगीतकार होते अण्णा जोशी. यानंतर ऐकूया जानकी अय्यर यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांची रचना, संगीत गोविंद पोवळे यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची रचना, स्वर आशा भोसले यांचा, संगीतकार अनिल अरुण.

0: श्रोते हो, सकाळचे 6:25 झाली आहेत. आता चिंतन या सदरात ऐकूया अविनाश हळबे यांचे विचार.
1: आपण वैद्यकीय क्षेत्रातल्या काही समस्या पुरती बघूयात. 19व्या शतकात निरनिराळी पेये, फळांचे रस, दूध वगैरे प्रवाही पदार्थ काही तासातच खराब होणे ही समस्या सर्व लोकांना सतावत होती. अनेकांनी यावर प्रयत्न केले. बहुतांशी प्रयत्न त्यात काही पदार्थ मिसळून टिकाऊपणा वाढवण्याचे होते, परंतु त्याला फारसं यश आलं नाही. लुई पाश्चर यांचा जन्म फ्रान्समध्ये 27 डिसेंबर 1822 झाला. जीवशास्त्र उर्फ बायोलॉजी, सूक्ष्म जीवशास्त्र उर्फ मायक्रोबायोलॉजी आणि रसायनशास्त्र उर्फ केमिस्ट्री ही त्यांची आवडीची क्षेत्र होती. पेये आणि दूध खराब होण्याची समस्या त्यांच्यासमोर आल्यावर त्यांनी या दोन्ही पेयांची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तासनतास तपासणी करायला सुरुवात केली. त्यांच्या तपासणीत असं लक्षात आलं की ही पेये खराब होण्याचं कोणतंही बाह्य कारण नसून हे काम त्यात निर्माण होणाऱ्या सूक्ष्म जंतूंमुळे होत आहे. हे सूक्ष्म जंतू जर का वेळेत नष्ट करता आले तर हे दोन्ही पदार्थ वाचू शकतील. यासाठी त्यांनी निरनिराळे प्रयोग केले आणि शेवटी त्यातून असं निष्पन्न झालं की या दोन्ही गोष्टी विशिष्ट तापमानापर्यंत गरम करून नंतर लगेच थंड केल्या तर हे सूक्ष्म जंतू नष्ट होतात, अर्थात नाशण्याची क्रिया होतच नाही. या संशोधनाच्या आधारे त्यांनी जी पद्धत शोधून काढली तिला पुढं त्यांचंच पाश्चरायझेशन असं नाव दिलं गेलं. पेये आणि दूध खराब होण्याची समस्या सुटल्यामुळे सर्व जगाचा फायदा झाला. रोगांचा फैलाव सूक्ष्म जंतूंमुळे होतो या लुई पाश्चर यांच्या कल्पनेत भर घालून आरोग्य समस्या निवारण्याचं पुढील काम श्री जोसेफ लिस्टर यांनी केलं. त्यांचा जन्म 5 एप्रिल 1827 इंग्लंडमधील इसेक्स परगण्यात झाला. त्यांनी लंडन विद्यापीठातून वैद्यकीय शाखेची पदवी मिळवली आणि 1860 ग्लासगो विद्यापीठामध्ये सर्जनची नोकरी पत्करली. या शतकात रुग्णावर शस्त्रक्रिया यशस्वी होऊनही 80% रुग्ण दगावणे ही समस्या सर्व जगाला भेडसावत होती. रुग्ण दगावण्याचे कारण शस्त्रक्रियेशी संबंधित नसून वेगळंच असायचं.

0: याचा अर्थ जखमेत रोगजंतूचा फैलाव होत होता, ज्यामुळे रुग्ण दगावत. परंतु असं काही होत असेल यावर वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा विश्वास नव्हता. या समस्येवर संशोधन करताना लिस्टर यांनी लुई पाश्चर यांच्या निरीक्षणांवर लक्ष केंद्रित केलं आणि रोगजंतूंचा फैलाव रोखण्यासाठी असा उपाय सुचवला की शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सर्जननं आधी सर्व शस्त्रक्रियांची उपकरणे, थिएटर, आपले हात, कपडे आणि सर्व संबंधित वस्तू त्या काळातल्या जंतुनाशक अशा कार्बोलिक साबणाने धुवून घ्याव्यात आणि नंतर काम सुरू करावं. अर्थात या गोष्टीबद्दल प्रस्थापितांकडून प्रथम त्यांची भरपूर टिंगलटवाळी करण्यात आली. परंतु खचून न जाता यावरचं आपलं संशोधन लिस्टर यांनी 1867 लॅन्सेट या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केलं. त्याच्याकडेही कुणी लक्ष दिलं नाही. मात्र बऱ्याच काळाने का होईना पण सर्वांना त्याचं महत्व पटलं आणि सर्व वैद्यकीय उपचारांमध्ये त्यांनी सुचवलेली निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. परिणामतः शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण लक्षणीय घटलं. सरकारनं त्याला त्याबद्दल लॉर्ड हा किताब दिला. एकंदरीत वैद्यकीय क्षेत्रात निर्जंतुकीकरणाचा पाया जोसेफ लिस्टर यांनी घातला आणि शस्त्रक्रिया यशस्वी होऊनही रुग्ण दगावणे ही समस्या कायमची सोडवली असं म्हणायला हरकत नाही.
1: चिंतन या सदरात आपण ऐकलेत अविनाश हळबे यांचे विचार. याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रुते हो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात फायोप्टोथोरा बुरशी टाळण्यासाठी गादीवाफा लागवड तंत्र याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांच्या वैदेही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला सादरकर्त्या संगीता अरजपुरे. 6:50 परिसर या कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांच्या भाषणाचा भाग पहिला सादरकर्ते सचिन लाडोळे. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची असेल. आम्ही ते मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता भाग 21 अध्याय 2 श्लोक 15 विवरण लेखन डॉक्टर प्रकाश अत्रे, श्लोक गायन अस्मिता नवरे, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:40 पायी वारी पंढरीची हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन कैलास शिंदे, सादरकर्ते धीरज केदारी. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 साध संवाद कार्यक्रमात सागरी जीवशास्त्राचे अभ्यासक दीपक आपटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव, सादरकर्ते विक्रांत मंडपे. 10:00 सुगम संगीत. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांचं गायन राग अल्हैया बिलावल. 11:30 विशेष गीतगंगा कार्यक्रमात शास्त्रीय नृत्यगुरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाणी भाग 5 संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असेल. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:45 आणि 2:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारुड. आजच्या आमच्या सायंकालीन प्रसारणात 4:50 बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या

पुण्यामधील पालखी आगमन सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन तज्ज्ञ सहभाग डॉ प्रज्ञा कुलकर्णी आणि मयूर भावे, सूत्रसंचालन गौरी लागू, विशेष मार्गदर्शन निलिमा पटवर्धन, निर्मिती सहाय्य प्रज्ञा डांगे, सादरकर्ते विक्रांत मंडपे, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. संध्याकाळी 7:15 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात जैविक कीटकनाशक मेटारायझिम याविषयी डॉ चारुदत्त चौधरी यांनी दिलेली माहिती. खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन आणि कांदा लागवड याविषयी डॉ शैलेंद्र गाडगे यांनी दिलेली माहिती. कृषीवाणी या सदरात फायोप्टोथोरा बुरशी टाळण्यासाठी गादी वाफा लागवड तंत्र याविषयी माहिती आणि त्यानंतर बाजारभाव. सादरकर्ते धीरज केदारी. रात्री 7:15 कार्यक्रम एक कलाकार आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात पंडित जसराज यांचं गायन राग दरबारी कानडा. त्याचबरोबर आमची सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रं नेहमीच्या वेळात प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. ही होती आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ही रूपरेषा ऐकलीत.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 6:35 झाली आहेत। आता ऐकूया दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल।
3: श्रोते हो, 9 जुलै या तारखेचं महत्व आता जाणून घेऊया। 9 जुलै 1893 या दिवशी डॉक्टर डॅनियल हेल यांनी जगातली पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो इथे यशस्वी केली। 1969 या दिवशी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला। 2000 या तारखेला अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचं आव्हान मोडून काढत विम्बल्डन टेनिस स्पर्धा 7 जिंकली। 7 जुलै असणारी महत्वाची नावं ही आहेत। जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 1921 या दिवशी झाला। 9 जुलै 1925 या दिवशी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उर्फ गुरुदत्त यांचा जन्म झाला। त्यांचे 14वी का चांद, कागज के फूल, CID, मिस्टर अँड मिसेस 55, आरपार आणि प्यासा इत्यादी चित्रपट लोकप्रिय ठरले।
4: अपने ख्याल में जैसे मैं हमेशा देखता रहा।
5: बिल्कुल वही हो तुम। मुद्दत से मेरी आंखें इसी रूप की तलाश कर रही थी, इसी रूप के
6: जी,
4: वही सादगी, वही भोलापन।

0: रुपेरी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते संजीव कुमार यांचा 1938 साली या दिवशी जन्म झाला.
1: मैं अपनी तारीफ सुनने का आदी नहीं, खासकर औरतों की जबान से.
2: क्यों?

हरी जरीवाला हे मूळ नाव असणाऱ्या संजीव कुमार यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत 1932 अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कॅम्प जिलेट. सेफ्टी रेझरमध्ये त्यांनी महत्वपूर्ण सुधारणा केल्या. तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते हरिभक्तपरायण शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर यांचं 1968 साली या दिवशी निधन झालं. संगीतकार आणि वाद्यवृंद संयोजक सोनिक ओमी या काका पुतणे जोडीतील सोनिक यांचं निधन 1993 साली या दिवशी झालं. दिल ने फिर याद किया, सावन भादो, आबरू हे त्यांनी संगीत दिलेले काही चित्रपट.

0: 2005 महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आणि लोकसभा सदस्य डॉक्टर रफीक झकारिया.
1: 2008 हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रुतेहो सकाळचे 6:40 होतात. आता कृषीवाणी या सदरात ऐकूया फायोप्टोथोरा बुरशी टाळण्यासाठी गादी वाफा लागवड तंत्र याविषयी माहिती.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, लिंबूवर्गीय फळबाग क्षेत्रात मागील काही वर्षात अतिरिक्त पाण्यामुळं आणि बुरशीजन्य रोगांमुळं बागांचं मोठं नुकसान होत आहे. पारंपरिक पद्धतीनं लिंबूवर्गीय फळबागांची साध्या सपाट जमिनीवर लागवड केली जाते. लागवड काळ्या कसदार आणि भारी चिकणमातीच्या जमिनीत केल्यास अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळं पावसाळ्यातील सलग पाऊस किंवा सिंचनाचं जास्त पाणी दिलं गेल्यास या बागेत झाडांच्या मुळांच्या कक्षेत अनेक दिवस पाणी साचून राहतं. पाणी जास्त काळ साचून राहिल्यास मातीतील हवेचं प्रमाण 8% खाली जातं. त्यामुळं मुळांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. त्याचा थेट परिणाम झाडांच्या वाढीवर दिसून येतो. तसंच फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढायला सुरुवात होते. याचे परिणाम मूळकोस आणि फूट रॉट किंवा खोडावरील डिंक्या रोग अशा दोन प्रकारे दिसून येतात. या समस्येवर केवळ रासायनिक फवारणी हा अंतिम आणि कायमस्वरूपी उपाय नाही. प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीच्या मूळ पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे. म्हणूनच नागपूर येथील ICAR केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या संशोधनात गादी वाफा लागवड तंत्रज्ञान प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. या पद्धतीमध्ये झाडांची लागवड सपाट जमिनीवर न करता गादी वाफ्यावर केली जाते. त्यामुळं मुळांच्या कक्षेत पाणी साचून राहत नाही आणि फायटोप्थोरा रोगाला अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही. परिणामी फायटोप्थोरा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळणं शक्य होतं. गादी वाफा पद्धतीने लागवड करताना सर्वप्रथम जमिनीची उभी आडवी खोल नांगरणी करून जमीन सपाट करून घ्यावी. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं 2 ओळीच्या मध्ये चर खोदून माती मध्यभागी ओढली जाते आणि उंचवटा तयार केला जातो. या गादी वाफ्याची तळातील रुंदी 3 मीटर आणि उंची 50 सेंटीमीटर इतकी असावी. त्यामुळं 2 वाफ्यांच्या मधील चरामुळं पावसाचं किंवा अतिरिक्त सिंचनाचं पाणी थेट बागेबाहेर वाहून जातं. पारंपरिक पद्धतीत 6x6 मीटर अंतरावर लागवड केली जाते. परंतु गादी वाफ्यावर सघन लागवड करणं अधिक फायदेशीर ठरतं. यासाठी 2 ओळीतील अंतर 6 मीटर आणि 2

0: झाडातील अंतर 3 मीटर ठेवावं. सघन लागवडीतून सुरुवातीच्या वर्षापासूनच विक्रमी उत्पादन घेणं शक्य होतं. या अंतरामुळे एका एकरात दुप्पट झाडं म्हणजेच 220 झाडं बसतात. मुळांच्या वाढीसाठी वाफ्यात पुरेशी मोकळी जागा उपलब्ध होत असल्यानं सुरुवातीपासूनच अधिक उत्पादन मिळतं. गादी वाफा पद्धतीचे फायदे याप्रमाणे. गादी वाफा पद्धतीत 2 वाफ्यामध्ये खोल चर असतात. भारी पावसात किंवा सिंचनाचं अतिरिक्त पाणी वाफ्यावर न थांबता थेट या चरांमध्ये जमा होऊन बागेबाहेर निघून जातं. यामुळे झाडांची मुळं पाण्यात बुडून राहत नाही आणि बुरशीला आवश्यक ओलसर वातावरण उपलब्ध होत नाही. गादी वाफ्यावरील माती भुसभुशीत राहत असल्यामुळे मुळांच्या कक्षेत सतत हवा खेळती राहते. मुळांना भरपूर ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे मुळांची वाढ वेगानं होते. गादी वाफा लागवडीत उंचावर लागवड केल्यामुळं आणि कलमांचा जोड मातीपासून वर असल्यामुळं पावसाचं पाणी किंवा माती उडून झाडाच्या खोडाच्या संपर्कात येत नाही. तसंच ठिबक सिंचनाचं पाणी खोडाला न लागता लांब पडत असल्यानं झाडाचं मुख्य खोड कोरडं राहतं आणि फायटोप्थोरा या रोगाचा थेट संसर्ग टाळला जातो.
1: श्रोते हो, कृषीवाणी या सदरात आपण ऐकलत फायोप्टोथोरा बुरशी टाळण्यासाठी गादी वाफा लागवड तंत्र याविषयी माहिती.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यान
2: धनसंपदा.

0: होते हो? श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल?
1: बिलकुल. तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोत्यांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे. अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये. तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे. लघवी म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत, जे घाण आहे, त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर, म्हणजे पाणी. तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडन्या असतात ह्या किडन्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुडतात आणि त्याची क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपनी जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रुवाईट स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात. तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे.
0: आता हे होण्यामागची कारणं काय असतात? पाणी कमी पिणं हे एक कारण तर असतं, पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
1: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे. आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इंटेक नाहीतर वॉटर इंटेक आपला मॅनेज करायला पाहिजे. तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन

0: होतात. दुसरं कारण असतं की हवामान, जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरात. जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय, त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो. त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते. दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह. डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते, स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक, काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतलं जातं आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना. तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते. 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा. तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तो बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तो होणार नाही ना. तुम्ही त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमचे स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो. हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते. ही अशी 1-2 दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिनेही लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर श्रोते हो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर। आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून। चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला।
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके। यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय। आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो। मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे। पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा। आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे। सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय। ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू। यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो। आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो। पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही। आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला, पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते। कारण ई कचरा हा साधा

0: कचरा नाही. यात प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात. जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो. पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो. आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का. कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे. म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही, तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे. तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं. पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया. नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: सुदृढ़ीकरणस्य प्रतिबद्धता पुनरुद्घाटिता। भारत रूस आतंकवाद निरोधक संयुक्त कार्य समूहस्य चतुर्दशोपवेशनम ह्यः नवदिल्ल्यां आयोजितमासीत। द्वौ देशौ सीमापारे आतंकवादं समेत्य आतंकवादस्य सर्वेषां रूपाणां अभिव्यक्तिनां च निन्दां कृतवन्तौ। भारतीयान्तरिक्ष अनुसंधान संघटनम मध्य प्रदेशस्य श्योपुर नगरस्य एरियल डिलीवरी रिसर्च एंड डेवलपमेंट एस्टैब्लिशमेंट इत्यस्य ड्रॉप जोन इत्यत्र गगनयान उपक्रमस्य कृते महत्वपूर्णम एकीकृतम आईएमएटी इति परीक्षा सफलतया आयोजिता। भारतर्तु विज्ञान विभागेन उक्तम यत् आगामिषु त्रिषु दिनेषु नैऋत्य प्रावृषे उत्तर अरब सागर राजस्थाने गुजरात हरियाणा पंजाब इत्येतेषां शेष भागेषु अग्रे गन्तुं स्थिति अनुकूल अस्ति। अद्य अरुणाचल प्रदेश असम मेघालय बिहार पूर्व राजस्थान मध्य प्रदेश उप हिमालयीय पश्चिम बंगाल सिक्किम पश्चिमोत्तर प्रदेशानां केषुचित् भागेषु प्रचंड वृष्टि भविष्यति इति ऋतु विभागेन पूर्वानुमानितम्। जम्मू कश्मीर प्रशासनेन ह्यः श्री अमरनाथजी यात्रामुद्देश्य एका नवीना निर्देशिका प्रसारिता यस्यां सर्वहि तीर्थयात्रिभिः पंजीकरण प्रक्रियायाः अथ सुरक्षा मार्गदर्शिकानां निष्ठापूर्वकं दृढतापूर्वकञ्च पालनं कर्तुं समादिष्टम्। आकाशवाण्याः जम्मू वार्ताहरैः विज्ञापितं यत् सर्वोच्च न्यायालयस्य निर्देशानुसारं निर्धारिता यात्रणां प्रतिदिनस्य संख्या सीमा सम्प्रत्योपि पूर्णतो प्रवृत्ता वर्तते। श्रद्धालवः परामृष्टाः यत् यात्रा प्रारम्भात् एव पूर्वमेव अग्रिम पंजीकरणं करणीयम् अथ अनुमतिपत्रे उल्लिखिते दिनांके एव यात्रा आरंभणीया। प्रशासनेन स्पष्टीकृतं यत् अनुपदमेव पंजीकरणस्य सुविधा अत्यन्तं सीमित संख्यासु एव उपलब्धा अस्ति। इति वार्ताः।
1: श्रुते हो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7 वाजलेत। आता ऐकूया जनता सहकारी बँक आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी आधार आणि आपलं स्वप्न
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर कमीत कमी कागदपत्र कमीत कमी प्रोसेसिंग फी त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: आजचा विचार। भक्ती म्हणजे प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा प्रत्येक नात्यात प्रेम आणि प्रत्येक जीवाबद्दल करुणा जपण होय। जिथे अहंकार संपतो आणि समर्पण सुरू होतं तिथेच खरी भक्ती प्रकट होते। हा होता आजचा विचार।
4: सावंत सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
6: पुस्तकांचा वर्षाव सवलतींची बरसात 50% सवलत। स्थळ आचार्य अत्रे सभागृह बाजीराव रोड पुणे। आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: श्रोते हो आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूया। भक्ती म्हणजे प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा प्रत्येक नात्यात प्रेम आणि प्रत्येक जीवाबद्दल करुणा जपण होय। जिथे अहंकार संपतो आणि समर्पण सुरू होतं तिथेच खरी भक्ती प्रकट होते। हा होता आजचा विचार।

0: अशी बोली।
1: हा कार्यक्रम म्हणजे छोट्यांनी छोट्यांसाठी सादर केलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम।
2: हो, पण यात केवळ मनोरंजन नाही तर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवत असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मुलाखती, स्वरचित कविता, कथा आणि नाट्यछटा सुद्धा।
3: बोटीतून खाली उतरताना मस्तक लीन झाले आणि तब्बल 29 फूट उंच असलेल्या गडाच्या दिल्ली दरवाजातून आम्ही आत शिरलो।
1: हा म्हणजे मनोरंजनासोबत माहिती आणि ज्ञानाचा खजिना, म्हणजे गम्मत जम्मत।
4: सायन्स मध्ये वाचत होतो प्रोटॉन इलेक्ट्रॉनचे धडे, माझ्या विचारांचं विमान मात्र उंच उंच उडे।
5: हे गम्मत जम्मत।
2: रविवारी संध्याकाळी 6:30 जरूर ऐका गम्मत जम्मत हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
6: नमस्कार, एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया। तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल, तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या। रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
7: सतारीचे बोल असोत
8: की मंजुळ बासरी,
7: शततारांची संतूर असो
8: की मंगल सनई,
7: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
8: आकाशवाणी आपल्या बरोबर।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको वाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. काही क्षणातच म्हणजे 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर। आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार। आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू। आता सविस्तर बातम्या। मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे, असंही फडणवीस म्हणाले। कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील जलवाहिनीचं नुकसान झालं असलं तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही, असं त्यांनी नमूद केलं। आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या 18 तासात वाहतूक पूर्ववत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं। या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं। विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला। महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे। नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली। नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10,00,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला। आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं

काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदीतल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांनी

0: हे सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
1: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील. त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे, म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेड, डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं, वारकरी भाविकांनीही सावध राहावं. सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका. नदी किंवा नदीकाठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका. स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.
0: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावलाय. शेतकऱ्यांनी धानाचे परे टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर परे टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटर पंप आहे तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
0: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसर

आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांच्या मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे 7 धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
5: श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे।
6: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
6: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये।
8: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
6: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
8: लगेच फोन करतो, 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता।

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका। आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची। या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक। या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: गुपचुप गुपचुप गुपचुप गुपचुप पागल बोवा चाले, गुपचुप गुपचुप गुपचुप गुपचुप कानापाशी बोले।
3: हा कार्यक्रम म्हणजे छोट्यांनी छोट्यांसाठी सादर केलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम।
4: हो, पण यात केवळ मनोरंजन नाही तर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवत असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मुलाखती, स्वरचित कविता, कथा आणि नाट्यछटा सुद्धा।
5: बोटीतून खाली उतरताना मस्तक लीन झाले आणि तब्बल 29 फूट उंच असलेल्या गडाच्या दिल्ली दरवाजातून आम्ही आत शिरलो।
3: हा म्हणजे मनोरंजनासोबत माहिती आणि ज्ञानाचा खजिना, म्हणजे गम्मत जम्मत।
5: सायन्स मध्ये वाचत होतो प्रोटॉन इलेक्ट्रॉनचे धडे, माझ्या विचारांचं विमान मात्र उंच उंच उडे।
6: गम्मत जम्मत
4: रविवारी संध्याकाळी 6:30 जरूर ऐका गम्मत जम्मत हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
7: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहे. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही यानिमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरंतर खूप महत्वाचा आजचा आपला विषय आहे. आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे. म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं हे खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे. तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे. पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत. याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे की जेव्हा आपण 2016 साली

0: सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं. त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने मदतीने सहकार्याने पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती. त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा यात एक महत्वाचं साम्य आहे आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी शेतकरी हीच सर्वात महत्वाची ताकद आहे. गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जाग करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल. आणि त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं. माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो त्याला एक मोटिव्ह पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय. जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही मोठं मुलंही करत नाही बरोबर, तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे. आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद.
1: वा,
0: की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्वाची आहे. माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, हे खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे. तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली. त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे. पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव, गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटीजन, सगळे कॅटेगरीज त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल, परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आहे आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कप मध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोहोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरं आहे, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशी ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काय ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे, म्हणजे अनेक

0: वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेड मध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एनजीओ आहे, ती एनजीओ सीएसआर कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एनजीओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जाग करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंग वरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंग वरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय? शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. ही चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा, 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला, त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय? त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल, मी वेगळी केली, तर आपला खर्च जवळजवळ 25-30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं, तुम्ही होलसेल मध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेल मध्ये?
1: होलसेल.
0: होलसेल मध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र, या सगळ्या गोष्टींवरती किमान 20-25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनी बरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आहे की गट शेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो, याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली. आपली मालकी जशीच्या तशी आहे. परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो, खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गटशेतीच्या नियमामध्ये, आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवड सावड, अडजी पडजी हे शब्द आहेत, त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबर वरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत, काम होत आहे. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम घालतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्र शुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे. म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्ये प्रत्येक पिकाला, पीक निहाय शास्त्र शुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनांनी करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचे. म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोहोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण एमओयू केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेती शाळा म्हणतात. ही डिजिटल शेती शाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेती शाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक

0: नाहीये. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबे झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय, हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, अँजेस्थेटिस्ट वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 वर्ष हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात.
2: श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता.
2: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संघ.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 15वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला 15वा श्लोक. भगवंत अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात, हे पुरुष श्रेष्ठा, हे विषय ज्या पुरुषाला उपद्रव देत नाहीत आणि ज्याला सुखदुःख समान आहेत, असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो. या श्लोकाचं आकलन सोपं होण्यासाठी आचार्य विनोबाजी गीताईतून आपल्याला सांगतात, यांची मात्रा न चालेची ज्या धीर पुरुषावरी, समदेखे सुखे दुःखे मोक्ष लाभास योग्य तो. महाभारती युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं. कौरव पांडव कुरुक्षेत्री समोरासमोर युद्धाला उभे ठाकले. रणांगणात आपल्या समोर युद्धासाठी आपले गुरु बंधू शालक मित्र गोत्र सारे लढायला उभे असलेले पाहून अर्जुनाच्या मनाची चलबिचल झाली. त्याची वीरवृत्ती निघून गेली. या माझ्या लोकांना मारून त्यांच्या रक्ताने लांछित असलेले भोग घेऊ असा विचार करून तो अस्वस्थ झाला. पापपुण्याच्या विचाराने अगदी वर्णसंकर होईल, पिंडोदकांच्या क्रिया बंद पडतील अशा सामाजिक जाणीवीच्या कल्पनांनी तो गडबडून गेला. तिथे त्या वीरवृत्तीची जागा कारुण्याने घेतली. मी लढणारच नाही म्हणून आपलं धनुष्यबाण दूर सारून डोळ्यात पाणी आणून तो उद्विग्न मनस्थितीत रथात मटकन बसला. अर्जुनाला विषाद झाला, मोहाने त्याला ग्रासलं. त्याचा विषाद दूर करण्याकरता भगवंत आता पुढे सरसावले. आपलं म्हणणं कसं खरं आहे याची अनेक कारणं ठामपणे अर्जुनाने भगवंताला सांगितली. भगवंतांनी अगदी शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं. प्रथम त्याला त्याच्या शौर्याची आठवण करून दिली, त्याच्या धाडसी स्वभावाची जाण दिली, त्याचं कौतुक केलं. ज्यांनी रणात प्रत्यक्ष शिवशंकराचा पराभव केला, ज्यांनी निवात कवच सारख्या बलाढ्य राक्षसाला जमीनदोस्त केलं, गंधर्वांना दाही दिशेला सळोकी पळो करून सोडलं, असा पराक्रमी अर्जुना तू, ज्याच्या पराक्रमामुळे अपयश सुद्धा दूर दूर पळतं, तो तू असा मान खाली घालून रडत बसलायस. युद्धाच्या वेळी अशा दयामायेची वृत्ती तुझ्या कीर्तीची अपकीर्ती करणारी आहे. तरीही अर्जुन आपला हेका सोडेना. तेव्हा भगवंत जरा कठोर शब्दातच त्याला म्हणाले, हा षंढपणा सोड, हे तुला आताच भाऊबंद झाले का? तरीही अर्जुन भीष्म द्रोण यांचं मोठेपण, त्यांच्या नात्यातलं ममत्व, त्यांचा कनवाळूपणा, त्यांचं आपलेपण, त्यांचे उपकार यांचे अगदी हृदयाच्या तळापासून गुणवर्णन गाऊन मी यांना कसं मारू म्हणून कळवळून म्हणायला लागला. तेव्हा भगवंतांनी त्याला थोडं भानावर आणलं. अरे मारणारा तू कोण? हे जन्म मृत्यू तू निर्माण केलंस का की तू मारलंस तरच हे मरतील? नाहीतर काय अमरपणाचा टिळा लावूनच ते आलेत का? ही चराचर सृष्टी तुझं कार्य आहे का? त्याला हळुवारपणे सांगितलं, हे सार जे नाशवंत आहे, जे जे उपजे ते ते नाशे, जे दिसतंय ते नाशवंत आहे, पण त्यातलं एक तत्व मात्र अविनाशी आहे आणि तो म्हणजे देहातला आत्मा. शरीरात वयाप्रमाणे बदल घडतात, बालपण तारुण्य वृद्धत्व, पण जे शाश्वत चैतन्य आहे ज्याला आत्ता आत्मा म्हटलंय, त्यात काही बदल होत नाहीत ना, त्याला कोणतंही सुखदुःख बाधत नाही ना, हे मुख्य चिरंतन शाश्वत अक्षय असतं. सर्वात महत्वाचं, जो हे आत्मतत्व जाणतो त्याला भ्रांतीत पडणारं सुखदुःख कधीही होत नाही. शरीरात सुखदुःख शीतोष्ण संयोग वियोग या त्याची जाणीव देणारी श्रोत्र चक्षु स्पर्शन रसना घ्राण ही पंच ज्ञानेंद्रिय, हस्त पाद वाक पायू उपस्थ अशी पाच कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय आहेत आणि त्यांचे विषय शब्द स्पर्श रूप रसगंध ज्ञानेंद्रियांचे. हाताचं ग्रहण, पायांची गती, वाणीचं वाच्य, पायूचं मलोत्सर्ग आणि उपस्थाचं रती हे कर्मेंद्रियांचे विषय आहेत. ही इंद्रिय आपल्यावर पगडा बसवतात, त्यामुळे भ्रांती उत्पन्न होते. इंद्रियांनी विषयांचं सेवन केलं की सुखदुःख निर्माण होतात. इंद्रियांची वृत्ती अशी असते की त्यांना विषयांवाचून काही सुचत नाही, त्याच्याशिवाय गोड दुसरं वाटत नाही. हे विषय सुखदुःखाची आयात करतात. खरं तर हे सारे विषय क्षणिक आहेत. जी सुख वा दुःख म्हणतो ती देहाशी निगडीत असतात. जे आत्मचैतन्य असतं ते त्यापासून अलिप्त असतं. या विषयांपासून जो निर्विकार राहतो, जो सुखानी हुरळून जात नाही की दुःखानी आपलं डोकं धरून बसत नाही, तो पुरुष मोक्षपदाला सहज प्राप्त करतो. त्याला जन्म मरणाचे पुनरपी जन्मम पुनरपि मरणम हे वळसे मिळत नाहीत. असा जो पुरुष त्याला काहीही अपेक्षा नसतात, त्यामुळे त्याची कर्मही अकाम असतात. कर्मात जी कर्मफल मिळतात तो ती भगवंतांच्या चरणी अर्पण करतो, त्यामुळे त्याचं संचित काही राहत नाही. त्यामुळे पुढचा जन्म त्याला मिळत नाही, तो सुखदुःखाला समान मानतो. गीता रहस्यात

लोकमान्य टिळकांनी याचं महत्व भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं याचं विवरण कर्मयोग शास्त्र यात केलेलं आहे. याचं तत्व चिंतनाच्या आधारावर कर्म करूनही कर्मबंधन लागणार नाही याची युक्ती म्हणजे योगबुद्धी सांगितली. विशेषत ती अनासक्तीची तर होतीच पण लोकसंग्रहाची होती. संत कबीर यांच्याकडे काही व्यक्ती अध्यात्मातला संवाद करायला आलेले असता तिथे एक कुत्रा येतो. तो कबीरजींच्या पायाला झालेली जखम जिभेनी चाटत राहतो. तरीही कबीर शांत असतात पण पाहणारे लोक मात्र विचलित होतात, अस्वस्थ होतात. कबीरांच्या निदर्शनाला ते आणून देऊ इच्छितात. कबीरजी शांतपणे म्हणतात, वो कुत्ता जाने और चमडी जाने. इतकी पराकोटीची देहातीतता त्यांच्या ठिकाणी होती. तर समोर लाखो लोकांचा जमाव आहे. गाडगे महाराज देहभान विसरून कीर्तन करतायत. अशा वेळी कोणीतरी येऊन त्यांना त्यांच्या कानात त्यांच्या मुलाची मृत्यूची बातमी देतो. ते क्षणभरच डोळे मिटतात आणि त्याच आवाजात म्हणतात, असे किती गेले कोट्यानुकोटी, काय रडू मी एकासाठी, बोला गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. हेच मनाचं समतोलत्व. सामान्य माणसांनी सुखदुःखाला मोठ्या धाडसाने डोकं शांत ठेवून सामोरं जावं. सुखाच्या उन्मादानी उन्मत्त होऊ नये की दुःखाच्या वादळांनी उन्मळून जाऊ नये अशी तितिक्षा धरल्याने माणूस हा विवेकी होतो, एका निर्द्वंद्व स्थितीला पोहोचतो. त्याची बद्धावस्था संपून तो मुमुक्षु होतो. हे जणू स्थितप्रज्ञ होण्याची पहिली पायरी आहे असं समजायला हरकत नाही. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, हे विषय जया ते नाकळती, तया सुख दुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासु संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था वोळ खावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. जो विषयांच्या तावडीत सापडत नाही त्याला सुखदुःख दोन्हीही त्रास देत नाहीत, आणि जो या विषयांच्या कह्यात सापडत नाही तो ब्रह्मरूप आहे असं समजावं. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेताना मानसिक संतुलनाचं महत्व अधोरेखित करतो. यशात पाय जमिनीवर असावेत, हुरळून जाऊ नये. अपयशात खचून जाऊ नये, कोसळून पडू नये. हेच मानसिक संतुलन आणि समतोल. मनशांती हीच ताकद, तोच शाश्वत आनंदाचा मार्ग. जी माणसं यशापयशात डगमगत नाहीत तीच खरा आनंद मिळवत राहतात. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हे सूत्र अतिशय महत्वाचं. लोकमान्य टिळक आपलं ध्येय काय आहे हे खूप सोपं करून सांगतात. कर्माचा त्याग म्हणजे मोक्ष नव्हे. कर्म करताना मनाची स्थिरता राखता येणं हा खरा मोक्ष. सध्याच्या काळात मन सकारात्मक ठेवून संयमही ठेवता यायला हवा.

श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 15वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये।
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
5: लगेच फोन करतो 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
6: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत। स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे। आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस।
7: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
8: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
7: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
8: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
7: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
8: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
7: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
9: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका। आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची। या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक। या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
10: गुपचुप गुपचुप गुपचुप गुपचुप पागल बुवा चाली, गुपचुप गुपचुप गुपचुप गुपचुप कानापाशी बोली।
11: हा कार्यक्रम म्हणजे छोट्यांनी छोट्यांसाठी सादर केलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम।
12: हो, पण यात केवळ मनोरंजन नाही तर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवत असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मुलाखती, स्वरचित कविता, कथा आणि नाट्यछटा सुद्धा।
13: बोटीतून खाली उतरताना मस्तक लीन झाले आणि तब्बल 29 फूट उंच असलेल्या गडाच्या दिल्ली दरवाजातून आम्ही आत शिरलो।
11: हा म्हणजे मनोरंजनासोबत माहिती आणि ज्ञानाचा खजिना, म्हणजे गंमत जम्मत।
13: सायन्स मध्ये वाचत होतो प्रोटॉन इलेक्ट्रॉनचे धडे, माझ्या विचारांचं विमान मात्र उंच उंच उडे।
14: गंमत जम्मत
12: रविवारी संध्याकाळी 6:30 जरूर ऐका गंमत जम्मत, हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकडे?
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: श्रुते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत समाचार प्रभात.

0: Headlines once again. Prime Minister Narendra Modi addresses India-Australia CEOs Forum in Melbourne, says it is natural and essential for India and Australia to move forward as trusted partners in a world marked by uncertainty, supply chain disruptions and energy crisis. Prime Minister Modi to also hold talks with his Australian counterpart Anthony Albanese in Melbourne today. Centre approves procurement of copra and Thottapuri mangoes from farmers in Tamil Nadu to safeguard farmers' interests. Uttar Pradesh government launches cashless health scheme for teachers as well as non-teaching staff in the state. IMF projects India to remain world's fastest growing major economy with 7% growth this year. US launches new strikes on Iran after President Donald Trump said ceasefire is over. And India's Arnav Paparkar creates history by becoming first Indian in 36 years to reach boys' singles quarterfinals at Wimbledon Juniors 2026. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रीस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे ARDE ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं

तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या सीएसआयआर यूजीसी नेट जून 2024 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधानपरिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल

0: शून्यस्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं, अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया पायी वारी पंढरीची हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं. सादर करते धीरज केदारी.

0: मंडळी रामकृष्ण हरी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि आळंदीत दाखल झाले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीनं घेतला आहे. पंढरीस जाय तो विसरे बाप माय, पंढरीस जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंक. आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे. अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत. पावसाची पुराची चिंतानं बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं. या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती. दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती. सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता. या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि आजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं.
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो. आनंद तेथीचा मुक्याशिवाचा भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्या

0: शिपाय लुकांबळे वृद्ध होती तरणे नाचत नाचत जायरे मंडरी विठ्ठल रघुबाई पाहुरे. हा वैष्णवांची मांडियाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत. काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत.
1: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी अजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल, हा जो सगळा सोहळा होणार आहे, याबाबत थोडस सांगा ना.
0: काकडा आरतीने या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 2:30 वाजता आपण मान्याच्या ज्या दिंड्या आहेत 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत. 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल, प्रस्थान सोहळ्याला. त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल, नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकऱ्यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल. नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने ते निघेल.
1: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
0: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन, नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग आपल्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं असं आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेलं आहे, हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. दिवेघाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असंही आपण त्यांना सूचना देऊन बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅरिकेटिंगनी तिथे जे काही लँडस्लाइड्स होतील किंवा होत झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
1: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख अॅडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थाननं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारचे आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थाननं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्थांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमता प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
3: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व अधिक परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जी काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः एकेका बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, दर वेगवेगळ्या प्रकारची जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्याचा चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंशपरंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले,
4: रामकृष्णारी महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतंय तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. या वर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळं आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल. पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोहोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करतात. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडस आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आता आम्ही बसलो इथं आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले. अजून पाऊस वरती चालू आहे तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी, त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
5: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो. मी सातत्याने गेली 10 ते 12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्यसाधारण शक्ती आणि ऊर्जा आहे. खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कुणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना अगदी कळसाला नमस्कार

0: तिरस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे? आपण कुठं आहोत? आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
2: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरिभजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपण्या उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणलाच की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढीही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक? अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे कोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानाने ऐकू की मुखाने गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धोधो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
3: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमचे दुकान संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरी सुद्धा 24 तास पाण्यात असून सुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही. पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे. आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
1: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याचं वर्णन करता येईल.
4: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आहे. प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत पण शेवाई आठवड्याची शेवाई आहे माऊलीची. इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ती सांगन तिकडं आम्ही जातो शेवेला. शेवेला जातो तर आता इथं हे माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण सहज घेतोय. आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपला आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. पण चांगला आनंद घेऊन आनंद मिळून सगळी सेवा घडती. देवदेव घडतात.
5: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंस वाटलं नाही, माऊलीचं दर्शनासाठी जावंसं वाटलं.
4: वाटलं म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे पण औंदा भरपूर झाला आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक पाऊस जरी असेल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला मागं हटत नाहीयेत. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात. आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राऊट्या जरी पाण्यात असेल तरी पण माग वारकरी माग हटत नाही. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
1: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी

0: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होतं कैलास शिंदे यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, पायी वारी पंढरीची हा विशेष आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतात. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, पहिलं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात, ग दि माडगुळकरांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं, चित्रपट पोस्टातली मुलगी.

आता ऐकूया सुभद्रा हरण चित्रपटातलं गीत सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. गीतकार शांताराम आठवले, संगीतकार प्रभाकर जोग.

पुढचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात, गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार आनंद घन, चित्रपट मोहित्यांची मंजुळा.

0: माँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची। या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक। या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: यानंतरचं गीत आहे सुखाची सावली चित्रपटातलं, हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात। गीतकार ग.दी. माडगुळकर, संगीतकार दत्ता डावजेकर।

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी

0: अहो एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: ते देखील ऍपने
1: फसला. अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं, चित्रपट शेवटचा मालुसरा.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे कन्यादान चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार पी सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू.

श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे अनोळखी या चित्रपटातलं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार सुधीर फडके.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. आता साध संवाद या कार्यक्रमात ऐकूया सागरी जीवशास्त्राचे अभ्यासक दीपक आपटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव, सादरकर्ते विक्रांत मंडपे.
1: श्रोते हो नमस्कार. साध संवादच्या आजच्या अंकात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण आमंत्रित केलं आहे सागरी पर्यावरणवादी डॉक्टर दीपक आपटे यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सागरी जीवशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. निसर्गाचा अभ्यास, पर्यावरणविषयक शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे त्यांच्या कामाचं क्षेत्र आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे ते संचालक होते 2021 पर्यंत, आणि त्यानंतर सृष्टी कन्झर्वेशन फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली, आणि सध्या पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ऍडव्हान्स रिसर्च सेंटरचे ते संचालक आहेत. सर, पहिला प्रश्न, भारताला लाभलेला समुद्रकिनारा त्याचं प्रमाण पाहता सर्वसामान्यांच्या मनात सागरी पर्यावरणाविषयी तितकंसं कुतूहल दिसत नाही, किंवा आम्हाला त्याच्याबद्दल गूढ अनाकलनीय असंच वाटत आलेलं आहे हा सगळा टापू. कसा आहे आपला हा समुद्रकिनारा भारताचा, काय सांगाल तुम्ही?
2: सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे समुद्राच्या पाण्याची भीती ही खूप लोकांना असते. त्या भीतीपोटी अनेक जण या क्षेत्रात येत नाहीत. जास्त करून आपली जी माहिती, जी शास्त्रीय माहिती आहे, किंवा आपल्या जनरल लोकांचा जो ऍक्सेस आहे, हा फक्त भरतीओटी एवढ्यापुरताच राहतो. आता भरतीओटीचा किनारा हा तसा पाहायला गेला तर अंतर फार छोटं आहे, म्हणजे 100-200 मीटर किनाऱ्यापासून 300 मीटर हे एवढंच राहतं. त्याच्या पलीकडे जाऊन जे समुद्राचं विश्व आहे ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, बघायचं असेल, तर त्याकरता तुम्हाला पाण्याखाली जाणं गरजेचं असतं, आणि त्या भीतीपोटी अनेक जण त्याच्यामध्ये जात नाहीत. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जे स्क्युबा डायव्हिंग आपण ज्याला म्हणतो, जे आता हळूहळू आपल्या देशामध्ये पॉप्युलर व्हायला लागलेलं आहे, तर तशी ती एक्सपेन्सिव्ह हॉबी आहे, म्हणजे प्रत्येकाच्याच बजेटमध्ये ते बसेल असं नाही. तो एक महत्वाचं कारण आहे की फार लोक भरतीओटीच्या पलीकडे जाऊन समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. टेलिव्हिजनवरती तुम्हाला आज डिस्कवरी म्हणा, नॅशनल ज्योग्राफी याच्यातनं अनेक चांगले चांगले फिल्म्स त्याच्या माध्यमातून दाखवले जातात, पण ते टीव्हीवर बघणं आणि प्रत्यक्षात बघणं हा फार वेगळा अनुभव आहे, आणि ज्याला शक्य असेल त्यांनी तो आयुष्यात एकदा तरी बघावं. आता हे सगळ्याच ठिकाणी तुम्हाला पाण्याखाली जाऊन गोष्टी दिसतील असं नाही. त्याच्याकरता तुम्हाला किनारे स्वच्छ लागतात, पाणी मुख्य म्हणजे स्वच्छ लागतं. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने फार ठिकाणं अशी नाही आहेत की जिथे तुम्ही पाण्याच्या खाली जाऊन तुम्हाला खूप सुरेख त्याच्यामधली जैवविविधता बघायला मिळेल. आपल्या इथे मालवणला सगळ्यात जास्त स्क्युबा डायव्हिंग जे आहे ते होतं. याच्या व्यतिरिक्त फार ठिकाणी आपण स्क्युबा डायव्हिंग अजून महाराष्ट्रामध्ये एक्सप्लोअर केलेलं नाही. पण ज्यांना खरोखर त्याच्याबद्दल समजून घ्यायचं असेल, कोरल रिफ्स किंवा त्या पाण्यातली जी जैवविविधता खरोखर पाहिजे असेल, तर तुम्हाला लक्षद्वीप आहे, अंदमान निकोबार आहे, अशा ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जावं आणि ते बघावं, कारण त्याच्यासारखं दुसरं सुरेख रंगीबेरंगी विश्व मला नाही वाटत पृथ्वीवरती आणखीन कुठे आहे.
1: आणि पुन्हा हा समुद्रकिनारा भारतात जो पसरलेला विखुरलेला असा समुद्रकिनारा आहे, तेव्हा त्याची वैशिष्ट्य पण ठिकठिकाणी वेगळी वेगळी आपल्याला, त्याची भूरूप म्हणूनही काही वेगळं सांगता येतं का?
2: आहे ना, खूप आहेत त्याच्यामध्ये. 11,500 किलोमीटरचा जवळजवळ

0: आपला किनारा आहे. आता तर तुम्ही गुजरातपासून सुरू केलं तर गुजरातला तुम्ही जर गेलात तर तिथे टायडल अँप्लिट्यूड ज्याला आपण म्हणतो भरती ओहोटीचं जे अंतर आहे ते गल्फ ऑफ कच्छ सारख्या ठिकाणी किंवा गल्फ ऑफ खंबाटमध्ये गेला तर ते प्रचंड आहे. जे जवळजवळ दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी समुद्राचं आतमध्ये जातं ओहोटीला, त्यामुळे तिथे तुम्हाला खूप वेळ समुद्रावरती घालवता येतो ही जैवविविधता बघण्याकरता आणि समजून घेण्याकरता. आता गल्फ ऑफ कच्छमध्ये आपली कोरल रिफ्स आहेत, नॉर्दर्न मोस्ट जी कोरल रिफ आपल्या इथे भारतात सापडतात ती गल्फ ऑफ कच्छमध्ये आहेत. गल्फ ऑफ खंबाटमध्ये आला तर तिथे सगळा तो मडफ्लॅटचा एरिया जो येतो तो मॅनग्रुव्ज आणि मडफ्लॅटचा आहे, त्यामुळे गुजरातमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कोरल रिफ, मॅनग्रुव्ज आणि मडफ्लॅट्स दिसून येतात, सँड्यून्स दिसून येतात आपल्याला. आता तुम्ही ह्या प्रत्येक किनाऱ्याचं उदाहरणार्थ जर मॅनग्रुव्ह घेतलं तर प्रत्येक किनाऱ्याचं आपलं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक स्टेटचं आपलं वैशिष्ट्य आहे. तर गुजरातमध्ये तुम्ही पाहिलं तर मॅनग्रुव्हची उंची खूप कमी असते कारण तसं तो खूप ड्राय आणि अरेड एरिया आहे. पण जसं तुम्ही साऊथला यायला लागाल, महाराष्ट्रात या कोकणामध्ये आलात तर तुम्हाला मॅनग्रुव्हची उंची सडनली एकदम 20-30 मीटरपर्यंत मॅनग्रुव्हची उंच झाडं पाहायला मिळतात. तसंच तुम्ही खाली जाल तर केरळामध्ये तुम्हाला कुठे मॅनग्रुव्ह दिसत नाही. ईस्ट कोस्टला गेलं तर तमिळनाडूमध्ये पुन्हा मॅनग्रुव्ह तुम्हाला चांगलं दिसायला लागतं. ओरिसा, वेस्ट बेंगॉलमध्ये तर पूर्ण सुंदरबन आपलं मॅनग्रुव्हचं जंगल आहे. तर ही प्रत्येक किनाऱ्याचं आपलं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक हॅबिटॅटचं एक वैशिष्ट्य आहे. पण प्रत्येक स्टेटमध्ये आपल्याला एक 5 ते 6 प्रकारच्या चांगल्या हॅबिटॅट आपण ज्याला म्हणतो ते पाहायला मिळतात. मध्ये मॅनग्रुव्ज असेल, कोरल रिफ्स असेल, सँडी शोर्स असतील. सँडी शोर सुद्धा लोक फक्त रिक्रिएशन म्हणून ते वापरतात पण त्याच्यामध्ये वाळूमध्ये दडणारी एवढी सुरेख बायोडायव्हर्सिटी आहे ती जर पाहिजे असेल तर तुम्हाला थोडा वेळ घेऊन, कसं आहे वाळूमध्ये बहुतेक सगळे जे दिसतं ते तुम्हाला वाळूच्या खाली साधारणतः 1-8 इंचामध्ये ते लपून बसतात प्राणी, प्रिडेशन असतं म्हणून. पण ते ट्रॅक्स अँड साईन्स ओढतात किनाऱ्यावरती, तर ते ट्रॅक्स अँड साईन्स वरून तुम्हाला ओळखता येतं की याच्या खाली खेकडा बसला आहे, ते खेकड्याचा कुठला प्रकार बसला आहे, कुठला शिंपला असेल, कुठला शंख असेल. तर लहान मुलांकरता स्पेशली तुम्हाला जर इन्क्विझिटिव्हनेस तयार करायचं असेल विद्यार्थ्यांमध्ये तर ट्रॅक्स अँड साईन ही फार सुंदर हॉबी आहे. म्हणजे त्याच्याकरता थोडं पेरेंट्सना स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं गरजेचं असतं. पण कशा प्रकारचे ते क्रॉल मार्क्स सोडतात, शंख चालताना त्याच्यामागे एक असं म्युसलेजचा एक छोटा ट्रॅक सोडतो. आता प्रत्येक शंखाचा आपला एक वेगळा ट्रॅक आहे, प्रत्येक शिंपल्याचा आपला एक ट्रॅक आहे. कारण शिंपला सँडखाली जरी असला तरी त्याचं ब्रीदिंग हे जे आहे ते सर्फेसमधनच होतं. त्यामुळे हे जे ट्रॅक्स अँड साईन्स आहेत, आता माझं सगळं हे ज्ञान जे आलं 40 वर्षापासून मी जे याच्यात काम करतोय हे सगळं आपल्या कोळी बांधवांकडनं आलं. कारण त्यांना किनाऱ्याची जितकी माहिती आहे तितकी मला नाही वाटत कुठल्या शास्त्रज्ञाला सुद्धा असेल. त्यामुळे त्यांच्या सहवासात जर काही काळ घालवता आला तर त्यांचं समुद्राचं ज्ञान अगाध आहे. म्हणजे ते आपल्यासारख्या शास्त्रीय भाषेत कदाचित सांगू शकणार नाहीत पण त्यांच्यासारखी शास्त्रीय माहिती दुसरा कोणी देऊ शकणार नाही.
1: पारंपरिक ज्ञान महत्वाचं असं आपण जे मानतो त्याचंच उदाहरण आहे असं मला
0: प्रश्नच नाही. आणि हे जनरेशनल नॉलेज आहे आणि ते एकदा गेलं की गेलं.
1: तुम्ही कसे वळला त्या अभ्यासाकडे
0: ते सांगावं की नाही यांना फार माहिती नाही. पण तरी एनिवे मी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघतो. मी लहानपणापासून मला समुद्राची आवड होती कारण माझ्या काकांचं घर सासवण्याला समुद्रावरती होतं, त्यामुळे प्रत्येक वेकेशनला दिवाळी असेल समर वेकेशनला मी जायचो समुद्रावरती. समुद्राकडे शैक्षणिकदृष्ट्या मी असं सिरियसली सुरुवातीला कधी पाहिलं नव्हतं. ते एक छंद होता आणि तो छंद जवळजवळ मी 10वी 11वीपर्यंत तो जोपासला. शंख शिंपले गोळा करणं, त्यांच्या नोट्स तयार करणं आणि आपल्या कोळी बांधवांच्या बरोबर फिरून जे काय नॉलेज जमा करता येईल ते करणं हा छंद होता, तो मी करत राहिलो. 12वीमध्ये मी नापास झालो आणि 1 नाही 2 वर्ष नापास झालो. म्हणतात ना की समटाईम फेल्युअर इज नेसेसरी टू अचीव्ह समथिंग इन लाईफ. तर त्या नापास झालेल्या कालावधीमध्ये मला करायचंय काय याचा मार्ग सापडला. त्यामुळे मी बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर जे माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात त्यांना सांगतो की नापास होणं हे काही वाईट नाही आणि आयुष्यात कधी नापास व्हायचं हा चॉईस सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे. की आयुष्याच्या 95 वर्षी तुम्ही नापास होणार का, सुरुवातीला नापास होऊन त्यातनं धडा घेऊन पुढे तुम्ही त्यातनं स्वतःचा मार्ग हे करणार, तर ऑलवेज प्रिफर फर्स्ट पार्ट. तर त्यातनं मला एक लक्षात आलं हे सगळं बघताना की मला नक्की आवडतं काय. कारण आपली शाळा जी आहे ती जी काय सरदोपट आहे ते हेच 10 विषय शिकायचे, 6 विषय शिकायचे, 90% नाही मिळाले
1: आणि
0: विषय संपला. तर बाबा मला फिजिक्स आवडत नाही, मॅथमॅटिक्स आवडत नाही, केमिस्ट्री आवडत नाही. मग मला घरच्यांच्या तुला आवडतं काय, ते म्हटलं मला समुद्रावर फिरायला आवडतं. आता समुद्रावर फिरायला आवडणं आणि त्यातनं करिअर

0: करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मग तेव्हा जेव्हा हे सगळं उलथापालथ आयुष्यात होतं, ते एक तो सोशल स्टिग्मा असतो, सोसायटी सुद्धा तुमच्याकडे एक नापास विद्यार्थी म्हणून बघतात, तर ते करण्यातनं मला थोडा असा तो एकांत मिळाला. आणि हे जे आतापर्यंत मी अमॅच्युअर किंवा हॉबी म्हणून करत होतो, तर त्यावेळी मला फलटणच्या कॉलेजमध्ये जेव्हा मी 12वी इव्हेंच्युअली पास होऊन ग्रॅज्युएशनला फलटणला गेलो मुधोजी कॉलेजला, त्यावेळी आमचे एक शिक्षक होते, ते म्हणाले की अरे तू हा विषय जर तुला एवढी आवड आहे तर हेच का नाही तू पुढे परस्यू करत, पुढे मार्ग कसे निघतील ते आपण बघू, ते काळ ठरवेल, ते काय आतापासून आपण ठरवू शकत नाही. माझी या क्षेत्रातली एंट्री ही तिथनं झाली. जेव्हा मी 12वी नंतर ग्रॅज्युएशन फलटणला केलं, मग मास्टर्स करताना मला असं लक्षात आलं की बाबा हे पेपर लिहिणं 3 तास आणि इट इज नॉट कप ऑफ माय टी, कारण मला अकॅडमिकली तसा फारसा कधी त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. पुढे मी अकॅडमिशियन झालो तो भाग वेगळा, पण सुरुवातीचा काळ हा असा सगळा असा होता. मग त्यावेळी मला मुंबईमध्ये माझ्या ज्या गाईड होत्या त्या आता नाही आहेत, मिसेस राव म्हणून, त्यांनी सांगितलं अरे मग तू एमएससी बाय रिसर्च कर, तुला जर संशोधनाचं आवड आहे आणि तुला किनाऱ्यावर फिरायला आवडतं, तुला स्वतःचे हे जे आहे इन्क्विझिटिव्हनेस ते तुला पेपरमध्ये नाही मिळणार. मग मी एमएससी बाय रिसर्च केलं आणि एमएससी बाय रिसर्च मध्ये मला खऱ्या अर्थाने मला एक ते डायरेक्शन मिळालं की याच्यामध्ये एक लक्षात आलं की त्यावेळी म्हणजे मी 86-87 ला जेव्हा हे करत होतो त्यावेळी की या क्षेत्राकडे येणारे फार थोडे लोक होते. म्हणजे मरीन रिसर्च म्हणून करणारे माझ्या वेळेला माझ्या तरी माहितीत कोणी नव्हतं. तर त्यामुळे काही संध्या ज्या मला मिळत गेल्या त्या बाय डिफॉल्ट मिळत गेल्या, अरे दुसरा कोणी हा एकच आहे. म्हणजे मला डीओडीची फेलोशिप मिळाली इकडे असताना ज्याला मी अप्लाय केलं होतं, त्यावेळी माझ्यावर इंटरव्ह्यूला दुसरं कोणीच नव्हतं, मी एकच जण होतो ज्याला थोडंफार मरीन मधलं माहिती होतं. तो जेव्हा तुम्ही अशी एक वाट निवडता की जी वाट फार कॉमन नाही, त्या वाटेवरती फार तुम्हाला वाटसुरू भेटत नाही, तर तिथे यश तुम्हाला नक्की असतं. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला मग ती एकदा वाट पकडली त्याच्यात जीवातून तुम्हाला काम करायला लागतं. मग एकदा बीएससी झाल्यानंतर जेव्हा मास्टर एमएससी बाय रिसर्च केलं, त्याच्यानंतर माझी पहिली पीएचडी रुईयामध्ये होती, त्याच्यानंतर मी यूएसएला एक मास्टर्स केलं, त्याच्यानंतर मी बँकॉक एआयटीमध्ये दुसरं मास्टर्स केलं, त्याच्यानंतर पुढची पीएचडी मी गोगटे जोगळेकर कॉलेजमधून केली. तो मार्ग मिळाला आणि एकदा तुम्हाला तुमचा आवडीचा मार्ग मिळाला की मग ते तुम्हाला कोणी फारसं थांबू शकत नाही. तर तो प्रवास असं मला वाटतं वेन आय लुक बॅक की फेल्युअर वॉज अ ब्लेसिंग फॉर मी.
1: आणि धीर धरणं ती वाट सापडेपर्यंत हेही महत्वाचं.
0: धीर धरणं गरजेचं असतं,
1: घरच्यांचा
0: सपोर्ट कुठे ना कुठेतरी गरजेचा असतो. तर त्या सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात होत गेल्या. शिक्षकांचा सहभाग फार महत्वाचा असतो. कोणीतरी एक तुम्हाला असा तुम्हाला एक म्हणतात ना एक आयकॉन लागतो समोर की हु विल यु नो काइंड ऑफ ड्राईव्ह यू टुवर्ड्स व्हॉट यू इंटेंड टू डू. तर ते माझ्या यु नो करिअरमध्ये होत गेलं, मला तशा संध्या मिळत गेल्या. 93 साली बीएनएचएसला मी जॉईन झालो, तेव्हा जे सी डॅनियल म्हणून आमचे ऑनरी सेक्रेटरी होते, त्यांना माझं शेल्सचं कलेक्शन खूप आवडलं. म्हणजे माझं पहिलं पुस्तक जे मी लिहिलं ते मी वयाच्या 24 वर्षी लिहिलं,
1: त्यांनीच प्रकाशित पण केलं बीएनएचएस.
0: जे सी डॅनियलने माझा इंटरव्ह्यू घेतला ऍक्च्युली, आणि पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मी सिलेक्ट नाही झालो, दुसरे कोणी कॅन्डिडेट कदाचित माझ्यापेक्षा चांगले तिथे मिळाले असतील. पण इंटरव्ह्यूच्या वेळेला मला डॅनियलने सांगितलं होतं की बाकी तुझं सिलेक्शन होईल की नाही माहित नाही, ते कमिटी ठरवेल, पण हे तुझं पुस्तक आम्ही पब्लिश करू कारण चांगलं काम आहे. तर जो छंद म्हणून मी जोपासत आलो होतो त्याचं परिवर्तन पुढे त्या पुस्तकामध्ये झालं. तर म्हणून म्हटलं की तर ते होत राहतं, मार्गक्रमण होता होता नवीन रस्ते उघडतात.
1: 6-7 पुस्तकं लिहिली
0: पुढे लिहिली, कारण पुढे मग मी अकॅडमिक्स आणि रिसर्च मध्ये फुल टाइम होतो. बीएनएचएस ने मला तशा संध्या त्याच्या संस्थेमध्ये मिळाल्या. बीएनएचएस अख्खा मरीन प्रोग्राम मी सुरू केला तिथे डेप्युटी डायरेक्टर असताना, आणि त्यावेळी आमची अंदमान निकोबार लक्षद्वीप गुजरात महाराष्ट्र ओरिसा या ठिकाणी फील्ड स्टेशन माझे प्रोजेक्ट चालू होते अनेक त्याच्यामध्ये. तर तिथे मग मला एकदा तुम्ही त्या पोस्टला गेलात तर तुम्हाला त्या विषयाबद्दल अपडेटही असायला लागतं.
1: हे प्रोजेक्ट साधारण कुठल्या विषयातले होते? म्हणजे
0: हे सगळे मरीन अँड कोस्टल मधले होते,
1: पण त्यातला विषय
0: अनेक होते त्याच्यामध्ये. एक तर प्रोजेक्ट माझा टॅक्सॉनॉमीचा जो होता, टॅक्सॉनॉमी म्हणजे ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड प्रोजेक्ट टॅक्सॉनॉमी मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्टचा खूप सुरेख उपक्रम चालू होता तेव्हा, अजूनही तो चालू आहे. आता त्याच्या थीम बदलले, त्यावेळी तो मोल्युस्काची थीम होती जो मला आवडीचा विषय होता. त्याच्यानंतर देव शिंपला म्हणून जो एक प्रकार आहे जो लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारमध्ये फक्त मिळतो, बायवॉलचा प्रकार आहे, मृदुकाय प्राण्यांमध्येच तो येतो, पण फार वैशिष्ट्यपूर्ण तो प्राणी आहे. म्हणजे त्या शिंपल्याचं आयुष्य जवळजवळ 100 ते 200 वर्षापर्यंतचं आयुष्य

0: म्हणजे आपल्यापेक्षा सुद्धा जास्त लाईफ स्पॅन त्याचा आहे
1: बर
0: आणि तो फिक्स्ड एका जागी, तो शिंपला हलत नाही. त्यांनी एका जागी स्वतःला अँकर करून घेतलेला असतो आणि तो 100, 150, 200 वर्ष त्याच जागी राहिलेला असतो.
1: पण पाण्याखाली का?
0: पाण्याखाली असतो तो. तो साधारणतः 10 मीटरच्या पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळतो. शॅलो एरिया ते मिळतं आपल्याला नाही असं नाही, पण 10 ते 20 मध्ये ते बेस्ट तुम्हाला पाहायला मिळतं. आणि फार इंटरेस्टिंग अॅनिमल आहे, म्हणजे एंडोफॅगस आपण ज्याला म्हणतो, की बाहेर कुठलाही जरी अन्नस्त्रोत्र अवेलेबल त्याला नसेल तर त्याची जे त्याच्या शरीरामध्ये एक वनस्पती वाढते, ती वनस्पती खाऊन त्याचं ग्रोथ होते. झुझॅन्थिली म्हणून आपण ज्याला म्हणतो ते, तर त्याचे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्यामुळे तो अतिशय, आपण त्याला कोरल रिफ मधला इंडिकेटर स्पीसीज जो म्हणतो त्याला देव शिंपला म्हणून म्हणतो. मला त्या प्राण्याचं फॅसिनेशन फार पूर्वीपासून होतं, म्हणजे मी लक्षद्वीपला पहिल्यांदा गेलो जेव्हा मी 10वी पास झालो, त्या आईबाबांनी काहीतरी गिफ्ट द्यायचं काहीतरी, आता तुला सुट्टीत काय करायचं, म्हटलं मला लक्षद्वीपला जायचंय. तेव्हा मी पहिल्यांदा तो पाहिला होता आणि त्याचा आकार तुम्ही जर बघाल तर छोटा जो आहे त्यातला जो प्रकार तो साधारणतः 4 ते 5 इंचाचा आहे, पण त्यातले 2 जे प्रकार आहेत ते जवळजवळ 1 ते 1.5 मीटर पर्यंत वाढतात.
1: अच्छा.
0: तो प्रचंड मोठे ते शिंपले होतात. आणि जेव्हा मी सुरुवातीला गेलो तेव्हा मला ते फिशरमन म्हणजे अगेन पुन्हा फिशरमन कम बॅक टू फिशरमन की हे नॅव्हिगेशन करताना लक्षद्वीप मधले ॲटॉल्स आहेत अतिशय शॅलो याच्यामध्ये, आणि हे एवढे त्यांचं आयुष्य आहे की जनरेशनली ते तिथेच आहेत. ते क्लॅम्प पाहून ते नॅव्हिगेशन त्यावेळी करायचे त्या ह्याच्यामध्ये, की हा क्लॅम्प ते लोकेशन काय आहे, तो माझा नॅव्हिगेशन चॅनल तिथनं आहे तो. तर तेव्हा मी त्या शिंपल्याच्या प्रेमात पडलो. अफाट प्रकार आहे तो. देव शिंपला आयुष्यात एकदा तरी बघावा. नामशेष होण्याच्या मार्गावरचा ते स्पीसीज आहेत दुर्दैवाने. तर माझी PhD जी होती गोखटे जोगळकर कॉलेजमध्ये मी जी केली ती त्या विषयावरती, त्यावेळी मी 10 वर्ष लक्षद्वीपमध्ये राहायला होतो.
1: अच्छा.
0: म्हणजे 2003 ते 2013 मी लक्षद्वीपमध्ये फुल टाईम फिल्ड स्टेशन तिकडनंच चालवायचो. त्याच्याकरता मला ते विटलीचं जे ग्रीन ऑस्कर मिळालं ते त्या कामाकरता मला तिथलं मिळालं. तर ज्याला खरोखर काही समुद्रात करायचं आहे आणि ज्याला पॅशन आहे त्याला समुद्रासारखा अथांग दुसरा अथांग परिसंस्था नाही. तुम्ही जिथे पाय ठेवाल तिथे तुम्हाला काहीतरी करता येईल एवढं ते विश्व अफाट आहे.
1: आणि पॅशन पाहिजे. अनएक्सप्लोर्ड म्हणावा.
0: अनएक्सप्लोर्ड आहे बहुतेक, हे अनएक्सप्लोर्डच आहे. म्हणजे आपली जी नॉलेज बेस जो आहे तो अतिशय शॅलो भरती ओटीच्या काळातला एवढाच आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला फार काही माहिती नाही. तर ज्याला पॅशन आहे तर मला वाटतं की त्यांनी थोडी रिस्क घ्यायची जर कपॅसिटी असेल, की सगळ्यांनाच यश येईल असं नाही, पण जे काय तुम्ही 10-15 वर्ष कराल त्यातनं जो अनुभव येईल तो तुमच्या आयुष्याला तुम्हाला सुखी ठेवण्याकरता भरपूर आहे. सो व्हेन आय लुक बॅक की या क्षेत्रामध्ये पैसे काय आम्हाला फार मिळाले नाहीत, कारण एनजीओ मध्ये काम केलं, पगार काय फार नव्हते, प्रवास भरपूर करायला मिळाला जगभर, की जे आज मला पैसे देऊन फिरायला लागलं असतं ते मला पैसे न देता 50 पेक्षा जास्त देश मला पाहायला मिळाले. पण खऱ्या अर्थाने आम्ही जे कमावलं 40 वर्षांमध्ये की इट्स अ पीस ऑफ माइंड, की जे करायचं होतं ते करायला मिळालं. हॅपीनेस इज यु नो ऑल अबाउट ऍट द एंड ऑफ द डे अँड आय एम हॅपी अबाउट इट.
1: भारतातली समुद्राखालची जी जैव विविधता आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत?
0: खूप आहे. त्याच्यामध्ये कसं आहे ना, डायव्हर्सिटी जसं म्हटलं तसं प्रत्येक हॅबिटेटची आपली एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. जसं आता तुम्ही प्रवाळयुक्त किनारे म्हणाल, कोरल रीफ आपण ज्याला म्हणतो, आता महाराष्ट्रात ते काही फार नाही आहेत, आपल्याला मालवणमध्ये थोडंफार प्रवाळ मिळतं, पण त्याची डायव्हर्सिटी ही फार वेगळ्या प्रकारची आणि वेगळ्या लेवलची आहे. म्हणजे कोरल रीफ जसं आपण रेन फॉरेस्ट म्हणतो, रेन फॉरेस्ट आर न्यूट्रिएंट डेफिशियंट इकोसिस्टम, म्हणजे त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट सॉइलमध्ये कमी असल्यामुळे त्याला एवढी डायव्हर्सिटी येते, कारण त्यांना ते न्यूट्रिएंट वेगवेगळ्या मार्गातून जनरेट करायला लागतं. कोरल रीफ्स आर ऑल्सो अंडर वॉटर रेन फॉरेस्ट, न्यूट्रिएंट डेफिशियंट सिस्टम आहे, आणि ते न्यूट्रिएंट डेफिशियंट असल्यामुळे तिथे एफिशियन्सी इज बेस्ट. म्हणजे तुम्हाला एक तिथे पडलेला वेस्ट जो असेल ऑर्गॅनिक, इट विल बी रिसायकल्ड इफेक्टिव्हली, कारण त्यांना न्यूट्रिएंट हवे असतात. सो तुम्ही जर चांगल्या कोरल रीफच्या एरियामध्ये गेलात, आपण आज म्हणतो आपण समुद्र काकड्या ज्या आहेत सी कुकुंबर का त्यांना बॅन केला, कारण सी कुकुंबर जर कोरल रीफमधनं नष्ट झाले तर कोरल रीफही नष्ट होणार, कारण सी कुकुंबर हे फक्त सँड खात नाहीत, म्हणजे ते हे करत नाही, त्यातनं येणारं जे डेड अँड डिकेंग मॅटर आहे ते इफेक्टिव्हली डायजेस्ट करून त्यातनं नायट्रोजन रिलीज करतात. दॅट नायट्रोजन फ्युएल फूड सोर्स. त्यामुळे हे सगळे हार्बिवोरी आहेत जे पिरामिडच्या खाली आहेत, मग ते सी कुकुंबर असतील, सी अर्चिन असतील, यांचं फार मोठं योगदान कोरल रीफमध्ये आहे.

0: आता हे सिकुकुंबर तुम्हाला मॅनग्रोवमध्ये नाही पाहायला मिळणार, कारण मॅनग्रोवमध्ये त्यांचा तसा रोल
1: गरज
0: आहे.
1: नाही.
0: मॅनग्रोवमध्ये एक वेगळी परिसंस्था त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक परिसंस्थेचं आपलं एक वैशिष्ट्य आहे. मग ते मॅनग्रोव्ज असतील, मग तुम्हाला कोरल रिफ किंवा प्रवाळयुक्त किनारे असतील, रॉकी शोज असतील. रॉकी शोजमध्ये तुम्ही पाहिलं तर त्याच्यासुद्धा असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. काही रॉकी शोज उदाहरणार्थ तुम्ही ओख्याला गेलात गुजरातला, तर तिथे पॉलिकेट्स म्हणजे आपल्या अर्थवर्मच्या जातीचे जे कृमी असतात त्यांनी तयार केलेलं रॉकी रिफ पाहायला मिळतं. तसं तुम्ही जर खाली आलात महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऑयस्टर्स किंवा पर्ना जे आपण खातो ते ग्रीन म्युसेल्स त्याचे बेड्स आपल्याला पाहायला मिळतात. गोव्यामध्ये गेलात तर विंडोपेन ऑयस्टर्सचे तुम्हाला बेड्स पाहायला मिळतात. सो प्रत्येक किनाऱ्याचं आपलं एक वैशिष्ट्य आहे आणि ते कम्पॅरिझन नाही करतात, कारण ते त्या त्या परिसंस्थेशी काळानुसार तयार झालेल्या घटक आहेत. ते
1: शतकानुशतक लागलेले आहेत आणि हे तयार होण्यासाठी
0: मिलियन्स ऑफ इयर्स, नॉट इवन थाउजंड ऑफ इयर्स. त्यामुळे ते समजून घ्यायला तुम्हाला किनारा पालथा घातलाच पाहिजे. एका ठिकाणी जाऊन तुम्हाला त्याची जैवविविधता समजणार नाही. प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक हॅबिटॅटमध्ये ऍज अ मरीन एन्थुझियास्ट तुम्हाला जायला पाहिजे, ते बघून त्यातलं समजून घ्यायला पाहिजे.
1: मानव निसर्ग संघर्षाचं समुद्राच्या संदर्भातलं रूप काय आपल्याला सांगता येईल?
0: अनेक प्रकार आहेत त्यातले. जसं आपल्या इथे वाघ असेल, बिबळे असतील किंवा हार्बिवोर असतील जनरल, यांचा एक कॉन्फ्लिक्टचा एक वेगळा प्रकार आहे. समुद्रामध्ये तशा दृष्टीने कॉन्फ्लिक्ट खूप मोठा असा वेगळ्या प्रकारचा कॉन्फ्लिक्ट आहे, पण या प्रकारचा कॉन्फ्लिक्ट त्या मनाने कमी आहे. याच्यात आपल्याला सॉल्ट वॉटर क्रोकोडाईलचा कॉन्फ्लिक्ट आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतो ओरिसा आणि अंदमान निकोबारमध्ये, कारण आपल्याला वेस्ट कोस्टला सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल मिळत नाही, त्यामुळे वेस्ट कोस्टला तो कॉन्फ्लिक्ट नाही. ईस्ट कोस्टला सुद्धा ते बहुतेक सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल सगळ्या आपल्या ओरिसा आणि अंदमान निकोबार वेस्ट बेंगॉल त्या याच्यामध्ये असल्यामुळे तो कॉन्फ्लिक्ट तिथे आहे. त्याच्यामध्ये काही फेटॅलिटीज आहेत, पण लार्ज अॅनिमल्समुळे होणारा कॉन्फ्लिक्ट हा भारतामध्ये त्या मानाने कमी आहे. आता शार्क बाईट्सचे खूप प्रकार ऑस्ट्रेलिया किंवा त्या भागामध्ये किंवा इकडे टेम्परेट त्याच्यामध्ये होतात. भारतामध्ये शार्क बाईट्सचं असं कधी ऐकलेल्या केसेस असले ते एखाद दुसरे असेल, पण कधी फारसं ऐकलेलं नाही. तर हा जो लार्ज अॅनिमल रिलेटेड कॉन्फ्लिक्ट आहे तो आपल्या कोस्टल एरियामध्ये भारतामध्ये तसा कमी आहे, पण आपल्यामुळे वेगळ्या पद्धतीचा कॉन्फ्लिक्ट आहे. जे सी टेम्परेचर जो आपण आहे ज्याच्याबद्दल आता सध्या खूप चर्चा केली जाते की समुद्राचं जे टेम्परेचर आहे ते हळूहळू दरवर्षी वाढतंय. हवामान बदलाचा परिणाम म्हणून असेल किंवा एक लार्जर कसं आहे की ह्या सगळ्याच गोष्टी आपण हवामान बदलाशी लिंक करणं तसं योग्य ठरणं नाही, कारण नेचर इज डायनॅमिक. नेचर हे बदलत राहतं, रोज वेगळं नेचर असतं. ते डायनॅमिक आहे म्हणूनच आज एवढी तुम्हाला जैवविविधता त्याच्यामध्ये मिळते. त्यामुळे मनुष्य नसतं तर काय झालं असतं? काही झालं नसतं. निसर्गाचं चक्र तेव्हाही चालू राहिलं होतं, आजही चालू आहे आणि आपल्यानंतरही चालू राहील. आणि क्लायमेट चेंजबद्दल आपण जे म्हणतो की तुम्ही जर गेले पाच, हा सहावा एक्सटिंक्शन इव्हेंट जो चालू आहे तो, पण आधीचे पाच जर पाहिले तर त्यातले तीन एक्सटिंक्शन इव्हेंट हे क्लायमेट चेंजमुळे झाले. आता याच्यामध्ये लोक डिबेट करतात की ते झाले त्याला 1 मिलियन वर्ष लागली, आता जे होत आहेत ते काही 1000 वर्ष होतील. हा प्रत्येकाचा बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि कॉन्टेक्स्ट आहे. त्याच्यामागचं मूळ हे आहे की हाऊ नेचर इज रिस्पॉन्डिंग टू दिस क्लायमेट. इथे ह्युमन डायमेन्शनमुळे आपल्याला तो इश्यू जाणवतो. नेचर सायकल जर तुम्ही पाहिली त्याच्यामध्ये तर नेचर इज सिम्पली रिस्पॉन्डिंग टू द चेंज बिकॉज इट्स अ डायनॅमिक सिस्टम. इट विल चेंज. इफ सी गेट्स वॉर्मर, आता ज्यांना गरम पाणी आवडत नाही ते तिथनं निघून जातील, ज्यांना गरम पाणी आवडतं ते आतमध्ये येतील. सो युअर फिश इज नॉट गोइंग टू डिसअपियर, फिश इज गोइंग टू ओनली गेट डिस्प्लेस्ड बाय स्पीसीज विच लाईक टेम्परेचर विच डज नॉट लाईक टेम्परेचर. हा कॉन्टेक्स्ट नष्ट काही प्रमाणात, अति तुम्ही त्याचं फिशिंग केलं तर ते नष्ट होतील त्याच्याबद्दल काही वादच नाही. म्हणजे ह्युमन फुटप्रिंट एक्सटिंक्शनवरती आहेच, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. पण ही जी प्रोसेस आहे ही अतिशय डायनॅमिक आहे. मग आता एखादा स्पीसीज तुमचा क्लायमेट चेंजमुळे नाहीसा झाला का, ओव्हर हार्वेस्टिंगमध्ये नाहीसा झाला, कॉर दॅट फिश हॅज सिम्पली मूव्ड टू सम अदर प्लेस. म्हणजे तुम्ही हे ट्रेडिशनल नॉलेज डॉक्युमेंट का करायचं मी म्हणतोय हे आपल्या कोळी बांधवांकडनं ते ह्याच्याकरता, कारण 40 वर्षापूर्वी त्यांचे फिशिंग ग्राउंड ठरलेले होते, वर्षानुवर्ष पारंपरिक ते करत होते. आता हे फिशिंग ग्राउंड सुद्धा बदलत आहेत आणि त्याला थोड्याफार प्रमाणात ओव्हर हार्वेस्टिंग जबाबदार आहे, थोड्याफार प्रमाणात समुद्रात होणारे बदल जबाबदार आहे, कारण स्टॅटिक नाही आहे ना ही सिस्टीम, ही बदलतच राहणार. तर ह्याच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट मुख्यत्वे करून होतोय तो हा एक कॉन्फ्लिक्ट होतोय की आपल्याला जे पूर्वी कमर्शियली इम्पॉर्टंट फिशेस नव्हते

0: ते अचानक जाळ्यामध्ये भरपूर यायला लागले. आपल्याला त्याची युटिलिटी नव्हती. आता गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्यावरचाही विकल्प आपल्या कोळी बांधवांनी शोधून काढला. त्यांना त्याच्याकरता वेगळं त्यांनी आता मॅन्युअर करता ते फिश वापरले जातात किंवा अनेक प्रकारे ते कोंबड्यांच्या खाद्यामध्ये वापरले जातात. आता त्याचा यूज हळूहळू लोकांना समजायला लागलेला आहे. पण हा जो मधला जो फेज होता की जिथे सडनली तुमच्याकडे रिव्हन फिशेस भरपूर यायला लागले, सडनली तुमच्या याच्यामध्ये ते पफर फिशेस यायला लागले आणि कमर्शियल फिशेस निघून गेले, आता ही जी डायनॅमिक नेचर जे आहे हे बदलत राहतं. म्हणजे आज जी परिस्थिती आहे ती पुढची 5 वर्ष तशीच राहील याची काही खात्री नाही.
1: आणि जमिनीपेक्षा समुद्रात हा बदल
0: जास्त असतो, प्रोनाऊन्स असतो. कारण कसं आहे की जमिनीवरती जे होतं त्याचा सगळ्याचा उगम जो आहे समुद्रात आहे. जे जमिनीवरचं आपल्या इथे सर्व निसर्ग चक्र जे आहे, मग पावसापासून सगळं ते जे निघतं ते समुद्रातूनच निघतं. ही गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की समुद्राचं टेम्परेचर बदलणं, म्हणजे समुद्राचा व्हॉल्यूम काय आहे, त्या व्हॉल्यूम पाण्याचं टेम्परेचर हे 2 किंवा 3 डिग्रीनी वाढणं म्हणजे किती कॅटॅस्ट्रॉफिक चेंजेस त्या याच्यामध्ये होत असतील की ते सामान्य माणसाच्या आकलना पलीकडचा हा विषय. पण याच्यामध्ये होतंय काय की गेल्या 3 ते 40 वर्षामध्ये पूर्वी आपल्या इथे जेलीफिश एवढे मिळायचे नाहीत. आज तुम्ही जर केरळमध्ये गेलात, कर्नाटकामध्ये गेलात, तमिळनाडूमध्ये गेलात, थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रामध्ये, आणि कोळी बांधवांना जर विचारलं तर अर्धी अधिक जाळी त्यांची जेलीफिशने भरलेली असतात, ज्याची आज व्हॅल्यू काहीच नाही. कारण इट जस्ट अनदर वन स्मॉल अॅनिमल फ्रॉम द सी. पण झालं काय, जेलीफिशेस लाईक वॉर्म वॉटर. आणि गेल्या 3-4 दशकामध्ये समुद्राखाली आपण केलेली जी स्ट्रक्चर्स आहेत, मग ती पोर्ट्स असतील, हार्बर असतील, केबल्स असतील, तर जेलीफिशचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचा ज्युवेनाईल असतो, जे त्याचं जे पिल्लू पहिलं जन्माला येतं ते इट रिक्वायर हार्ड सबस्ट्रेट टू अँकर. ते पहिले काही महिने ते एका हार्ड सबस्ट्रेटवरती ते स्वतःला अँकर करतात आणि तिथे मग ते थोडंफार फीडिंग करून वाढ झाली की मग ते फ्री फॉर्म पेलॅजिक फॉर्म मध्ये येतात. आता पूर्वीच्या काळी ही स्ट्रक्चर फार कमी होती. आज त्यांना आर्टिफिशियल स्ट्रक्चर समुद्राखाली खूप आहे, त्यामुळे त्यांना अँकर करण्याकरता खूप मोठा सबस्ट्रेट गेला आपण 40 वर्षात अनावधानाने तयार केला. आणि वाढणारं टेम्परेचर, बट जेलीफिशला प्रेडेटर तसं बघायला गेलं तर कोण नाही, कारण तो पॉयझनस तसं बघायला गेलं तर आहे, त्यामुळे त्याला प्रेडेटर फार नाहीत. त्याला प्रिडेटर म्हणजे आपलं लेदरबॅक टर्टल असेल किंवा हॉक्सबिल टर्टल सारखे कासवांचे 1-2 प्रकार, तेवढेच त्याचे प्रिडेटर. त्यामुळे तुमच्या एका बाजूला प्रिडेटर कमी झाले, दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यांना आर्टिफिशियल सबस्ट्रेट भरपूर तयार झाले, तिसऱ्या बाजूला वाढणारं टेम्परेचर आहे. सो इट्स अ परफेक्ट कॉम्बिनेशन फॉर अ स्पीसीज विच इज नॉट अ निश स्पेशली स्पीसीज. त्यामुळे त्यांचं प्रोलिफरेशन प्रचंड प्रमाणात झालं. हा कॉन्फ्लिक्ट आज आपल्याला दिसत नाहीये, पण हा कोळी बांधवांना विचारा किती त्यांचं नुकसान त्या सीझनमध्ये जेव्हा त्यांच्या ब्लूम्स येतात तेव्हा त्यांची जाळी तुटतील एवढ्या वजनाचे जेलीफिश त्यांच्या जाळ्यांमध्ये लागतात. काही काही तुम्ही जर त्यांचे फोटो पाहिले स्पेशली केरळातनं जे येत आहेत ते केरळ कर्नाटक, आता हे जे इमर्जिंग कॉन्फ्लिक्ट हे कुठेतरी आपल्याला पुढे त्रासदायक ठरतील. आणि दुर्दैवाने आज त्याच्यावर फारसा काही आपल्याकडे विकल्प नाहीये.
1: म्हणजे आमच्यासाठी फक्त समुद्राची पातळी वाढेल आणि शहरं त्याच्याखाली जातील एवढं हे दिसणारं हिमनगाचं टोक आहे असं आपण म्हणूया का?
0: हा, कारण हे कसं आहे की हे आपल्याला मेजर इश्यू का दिसतात, कारण याच्यामध्ये सगळ्यात मेजर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज आहे. जिथे पैशाचं डॅमेज आहे तिथे आपण लक्ष देतो
1: तरच समजतं,
0: तरच ते समजतं. पण हे जे कॉन्फ्लिक्ट आहेत इव्हेंच्युअली दे विल लीड टू लॉट ऑफ कॉम्प्लिकेशन इन टाइम टू कम. कारण कसं आहे, कोस्ट इज चेंजिंग इज बाउंड्री. सी लेवल राईज हे सत्य आहे, लोक त्याला ऍक्सेप्ट करू देत न करू देत. कोकणात गेला तर तुम्हाला गावागावातनं किनाऱ्याचे लोक सांगतील की जमिनी खाऱ्या कशा होत आहेत, जमिनीवरती मॅनग्रू कसं होतंय. मॅनग्रू इन्व्हेजन सगळ्यात मोठा हो घातलेला कॉन्फ्लिक्ट आहे महाराष्ट्रामध्ये. एका बाजूनी आपण किनाऱ्याकडे आपल्याला जास्त आपण चाललेलो आहे, त्याच्यामध्ये काही रिक्रिएशनल असेल, काही स्वार्थ असेल, जे काय असेल ते, आणि समुद्र आपल्याकडे येतोय, जे दोन्ही बाजूनीच डिझास्टर. त्यामुळे आपण त्या इन्स्ट्रुमेंटकडे इम्पेडिमेंट म्हणून न बघता की हाऊ अँड इट मेक्स सेन्स की आज मला जर तिथे बिझनेस टाकायचा आहे तर काय गॅरंटी आहे की 20 वर्षांतर तो बिझनेस पाण्यामध्ये नसेल. तो इज माय बिझनेस आउटलुक ओनली फॉर 20 इयर्स ऑर इज माय इंटरेस्ट इन बिझनेस फॉर नेक्स्ट 100 इयर्स. 100 इयर्स द कोस्ट विल बी व्हेरी डिफरंट. तर क्लायमेट रियालिटीकडे आपण जर डोळ्यावरती पट्टी बांधून फक्त ते एक सेरिमोनियल म्हणून शब्द वापरत असो की आम्ही क्लायमेट चेंज करता हे करतो ते करतो, दॅट्स नॉट गोईंग टू सॉल्व अ प्रॉब्लेम. वी हॅव टू डील विथ दिस रियालिटी. आपल्याला ही रियालिटी फेस करण्याशिवाय दुसरा विकल्प नाही. आणि हे इम्पॅक्ट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे.
1: समुद्राच्या बाबतीतली नाण्याची दुसरी बाजू आज तुमची

0: त्याशी बोलताना जाणवली, समजून घेता आली. कारण खरोखर या दृष्टीने समुद्राकडे कधी पाहिलं गेलं नव्हतं. म्हणजे आकाशवाणीवरती आम्ही पर्यावरणाचे अनेक कार्यक्रम करत असतो, पण समुद्राकडे इतक्या डोळसपणे कदाचित या मुलाखतीतच पाहायला मिळालं. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
2: श्रोते हो, साध संवाद या कार्यक्रमात आज आपण ऐकलत सागरी जीवशास्त्राचे अभ्यासक दीपक आपटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचं. सादर करते होते विक्रांत मंडपे. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 10 वाजलेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोते हो, हे गीत होतं शांता शेळके यांचं, आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, पुढचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीतकार नितीन आखवे, संगीतकार श्रीधर फडके.

0: ते देखील आपने
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
4: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात. गीतकार इंदिरा संत आणि संगीत आहे गिरीश जोशी यांचं.

याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:25 झाली आहेत. वेळ झाली आहे काही स्थानिक निवेदनांची. पहिलं निवेदन आहे हरवलेल्या व्यक्ती आणि मुलांविषयी. सोनू सदाशिव मलाप्पा, वय 40 वर्ष, ईश्वर सोनू मलाप्पा, वय 9 वर्ष आणि कार्तिक सोनू मलाप्पा, वय 7 वर्ष अशी हरवलेल्या व्यक्तींची नावं आहेत. हे तिघही 26 जून 2026 रोजी दुपारी केशवनगर हिंजवडीतल्या घरातून बेपत्ता झालेले आहेत. सोनू मलाप्पा यांचं वर्णन असं, रंग सावळा, मध्यम बांधा, चेहरा उभट, नाक सरळ, अंगात गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि राखाडी पॅन्ट, उजव्या मनगटावर मराठीत गोंदलेलं आणि दंडावर सूर्याचं चित्र गोंदलेलं आहे. ईश्वर मलाप्पा यांची उंची 4 फूट, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे, अंगात चॉकलेटी टी शर्ट आणि काळी हाफ पॅन्ट. कार्तिक मलाप्पा यांची उंची 3 फूट, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे, अंगात क्रीम कलरचा टी शर्ट, पांढऱ्या रंगाची हाफ पॅन्ट. सदर व्यक्तींविषयी कोणालाही काही माहिती असल्यास कृपया हिंजवडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. पुढचं निवेदन आहे अज्ञात मयत व्यक्तीविषयी. सदर व्यक्ती 2 जून 2026 रोजी मयत झाली आहे. वय अंदाजे 50 वर्ष, केस काळे पांढरे, दाढीमिशी वाढलेली, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, उंची 5 फूट 4 इंच. सदर मयत इसमाविषयी कोणालाही काही माहिती असल्यास कृपया बंड गार्डन पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. पुढचं निवेदन आहे हरवलेली महिला आणि मुलांविषयी. बानी जाहीर शेख, वय 31 वर्ष, सुहाना जाहीर शेख, वय 14 वर्ष आणि फरहान जाहीर शेख, वय 7 वर्ष अशी हरवलेल्या व्यक्तींची नावं आहेत. हे तिघही नानापेठ मदिना मंजिल ठक्कर गली इथून बेपत्ता झाले आहेत. 9 फेब्रुवारी 2026 रोजी हे तिघही बेपत्ता झाले आहेत. बानी जाहीर शेख यांची उंची 5 फूट, रंग गोरा, सडपातळ बांधा, काळे केस, गोल चेहरा, अंगात पंजाबी ड्रेस, डाव्या हातावर भाजल्याचा व्रण. सुहाना जहीर शेख उंची 5 फूट, रंग गोरा, सडपातळ बांधा, चेहरा गोल, नाक सरळ, अंगात पंजाबी ड्रेस आणि फरहान जाहीर शेख उंची 4 फूट, रंग गोरा, सडपातळ बांधा, केस काळे, चेहरा गोल आणि अंगात पॅन्ट शर्ट. सदर व्यक्तींविषयी कोणालाही काही माहिती असल्यास कृपया समर्थ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. शेवटचं निवेदन आहे हरवलेल्या पुरुषाविषयी. नागोराव भाऊराव रांजणे, वय 43 वर्ष, हे चोंधवाडा भुगाव इथून 29 एप्रिल 2026 रोजी बेपत्ता झाले आहेत. त्यांची उंची 6 फूट, चेहरा उभट, नाक बसके, केस काळे, सडपातळ बांधा. सदर व्यक्तीविषयी कोणालाही काही माहिती असल्यास कृपया बावधन पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ही होती काही स्थानिक निवेदनं.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे।
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा। मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार।
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये।
3: आता मी पण घेते।
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।

78.78 मीटर्सवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्या सोबत आहोत. सकाळचे ठीक 10:30 प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आपल्या सशक्त अभिनयानं रुपेरी पडदा व्यापून टाकणारे ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही हिंदी चित्रपट गीतं.

संजीव कुमार यांच्यावर चित्रित कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकलं. मन मंदिर चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत आंधी चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, संगीतसाज राहुल देवबर्मन यांचा, स्वर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा.

हे होतं लता मंगेशकर आणि महम्मद रफी यांच्या स्वरात मौसम चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. संगीत होतं मदन मोहन यांचं. ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर चित्रित काही हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अनामिका चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, स्वर किशोर कुमार यांचा.

सीता और गीता हा चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. स्वर होते आशा भोसले आणि किशोर कुमार यांचे. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत देवता चित्रपटातलं गुलजार यांचं. संगीतकार राहुल देव बर्मन.

देवता चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात. श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर चित्रित काही हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी त्रिशूल चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत संगीतबद्ध केलंय खय्याम यांनी, स्वर आहेत लता मंगेशकर आणि येसुदास यांचे.

लता मंगेशकर आणि येसुदास यांच्या युगलस्वरात त्रिशूल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अभिनेते संजीव कुमार यांच्यावर चित्रित काही हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आणि याबरोबरच हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. सकाळचे 11:35 झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांनी गायलेला राग अलहय्या बिलावल ऐकवत आहोत. विलंबित ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत दैया कहा गए वो लोग. द्रुत ख्याल 3 तालात निबद्ध असून बोल आहेत मै हरी सुन चक्र. ऐकूया पंडित जसराज यांनी गायलेला राग अलहय्या बिलावल.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांनी गायलेला राग अलहय्या बिलावल आपण ऐकला. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला.

0: हा कार्यक्रम म्हणजे छोट्यांनी छोट्यांसाठी सादर केलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम.
1: हो, पण यात केवळ मनोरंजन नाही तर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवत असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मुलाखती, स्वरचित कविता, कथा आणि नाट्यछटा सुद्धा.
2: बोटीतून खाली उतरताना मस्तक लीन झाले आणि तब्बल 29 फूट उंच असलेल्या गडाच्या दिल्ली दरवाजातून आम्ही आत शिरलो.
0: हा म्हणजे मनोरंजनासोबत माहिती आणि ज्ञानाचा खजिना, म्हणजे गम्मत जम्मत.
2: सायन्स मध्ये वाचत होतो प्रोटॉन इलेक्ट्रॉनचे धडे, माझ्या विचारांचं विमान मात्र उंच उंच उडे.
3: गम्मत जम्मत.
1: रविवारी संध्याकाळी 6:30 जरूर ऐका गम्मत जम्मत हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 11:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम विशेष गीतगंगा. या अंतर्गत आज आपण शास्त्रीय नृत्यगुरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाणी भाग 5 ऐकणार आहात. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
1: नमस्कार तमन्नाजी, या 5 भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण मागच्या वेळी वेगवेगळ्या विषयावर बोलताना आजकालच्या नव्या ट्रेंडविषयी बोलत होतो, मंचावरच्या कार्यक्रमाविषयी, रियालिटी शोज मधल्या नव्या ट्रेंडविषयी. प्रमोशनचा एक वेगळाच ट्रेंड आता आपण बघतो आहोत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं प्रमोशन. अगदी मागच्या भागाचं तुमचं शेवटचं

0: गाणं वेक अप सीड या चित्रपटाच्या नावातही बघत एक गंमत केली आहे आणि एक आकर्षण निर्माण केलंय वाचणाऱ्यांच्या बघणाऱ्यांच्या मनात. आणि मला म्हणजे गाणे आणि त्याच्यातलं नवीनपण वगैरे आपण सगळं म्हणतोच आहोत, सिनेमाचं नाव एखाद्या लिपीत लिहिणं, एखाद्या स्टाईलनं लिहिणं,
1: स्टाईलने
0: हे
1: लिहिणं.
0: सीदला आय उलटं केलेलं आहे,
1: हो,
0: म्हणजे पुन्हा तुमचं लक्ष जाण्यासाठी तिथं काहीतरी वेगळं केलंय.
1: वेगळं केलंय,
0: हा ट्रेंड तुम्हाला सध्या कसा वाटतो? म्हणजे तुमच्याच नावातलं एखादं स्पेलिंग बदलून
1: बदलून टाकणं.
0: टाकणं, तुमच्याच संजय मधलं ए उलटा लिहिणं.
1: ते जस्ट फॉर फेम म्हटलं, जसं की पब्लिसिटी म्हणून, की अट्रॅक्शनसाठी जे होत आहे ना. आता ऑफकोर्स सगळ्यांना फेमस व्हायचं आहे आणि सगळ्यांना पुढे जायचं आहे, सो प्रत्येक जण नवीन काहीतरी शोधतोय, सो काहीतरी वेगळं करता येईल याच्या ह्याच्या मागे प्रत्येक जण लागतोय.
0: यालाच ऑफबीट म्हणायचं का?
1: ऑफबीट म्हणू शकतो.
0: जो तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वापरता शास्त्रीय संगीतात सुद्धा.
1: शास्त्रीय संगीतात अगदी वापरतो, अगदी वापरतो, चांगल्याच प्रकारे वापरतो ऑफबीट. सो अगदी म्हणू शकतो आपण ऑफबीट याला.
0: तमनाजी, प्रत्येकच वेळी आपण मागे पुढे, काळाच्या मागे पुढे मागे पुढे जातोय, टाइम मशीन तुमच्या नोबितासारखे की मागे पुढे जात आपण बोलतो आहोत, तर पुन्हा एकदा मागे जात, आईंनी ज्या गोष्टी तुम्हाला नृत्यातून शिकवल्या म्हणा, गाण्यातून शिकवल्या म्हणा, आणि त्या पुढे एक त्याचा एक स्वतंत्र प्रकार, जसं एक मोठी मोठा स्पॅन गायनामधला त्याच्या वेगळ्या हस्की आवाजातली गाणी हा एक प्रकार झाला, तुम्ही नृत्यामध्ये आणखी पुढे गेला त्यावर आहे, तसा आणखी एखादा प्रकार कॅबरे आहे, त्याचाही कुठे एखादा बेस तुम्हाला मिळाला आहे का? म्हणजे नृत्याच्या दृष्टीनं म्हणतोय मी किंवा गायनाच्या दृष्टीनं म्हणतोय.
1: येस, मला हे सांगायला खूप आवडेल की मला, मी म्हटलं ना जसं की आधी लहानपणी माझ्या आईच्यात काय कला आहे ही मला माहिती नव्हती, पण जेव्हा वय वाढत गेलं, बघत गेले आईला लहानपणापासून, तर एकदा माझी आई तिच्या ना जुन्या विद्यार्थिनींना हे गाणं शिकवत होती आपलं कॅबरेचं, आणि तेव्हा मी असं, मी म्हटलं माझी आई एकदम अशी छान कंबर हलवतीये, छान असं, म्हणजे एकदमच सुंदर, आणि ती ती त्या सगळ्या स्टाईल शिकलेली माझी आई. माझी आई सुद्धा मुळात फिल्मी स्टाईल कडून मग क्लासिकल कडे गेली
0: आहे,
1: तिला त्याच्यात जास्त इंटरेस्ट, आणि तिच्या काळात खूप स्ट्रगल होता, म्हणजे माझी आजी अगदी घुंगरू पदरात लपून वगैरे तिला क्लासला घेऊन जायची, इतकं होतं. मला काही स्ट्रगल करावं लागलं नाही, सगळं तिच्याकडनंच मला आलंय. सो मी जेव्हा तिचं बघितलं ना की ती कॅबरे, म्हणजे अक्षरशः ती हे गाणं जे आपलं आहे जाने जा, आणि तिचं जी कंबर हलवायची पद्धत, ते एकेका गाणं जसं ऑफबीट, त्या ऑफबीट वरती तिच्या जी कंबरची जी, म्हणजे ती हलवत होती ना, मी थक्क, म्हणजे पूर्ण बघून मला असं झालं की बापरे, ही माझीच आई आहे जिला मी रोज बघते स्वयंपाक करताना, क्लासला धावताना, फरताना. इट वॉज अ व्हेरी डिफरंट शॉक फॉर मी,
0: नक्कीच.
1: अँड द वे शी वॉज शोईंग, आणि तिने इतकं इतकं ते अप्रतिम परफॉर्म करून दाखवलं, आणि त्या प्रत्येक कंबर हलण्यावरती तिचा अभिनय, की तो एक्सप्रेशन कसा असायला पाहिजे, म्हणजे ती हेलनजींची प्रचंड फॅन
0: हो,
1: आणि पूर्वीच्या एक डान्सर मधुमती माहित असेल तुम्हाला, त्यांच्याकडे माझी आई शिकलेली.
0: अच्छा,
1: मधुमती, त्यामुळे ती इतके बारकावे, आणि ती त्या मधु आंटींबरोबर आई जायची सतत शूट्सला वगैरे, तिने ते इतकं वातावरण बघितलं होतं आणि तिला ते इतकं आवडायचं, तिने अगदी बारकावे त्या गाण्यातले बघितले होते, आणि ते तिने जेव्हा शिकवले तर तितका आनंद झाला, आणि आम्ही आय एम लकी अँड फॉर्च्युनेट की ते मी तिच्याकडून शिकले. तो

0: मग त्या होत्या हे वर्सरेल होत्या हे सत्य आहेच आहे. पण तुम्ही आता म्हणाल तसं की तिनं त्या पद्धतीनं कंबर हरवली आणि मी शॉक झाले. मला वाटतं हे तुमचं शॉक होणं जे आहे आणि ते वेगवेगळ्या गोष्टीवर शॉक होणं जे आहे ते मात्र तुमचं उपजत आहे. नक्कीच त्यांच्या जीन्समधनं ते मिळालंय तुम्हाला, पण तरीही त्याच्यावर तुम्ही या पद्धतीनं बघणं आणि हे काहीतरी वेगळं हे मला आलं पाहिजे, मुळात हे मला शिकायचं आहे, हे वाटणं त्यात खूप एक विविधता जी तुम्ही स्वतःमध्ये आणली आहे ती मला वाटतं खूप महत्वाची. याशिवाय हेलन म्हटलं की ही नृत्य, काही आवाज म्हटलं की अशा प्रकारची गाणी, ही ओळख होत असतानाही तुम्ही या सगळ्याच ओळखी आत्मसात करत एक स्वतःची ओळख निर्माण केली, हे जास्त महत्वाचं आहे. यात काही विचार होता का की मला यातच अडकायचं नाहीये, मी यातच पुढे नाही जाणार आहे?
1: अगदी होता.
0: जसं तुम्ही भरतनाट्यम मध्ये पूर्ण झोकून दिलंय पण बाकीच्या मात्र ठिकाणी एकेका टप्प्यावर जाऊन थांबलं, हा काय विचार होता?
1: मी अगदी हा विचार केला की आपण म्हणजे अर्थात प्रत्येकाची नक्कल करतोय, हे करतोय, ते करतोय, ऍक्टिंग करतोय, सगळं करतोय, पण कुठेतरी मला माझं अस्तित्व, माझी ओळख हेही मला निर्माण करायचंय. आणि कुठेतरी माझ्या आईने सुरुवात केलेली ही जी एज अ स्वप्न होतं, जे तिने 1972 मध्ये आमची संस्था सुरू केली पायल नृत्य नाट्य निकेतन, आणि त्याच्या पुढे ती पूर्ण ती त्याची घडवत गेली. आणि माझी ही इच्छा होती की माझ्या आईचा जसा विचार होता की ही कला अगदी म्हणजे ज्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत पण पोचली पाहिजे, आणि ती कशी पोचवायची याचा आपण प्रयत्न करायचा. सो आणि नुसतंच डान्सर म्हणून नाही घडायचं, चांगलं व्यक्ती आचरण चांगलं असायला पाहिजे, डिसिप्लिन. सो मी हे ठरवलं की मी पण एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणार स्वतःचं, आणि माझ्याकडून जर असे अनेक विद्यार्थी घडले तर तेच माझी जी ही आईची जी पिढी तिने जी सुरुवात केली ती पिढी पुढे चालत राहील आणि तेच संस्कार पुढे पुढे अजून जात राहतील. जसं आपण बघतो आजकाल जेन झी, जेन अल्फा अशा खूपशे खूपशे आपल्याकडे चालू आहेत गोष्टी, त्यातून जर आपण काहीतरी चांगलं देतोय आणि या समाजातून आज जर आपले विद्यार्थी चांगले घडत आहेत तर हे पुढे आपल्यासाठीच एक पुण्य असं मला वाटतं. सो म्हणून मला एक स्वतःची पर्सनॅलिटी वेगळी बनवायची होती अदर दॅन एव्हरीथिंग एल्स. सो आय केम इन टू दिस.
0: खूप खूप छान. आता तुम्ही म्हणता म्हणता म्हणता त्याचा ओघ मला दिसत होता की आईंकडे कुठून आलं तर मधुमतींकडनं आलं आणि आईंकडे जे होतं ते तुम्हाला आणि तुम्ही आता शिष्यांना देता, हे किती छान आहे बघायला की एखादी गोष्ट पुढे पुढे जातीये. जर तुमची एखादी विद्यार्थिनी आज आईच्याही गुरूंसारखे काही वागत असेल तर तो बघण्याचा काय अनुभव असेल?
1: खूप वेगळा.
0: असं झालंय, घडलंय कधी
1: असं? म्हणजे मी बघते तर माझ्या
0: आईंचीही गुरु मला माझ्या विद्यार्थिनीत दिसतीये
1: दिसतीये असं खूपदा आहे. माझ्या अशा 2-3 विद्यार्थिनी आहेत ज्यांना मी आता बोलणार नाही, कारण मग बोललं तर मग ते आपण म्हणतो ना की हे एज असं आहे की ते कदाचित हवा जाऊ शकते डोक्यामध्ये. तर ते आहे की त्यांनी अगदी हुबेहूब जी माझ्या आईनी शिकलेली कला म्हणतो आपण, एक स्टाईल म्हणतो ना, ती तिने अगदी परफेक्ट त्यांनी उचललेली आहे. आणि जेव्हा मी त्यांना बघते हे करताना तर मला एक वेगळाच आनंद मिळतो की मला वाटतं की वा वा छान, म्हणजे हे पुढे मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते. पण त्यांना जेव्हा ह्या गोष्टीची माहिती करून देणार ते तेव्हा त्यांचं राईट वय असेल तेव्हाच मी ती करून देणार. म्हणजे तो
0: नक्की त्यांना ते कळलंही पाहिजे की आपल्याला काय मिळालं.
1: नक्की देणार. आणि मी त्यासाठीच मी घडवायसाठीच माझं काम केलंय. मला घडवायचंच आहे, मला माझ्याकडे ठेवायचं नाहीये. मी खूप आपण खूपदा ऐकतो ना सर की कला आपल्याकडेच ठेवतात, देत नाहीत. असे माझ्याकडे खूप विद्यार्थी येतात की मॅम हमने 8-8 साल सीखा आहे लेकिन हमको ये मालूम नाही, वो मालूम नाही, असे खूप येतात. पण मला आज एक अभिमान एका गोष्टीचा आवडेल सांगायला की माझ्या विद्यार्थ्यांनी कुठे गेलं तर त्या याने म्हणत हमको ये नाही मालूम, हमको वो नाही मालूम, हमको सब मालूम आहे क्योंकि हमारे ताईने हमको सब दिया. हे मला आनंदाचं आहे की मी दिलंय त्यांना आणि मी अजून देत राहील जेवढं माझ्याकडे येईल.
0: नक्कीच. आणि फक्त ते एकाच याच्यातलं देणं नाहीये, फक्त नृत्यातलंच देणं नाहीये तर नृत्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, तुम्हाला गाणं समजलं पाहिजे, तुम्हाला प्रत्येक स्टेप समजली पाहिजे, तुम्हाला अभिनय कळला पाहिजे, तुम्हाला मिमिक्री करता आली पाहिजे, नाटकही तुम्ही करता, नाचताही, तरीही कुणाच तरी जसेल तसं उतरवता. कृष्ण तुम्ही जेव्हा नाचता तेव्हा तुम्ही कृष्णाची मिमिक्रीच करत असतो, अभिनयातून कृष्ण दाखवतच असतं
1: आणि तुम्हाला तो ऍक्ट दाखवायचाच असतो ना. द्रौपदी वस्त्र किंवा एखादी स्टोरी घेतली मग शकुनी कसा असेल, युधिष्ठिर कसे एक्सप्रेशन कसे असतील त्यांचे, हे जरुरीच आहे ना.
0: प्रश्न पण इथं एक थोडीशी आव्हानात्मक गोष्ट मला अशी वाटते की अगदीच कथक जरी घेतलं तरी तुम्हाला तिथं आधाराला शब्द आहेत, एक कथा त्यात आहे. कथक म्हणजे कथा सांगणं, त्याच्यामुळे तिथं शब्द येतात, एक कथा न घेतं. तसं भरतनाट्यममध्ये नसतानाही ती कथा दाखवणं हे थोडं आव्हान किंवा अडचण वाटते?
1: अडचण आधी वाटायची, आता नाही. अडचण म्हणजे कशी, एकतर भाषाच कम्प्लीट वेगळी, तमिळनाडूची कला असल्यामुळे लँग्वेजेस कम्प्लीट वेगळी, त्यामुळे मुळात हे पण मी एक सांगते सर की मी मराठी असून मला कौतुक आहे की मी ती गाणी वगैरे

0: शिकले शिकले म्हणजे मी प्रत्येक शब्द. आता आपण जसं तमिळमध्ये जर तुम्ही बघितलं PUGAZH हा जर म्हटलं तर कोणी पुगज म्हणून वाचेल, इट्स नॉट पुगज, इट इज इट मीन्स पुगळ. सो तो ळ ल त्याचा डिफरन्स पण तुम्हाला माहिती पाहिजे. सो म्हणून जेव्हा तुम्ही कर्नाटिक गाणं जेव्हा गायला लागले तर मी अनेक भाषांमध्ये गाणी गाते कर्नाटिकच्या, कन्नडा गाते, तेलुगू गाते, तुमचं तमिळ तर गातेच मी, मल्याळम गाते. सो अशा सगळ्या गाण्यांमध्ये गाते आणि मला तशी गाणी पाठ होतात कारण मी ती माझा सवय आहे की मी 10 वेळा ऐकते. सो जे आणि मग मला असं आहे की आपण खूपदा आपण ऑनलाईन बघतो मिनिंग पण खूपदा ती मिनिंग करेक्ट नसतात, म्हणून मग एखाद्या चांगल्या जो ज्याला माहिती आहे तमिळ लिटरेचर किंवा कुठला माहिती असेल त्याच्याकडनं ती माहिती मी काढून घेते प्रॉपरली, त्याचं मिनिंग काढून घेते आणि मग त्या मिनिंग नुसार त्या मुलांना मी समजवते. कारण आपल्याकडे शिकणाऱ्या मुली सगळ्या वेगवेगळ्या भाषेत असतात, साऊथ इंडियन जरी असेल तरी आजकाल मुलांना स्वतःची भाषाच कळत नाही
1: बरोबर
0: खूपदा. सो मग त्यांना समजून द्यायला लागतं की ह्या वर्डिंगला तुम्हाला हे असं दाखवायचं आहे, ह्या वर्डिंगला तुम्हाला असं दाखवायचं आहे, इथे सॅडनेस आहे, इकडे हॅपीनेस आहे, इकडे तुम्ही उलटसुलट करू नाही शकत असं आहे. मग इकडे कृष्णाचा काय भाव आहे की कृष्ण काय सांगतोय, नटखट आहे का, मग कृष्ण आशीर्वाद म्हणजे भक्तिभाव आहे का, असं. सो हे डिफरन्सेस त्यांना कळले पाहिजेत. म्हणजे जर एखादं कृष्णाचं भक्तिपद आहे तर मग त्याच्यामध्ये कृष्ण कशी भक्ती, त्या भक्ताला कसा तो खेळवतोय किंवा त्या भक्ताशी कसा वागतोय हे असेल, पण तोच कृष्ण जर यशोदा सोबत असेल तर तो किती नटखट असेल.
1: नक्कीच.
0: सो हा डिफरन्स.
1: इतकंच नाही त्याला पुन्हा भक्ताचं पार्ट पण करायचं.
0: अगदी अगदी
1: अगदी. कृष्ण संपला की परत भक्त पण करायचा.
0: येस एक्झॅक्टली.
1: तुम्ही एकटेच आहात,
0: एकटेच आहात,
1: सगळे कॅरेक्टर करणार आहे,
0: तेच असतं.
1: वन मॅन शो, वन वुमन शो म्हणताय, वन आर्टिस्ट शो.
0: आर्टिस्ट शो हे खूप चॅलेंजिंग आहे की दोन्ही अभिनय तुम्ही कसे चेंज करता, म्हणजे यशोदा मग कृष्ण, मग कृष्ण यशोदा, हे कसं तुमचं चेंजेस होतात. असं
1: खूपच छान. परत एक गाणं.
0: येस कुठलं ते एक आहे सवारलू म्हणून एक आहे सवारलू. मी या गाण्याकडे या दृष्टिकोनातून बघते की ओव्हरऑल आयुष्याला तुम्ही कसं आकार द्याल.
1: आकार द्याल.
0: सवार लू इस पूरे जिंदगी को मैं कैसे सवार लू मैं ये सोचती हूँ.
1: बरोबर.
0: तो वो हिसाब से मला हे गाणं खूप म्हणजे खूप आवडतं.
1: प्रश्नच नाही. पुन्हा तेच आहे, मला अशा वेळी त्या कार्टूनची म्हणा किंवा त्या संकल्पनेची खूप आठवण होते की तुम्ही स्वतःमधनं एक मूर्ती घडवत आहात, तुमचे एक्स्ट्रा पार्ट तुम्ही स्वतःच तोडून काढतात बाहेर, तोडून एक हाताचा तुमच्या स्वतःच्या हाताचा आकार देताय, तुमच्या चेहऱ्याचा आकार देताय आणि असं तुम्ही स्वतःला आकार देताय. साधारण तेच आहे सवर्ण. आणखी काय नटणं थटणं नाहीच आहे तर अनावश्यक भाग काढून टाकणं, हेच मला वाटतं नटणं आहे.
0: अगदी अगदी.
1: आपण नक्की ऐकूया तुमचं.
0: येस येस येस.

0: चला आता अनेक कलांवर बोलणं झालं पण अनेक शिल्लक म्हणे. तर पुढचा अभिनय, नृत्यातला अभिनय याच्यावर आपण भरपूर बोललोच आहोत, पण अभिनय पुन्हा एक अशी कला आहे की माध्यम बदललं, ठिकाण बदललं, स्थळ बदललं की अभिनय बदलतो. त्याचं तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे त्या सगळे पॅरामीटर्स सगळे बदलतात. या सगळ्यांना पकडून अभिनय म्हटलं की आपण सिनेमा आणि नाटक सिरियल या गोष्टींकडेच बघतो, या सगळ्या गोष्टीतला प्रवास कसा झाला, सिनेमापर्यंतचा प्रवास अभिनयाचा कसा होता?
1: मुळात सुरुवात झाली बालनाट्यापासून, म्हणजे माझी आई स्वतःच बालनाट्य लिहायची आणि तिने डिरेक्ट केली होती, तर त्या बालनाट्यांनी काम करायला लागले. मग जो आमच्याकडे बालनाट्यमध्ये मेकअप करायला जो आर्टिस्ट होता त्याने मला जेव्हा बघितलं तर तो म्हणाला की तुम्ही हिला प्रोफेशनल नाटकामध्ये का नाही पाठवत, आईला म्हटलं तर म्हणे आम्हाला अनुभव नाही, आम्ही कधी तिला पाठवलं नाहीये, तर म्हणे तुम्ही पाठवा ना मॅडम तिला, ती चांगलं करेल काम, मी विचारतो. आणि सगळ्यात पहिलं मोठं नाटक आलं ते जाऊबाई जोरात,
0: हो
1: डायरेक्ट मोठंच म्हणजे एकदमच हे. आणि त्याच्यात बरं, एक तर मला अशी म्हणजे दष्टपुष्ट पर्सनॅलिटी असल्यामुळे त्यात 8 मंत्रिणींचं कॅरेक्टर होतं आणि 8 त्या बाकीच्या मुली होत्या, पण मला डायरेक्ट मंत्रिणींमध्येच त्यांनी ते दिलं. हा, आणि निर्मिती ताई मेन त्याच्यामध्ये करायची लिहिली. सो डायरेक्ट ते प्रोफेशनल नाटक मला पहिलंच मिळालं आणि मला पहिला अनुभव म्हणजे खूप टेन्शन, आणि डायरेक्ट पहिला प्रयोग दौरा रत्नागिरी.
0: अच्छा.
1: मला अजूनच खूप असं दडपण होतं. ताई बोलली काही नाही, जा बिंदास कर, याच्यातूनच तू शिकशील, तुला अनुभव आहे हा वेगळा. सो मग ते माझं पहिलं नाटक आणि त्याच्या जवळजवळ मी 175 प्रयोग केले
0: हो
1: जाऊबाई जोराचे. म्हणजे मला इतकी मजा यायची की अगदी दिवसाला 3-3 प्रयोग असायचे, म्हणजे खूप मजा. आणि ती माझी मला मी म्हणू शकते की एक पहिली पैशाची पण कमाईची पण सुरुवात
0: हो ते महत्वाचं असतं.
1: हा, अगदी म्हणजे कमाईची सुरुवात, म्हणजे अगदी काय काय असतील जे काय थोडे पण पैसे जे मिळायचे, पण तो आनंद की दिवसाला अच्छा 3-3 शो आपण करतो, मग 3 मग परत वेगळा 40 रुपये भत्ता, मग तो वेगळा आनंद होता. सो ते करून त्याच्यानंतर मग असंच मग 2-3 मला कोणी बघितलं डिरेक्ट ह्यानी, मग एक भाऊ कदम सोबत मी नाटक केलंय, मग नंतर त्याच्या नारी झाल्या भारी म्हणून, मग सागर सोबत एक केलंय, सागर करंडे सोबतच नारी झाल्या भारी केलंय, आणि त्यात पण चांगलं कॅरेक्टर होतं माझं, एकदम गाववालीचं कॅरेक्टर होतं, असं मोठं कुंकू वगैरे लावणारी बोलणारी. आणि मग नंतर एक छान ब्रेक मिळाला मोहन काकांसोबत, मला त्यांच्यासोबत मी केला बुड्ढा होगा तेरा बाप, आणि त्यात मी त्यांच्या आईचं कॅरेक्टर करायची. ते तर इतकं चॅलेंजिंग होतं, पण मोहन काका इज लाईक अ ब्लेसिंग टू वर्क विथ. इतकी मजा आली की त्यांनी मला, त्यांच्याकडनं मी खूप शिकले ऍक्च्युली, त्यांनी खूप बारकावे शिकवले, म्हणजे खूप मजा आली त्यांच्याकडनं त्यांच्यासोबत काम करताना. आणि त्याच्यानंतर असं करत करत करत मग मी मूवीसाठी आले, मग माझी धावा धाव म्हणून मूवी भरतदादांसोबत मी केली
0: बरोबर
1: ऍज अ पोलीस इन्स्पेक्टर म्हणून, आणि अरुण कदम माझ्या बरोबर त्यात होते. आणि त्याच्यानंतर मग मला लीडला जी मिळाली ती निलेश साबळे सोबत ही नवरा झाला भवरा.
0: नवरा झाला भवरा
1: झाला
0: तो एक
1: खूप
0: मोठा टप्पा म्हणता
1: येईल, मोठा टप्पा,
0: मैलाचा दगड म्हणता
1: येईल.

0: येस
1: त्या टप्प्यापर्यंत आपण बोलूच या. मध्ये एक गाणं घेऊया तुमचं
0: येस
1: आवडीचं.
0: बिंदास, येस येस, माझं आवडीचं गाणं क्या यही प्यार है,
1: हो
0: खूप आवडीचं गाणं आहे. आठवण अशी काही नाही, आवडीचं गाणं आहे
1: फक्त
0: माझं,
1: आवड.
0: इट्स
1: हा
0: माय फेवरेट सॉन्ग.
1: खूपदा मनात हे खूप असतं की एखादी गोष्ट आपल्याला का आवडते सांगता येत नाही.
0: नाही अगदी अगदी,
1: जसं एखादी व्यक्ती असते, काय तुमचं नातं आहे माहिती नाही, पण मला ते आवडते, म्हणा
0: आवडते
1: सहवास आवडतो,
0: अगदी
1: असं गाण्यांच्या बाबतीतही खूपदा असतं.
0: खूप.
1: आणि मग एकदा ते अशी सवय लागली, गाणं ऐकायला आपण लागलो, की मग मात्र त्यातले एक एक धागे, जागा ज्याला आपण
0: जागा
1: म्हणतो,
0: अगदी
1: त्या कळायला लागतात आणि गाणं जास्तच आवडायला लागतं.
0: अगदी,
1: पण पुन्हा का आवडतं आम्हाला माहिती
0: नाही माहित,
1: नाही.
0: अगदी बरोबर बोलत सर, की खूपदा असं होतं की नाही माहित की का आवडतं, पण काहीतरी कुठेतरी कनेक्शन आहे किंवा रिलेशन आहे की ते फील करतो आपण गाणं, आणि ते त्या व्यक्तीसाठी असतं मे बी, पण ते कळत नाही खूपदा,
1: बरोबर.
0: असंही
1: आणि खूपदा
0: होतं.
1: आजूबाजूला आपली अशी माणसं पण असतात
0: असतात
1: की आपलं काय
0: असतात,
1: नातं आहे माहिती नाही.
0: नाही माहिती
1: जसं आता तुम्ही
0: अगदी.
1: म्हणालात की मी मोहन जोशींची आई केली, आता तिथं जरी त्याचं नाटक असेल, त्याच्या पुढची जी शब्द वाक्य होती ती महत्वाची, की ते फार ग्रेट आहे, त्यांच्याकडून मी शिकले वगैरे, तर त्यांची आई होताना तुम्हाला शिकायला मिळणं, मला वाटतं हे तिथं कला जिंकते, तिथं तुम्हाला जे मिळालं ते मला मिळालं हे सांगणं जिंकतं.
0: अगदी
1: म्हणजे तुम्ही एक शिष्याच्या रूपात तिथे जाता,
0: अगदी
1: हे
0: अगदी
1: तुम्ही शिकण्याचा एक मार्ग मोकळा करून ठेवता,
0: मोकळा,
1: ते जिंकतं तिथं.
0: अगदी
1: आणि मला वाटतं जीवन नाटकी काय, अशाच
0: अगदी
1: गोष्टी तुम्ही सोबत घेऊन
0: हा,
1: जाणं म्हणजेच एक एक पाऊल पुढे टाकणं
0: पुढे टाकणं
1: आणि एक एक श्वासगणित काहीतरी
0: अगदी
1: मिळवत जाणं.
0: अगदी
1: आपण
0: अगदी,
1: ऐकूया छान गाणं अगदी.
0: येस येस येस,
1: खरं तर ही झलक ऐकूया, कारण कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे.

0: आपल्या या भागाचा वक्त मात्र गुजरतो आहे, जातो आहे, संपतो आहे. तेव्हा आज इथे थांबूया आणि पुढच्या भागात पुन्हा भेटूया.
1: विशेष गीत गंगा सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील होऊन द्या.

विशेष गीतगंगा कार्यक्रमात शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा पाचवा भाग आता आपण ऐकला. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. विशेष गीतगंगा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तुमच्या सोबत आहे तुमची सखी शीतल. सख्यांनो, आता वाळवणाची कामं संपवून पावसाचा आनंद घेणं सुरू आहे, हो ना? सख्यांनो, आज आपल्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहोत मालिका तिची उद्योग भरारी. या मालेत प्रीती जांभोरकर या उद्योजिकेशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया.

0: मैत्रिणींनो, कला हा मानवी जीवनाचा श्वास आहे आणि हस्तकला म्हणजे हातांनी साकारलेली कला. अनेक मैत्रिणी हौशीसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात तर काही त्यातून व्यवसायही करतात. आज तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत आपण आपल्या छंदाला व्यवसायात रुपांतर करणाऱ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्या या हस्तकलेच्या उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे आर्टिस्ट प्रीती जांभोरकर. अनेक वर्ष झाली या कलेच्या क्षेत्रामध्ये छान रममाण झालेल्या आहेत. तर कसा हा प्रवास घडला, कशा त्या उद्योजिका बनल्यात, जाणून घेऊया. नमस्कार प्रीतीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कलेच्या माध्यमात रमणाऱ्या प्रीतीताई कशा आहात?
1: मी मस्त.
0: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग्स करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्हीच सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेस की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
1: बरोबर.
0: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो तो अगदी त्याच्या कल्पनाशक्तीनी तो बनवतो, जीव ओतून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती महत्व आहे, कलेबद्दल काय सांगाल?
1: या कलेमुळे किंवा या आर्टमुळे मला एक सकारात्मकता माझ्यामध्ये बदल आलेले आहेत. आता मी नुसती कोणाची मुलगी नाही तर किंवा कोणाची बायको म्हणून ओळखली जात नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोक आता मला ओळखू लागलेले आहेत. या उद्योगामुळे मला कळलं की मी की आपल्याला शिकायला न वेळेची गरज आहे, न पर्टिक्युलर एजची गरज आहे. तुम्ही जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि बरंच काही करू शकता.
0: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की ज्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या छंदांना वेळ दिला, त्यांनी त्या छंदांचं व्यवसायात रुपांतर केलं, इतरांना त्या रोजगार सुद्धा द्यायला लागल्यात आणि एक छान आयुष्य त्यांचं घडलेलं आहे. तो उत्तम सुरुवात झालेली आहे आपली. घरचं वातावरण कसं होतं? घरात कोणी कलाकार मंडळी होती का?
1: मी कुठलेही आर्ट वर्क अशी शिकलेली नाहीये. कमीत कमी जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझी आई ही एक स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे तिने बरेच पुरस्कार हे जिंकलेले, म्हणजे 7 जिल्ह्यातून तिला पहिला बक्षीस एका कॉम्पिटिशन मध्ये मिळालेलं आहे. ती जजेस म्हणून सुद्धा जायची.
0: बरं.
1: ती वर्कशॉप्स घ्यायची, क्लासेस घ्यायची, तेव्हा माझ्या नजरेखालतून ते सगळं जायचं. पण तरी सुद्धा मी इतकी मस्तीखोर आणि इतकी बंड लहानपणी होती की कधी एका जागी बसली नाही किंवा कधी हा विचारही केला नव्हता की मी एक आर्टिस्ट बनेल.
0: बरं.
1: कारण कसं आहे, बरेचदा शिकून बघून बघून सुद्धा तुम्ही म्हणता नाही मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं. पण तरी सुद्धा ते टॅलेंट असल्यामुळे मी शाळेत अनेक बक्षिसं जिंकली. पण काही काळानंतर जेव्हा मी 10वी 12वी माझं ग्रॅज्युएशन लग्न झालं तेव्हा हे सगळे कलाकार आणि हे सगळे आर्टिस्टिक सगळे प्रकार माझे थांबलेत.
0: बरं.
1: कारण आता माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होतं माझ्या मॅरिड लाईफवर, माझ्या हजबंडच्या बिझनेसवर. बराच काळ म्हणजे जवळपास लग्नाच्या 15 वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिली त्यांच्या बिझनेसमध्ये. टर्निंग पॉइंट आला पॅन्डेमिक पिरियडमध्ये.
0: बरं.
1: जेव्हा बिझनेसवर खूप फरक पडला, आता काय करायचं सुचायला नाही लागलं.

0: मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाली. आता माझ्या आतमधले जीन्स बोलायला लागलेले होते
1: हो.
0: की आता तू काहीतरी कर, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट. तेव्हा माझ्या मुलीने मला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल प्लॅटफॉर्म्सवर माझे अकाउंट ओपन करून दिले आणि तिने सांगितलं, म्हटलं अगं पण तू हे करून तर दिलं पण आता मी करू कुठून सुरुवात. तर तिने सांगितलं की आई ही कला ट्रेंड मध्ये चाललेली आहे, तू हे कर.
1: बरं,
0: मग पहिले म्हटलं ठीक आहे, मला फार छान वाटलं, मला आवडलं. मग तो एक आर्ट फॉर्म ज्याला मंडला आर्ट म्हणतात तो मी शिकली. पण त्याच्यानंतर मला कधी शिकायची गरज नाही पडली. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आतापर्यंत आला होता की मी नुसतं बघितलं तरी मला कळायचं की ही वस्तू कशी बनलेली आहे आणि याच्यात कसला उपयोग झालेला आहे.
1: बरं,
0: हॉबी म्हणून करायला लागली वस्तू. पण ते इतके सुंदर बनत गेल्या की एक दिवशी माझे सासरे मला म्हणाले की अगं आता बास झाला ना, आता किती हॉबी म्हणून करशील, आता तू बिझनेस मध्ये यायला काही हरकत नाही.
1: बरं,
0: ऑलरेडी ते स्वतः सुद्धा बिझनेस मध्ये होते तर त्यांनी मला गाईड केलं की बिझनेस असा कर तसा कर. माझ्या हसबंडनी मला सपोर्ट केला की तू कर. मग मी पूर्ण फुर्तीने पूर्ण स्पीडनी एक्सप्लोअर करणं सुरू केलं की जुन्या काळी कुठले आर्ट फॉर्म असायचे, बाहेर परदेशातून आपल्या भारतात कुठले आपण आणू शकतो, आपल्या लोकांना शिकवू शकतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा ते मी सोशल मीडियावरून शिकली. पण काही काळानंतर असं कळलं की सोशल मीडिया इथे मी पाहिजे तसा बिझनेस मला नाही मिळू शकत.
1: बरं,
0: काय हरकत आहे की जर मी आधी आपल्या नागपुरातूनच सुरू केलं बिझनेसला पसरवणं लोकांमध्ये, म्हणतात ना दूरचा विचार करण्यासाठी आपण आपल्या आसपासला तिथे वातावरण बदलू.
1: बरोबर,
0: मग मी माउथ पब्लिसिटी सुरू केली, व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं वगैरे, लोकांना सांगणं दाखवणं. त्या दरम्यान काय होतं, जसं जसं मी एक्सप्लोअर करत गेली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी डॉट म्हणला आर्ट शिकली, तर ते माझे जे टीचर होते ते मला ऑनलाईन शिकवत होते. तेव्हा त्यांनी माझ्या बाजूला एक कागद पडलेला दिसला, त्यांची नजर गेली, ते म्हणे अगं तू हे काय केलंय. मी म्हटलं हा एक पॉप आर्ट म्हणून आर्ट आहे, हा मी शिकलेली. अगं किती सुंदर आहे, मला दे ना, मी हा विकत घेईन.
1: बरं,
0: मग तेव्हापासून माझा फर्स्ट आर्ट तो असा होता की जो मी सेल केला.
1: क्या बात,
0: ज्या गुरुनी मला शिकवलं ट्रेंड केलं त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्याकडून आर्ट विकत घेतला. मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग मी सेलिंग सुरू केलं.
1: खूप छान. तुम्ही सुरुवातीला बोलल्या प्रीतीताई की कला शिकायला वयाचं बंधन नाही, हे तुम्ही स्वतःच उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतक्या तुम्ही लहानपणापासून त्या कलेच्या वातावरणात वाढलेल्या, पण काही कारणास्तव तुम्ही त्या गोष्टीकडे वळू शकल्या नाही. पण म्हणतात ना की कला शांत बसू देत नाही माणसाला, आणि आज तिने तुम्हाला व्यवसायात रुपांतर करून दिलेलं आहे. आज तुमची स्वतंत्र अशी छान ओळख आहे समाजात, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून, आणि त्यात जोडीला आपल्या घरचे लोक आपल्या मुलींनी प्रोत्साहन दिलं आणि वेळेत सगळा हा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर तुम्ही मंडाला आर्टचं एक उदाहरण दिलंच आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता, कुठल्या प्रकारचे पेंटिंग्स करता, त्याबद्दल सांगा ना.
0: बेसिकली मी ना 6-7 प्रकारचे, तसं तर मी कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पण आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट तो मी शिकते आहे.
1: बरं,
0: हे सगळे आर्ट वर्क्स मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अव्हेलेबल आहे.
1: बरं,
0: मी कॉर्पोरेट गिफ्ट देते, मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबीमध्ये, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये वॉल डेकोर सुंदरशे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलसी डायनिंग टेबलवर ठेवायला, असे अनेक तऱ्हेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
1: म्हणजे कुठलंही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता. तर आपण हे जे सुंदर तुम्ही 2-3 आर्टची नावं सांगितली त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडला आर्ट हा बेसिकली तिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कलमध्ये जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात.
1: बरं,
0: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाहीये. तर हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसा जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
1: बरं,

0: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय जे बनतात, जे आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात आणि ते जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
1: बरं,
0: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
1: प्रीतीताई, आता जाणून घ्यायला उत्सुकताय, हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं?
0: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
1: बरं,
0: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहून नव्हते शकत, कोणाला दिसावे नाही म्हणून ते डॉटच्या आकारात
1: बरं
0: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
1: बरं,
0: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
1: पुढे वाढला एवढा
0: वाढला आणि ट्रेंड मध्ये आला.
1: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत?
0: मी म्हणजे लहान 1 फुटापासून तर 7-8 फुटापर्यंत याच्या डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
1: बरं,
0: डॉट डॉट एक एक डॉट करून वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवल्या जातात, डिझाईन्स बनवल्या जातात आणि तो हळूहळू तो पॅटर्न्स मोठा होत जातो.
1: खूप पेशन्सचं काम असेल.
0: खूप पेशन्सचं, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे. तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्व्हॉल्व्ह होतात, तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं, तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये. खूप
1: कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आनंद देणार आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण ती कला करतो. एखादी वस्तू जरी बनवायची म्हटली ऑर्डरची का असेना,
0: अगदी
1: जीव ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो.
0: बरोबर,
1: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला. पुढे तुम्ही लिप्पन आर्ट मध्ये खूप छान पद्धतीने वस्तू बनवता, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: नक्की नक्की. लिप्पन आर्ट हा मुख्यतः कच्छ गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेला आहे. याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे, रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा, तर तिथे मातीने घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून. तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात तर कॅमल उंटाचं शेण वापरलं जातं घराला थंड ठेवण्यासाठी.
1: बरं,
0: आता प्रकाश कुठून येईल त्या झोपडीमध्ये, तर एक छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररने सजवायचे.
1: बरं,
0: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटरमधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश येतो, म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क. लिप्पन आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क. तर कच्छ गावापासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोअर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोअर करतात, आर्किओलॉजिस्ट, मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला. म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला एक्सेप्ट केलं.
1: हो, मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत, काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे?
0: लिपन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो. मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात, तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता. मी आतापर्यंत 7-8 फूट पर्यंतचे बनवलेले आहे.
1: मग यात साहित्य काय काय लागतं?
0: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत, म्हणजे एक बेस लागतो वुडन बेस, टूल्स असतात याचे, माती लागते, मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स.
1: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिरर्सचाही उपयोग केला आहे. मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली, त्या कस्टमरला कसं वाटलं की हे काय वेगळं आर्ट आहे का, काय त्याचे रिएक्शन्स होत्या?
0: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपलं पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसा इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला. म्हणून मग मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरवायचं. तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे, यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून, त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट्स

0: डॉक्टर्स हे होते, इंटेरियर डेकोरेटर्स. तिथे गेल्यावर समाधान झालं, कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्ड मधले असतात. त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर, तुम्ही आमच्यासाठी काम कराल का,
1: बरं
0: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का, वॉल डेकोर कराल का, इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का. मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला.

0: त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले. मग तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला.
1: बरोबर. मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेल्या आहेत?
0: मी तर भरपूर
1: अगणित. आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसनी सुद्धा बनवून देत असाल?
0: हो. ऍक्च्युली मी स्वतः पण बनवू शकते. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं, पण काय हरकत आहे ना, त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांच्या चॉईसने केलं, तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो.
1: बरोबर.
0: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो. जर दोघांनी मिळून काम केलं तिथे वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं, जास्त सुंदर आकर्षक बनतं, जास्त पॉझिटिव्हिटी येते. आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रेफरन्स देते.
1: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो. रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे. आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेमप्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता. आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाचे नेमप्लेट आणि वेगळ्या शेपमधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटत असावी, तर ती आयडिया कशी आली तुम्हाला?
0: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याचे काही आयडियाज घेऊन येतो आणि थोडस मी माझे आयडियाज सांगते. माझी मेहनत, माझी कला आणि त्यांची कल्पना, त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते.
1: बरं.
0: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते.
1: मग ही कशावर बनवता नेमप्लेट?
0: मी वुडन बेस असतो माझा, एमडीएफ वर.
1: बरं.
0: मी कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही. मी प्लास्टिकच्या वापरण्यात अतिशय विरोधात आहे.
1: बरोबर. हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी, म्हणून मग हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
0: बरोबर.
1: पूर्वी आपल्याला आजी आपली आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचं आणि हौशांनी घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट तसा ठेवला जायचा.
0: बरोबर.
1: तर हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हा नेमप्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल, तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे, तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं, कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
0: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड झालेले, पण शक्यतो ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात. कस्टमरलाही घाई असते, वेळेच्या आत ते झालं पाहिजे, कारण मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा, तर वेळेच्या आत मला ते करायचे असते. तर मी ऍक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अव्हेलेबल असतात मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी 2-3 कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो.
1: बरं.
0: आणि तो पाण्याने किंवा ओल्याने तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड करून त्यांना ते हँड ओव्हर करते.
1: मग साधारण वस्तू बनायला किती वेळ लागतो?
0: 1-1.5 फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतात 1 फुटाच्या फ्रेमला.
1: हो. मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता.
0: बरोबर.
1: आजच्या काळात जे काय चालू आहे, कारण पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्टमध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेनमधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता?
0: बरोबर.
1: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
0: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझी नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत.
1: वा वा.
0: माझ्या सासूबाईंनी मला याच्यात खूप साथ दिला आहे. जसं सणावाराला बरेचदा कसं असायचं की घरचं सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं, तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे.
1: वा वा.
0: म्हणजे जसं आईकडून जीन्स आलं, वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
1: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की ह्या ऑर्डर्सकडे बघायचं, तारेवरची कसरत होते एका खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचं व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच. भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
0: हो. कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझे डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झाले.
1: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
0: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे, तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे आणि

0: द जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंगमध्ये हेल्प करू लागते. आणि पॅकेजिंगसाठी मला माझे हजबंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हजबंड करतात. किंवा ते एक मोठे माझे क्रिटिक सुद्धा आहे.
1: बरं.
0: हा, हजबंड म्हणजे माझे म्हणजे चुका काढतात. सुरुवातीला येतो राग पण मग नंतर कळतं की नाही त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला.
1: तू मैमे थोडीशी होते घरात.
0: हो हो हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते.
1: तुम्ही मग अशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय. पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट कळणं यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये सहभागी झाल्या होता का?
0: हो हो. आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहमध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्सला होते.
1: बरं. आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
0: हा, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. बरेचदा तर लोक असे म्हणतात अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय एवढी किंमत कशाला यायची. तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा हाच आर्ट मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का. ते पण थोडेसे विचारात पडतात की अरे नाही हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही. ते स्वीकारतात त्याला. जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत, त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जात.
1: हो. आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात कसं वाटतं?
0: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईनीनं ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हात आहेच, पण माझा रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार. कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार.
1: नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणीवर मात करत तुम्ही पुढे गेलात. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?
0: हो, आलाय हा. बऱ्याचदा माझी अशी इच्छा होते की काही लोकांना ट्रेंड करावं आणि रोजगार द्यावा, पण त्याच लोकांना ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच टिकू शकतो.
1: बरोबर.
0: तोच राहू शकतो, कारण कोणीही कुठलीही कला नाही जोपासू शकत. त्यालाही ती आवड असली पाहिजे, कारण त्याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतो शिकायला.
1: हो.
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल, पेशन्स असेल, त्याला मी नक्की तो रोजगार देईल. आणि तशीही मला आता पुढे जाऊन गरज लागणार आहे.
1: या छंदाचं रुपांतर या व्यवसायात तर झालेलंच आहे, पण आता जसं मगाशी मी बोलले की आर्टचे वेगवेगळे प्रकार येत चाललेले आहेत, आता तुम्ही या अशा अनेक वस्तू बनवतात जे तुम्ही सांगितलं आपण ज्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे, या व्यतिरिक्त आणखी काही नवीन बनवायचं आहे का, नवीन क्लायंटला काही बनवून द्यायचं आहे का, हा असा काही विचार किंवा अशी कल्पना आहे का डोक्यात?
0: हो.
1: थोडक्यात भावी स्वप्न.
0: भावी स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले तर मला माझा स्टुडिओ ओपन करायचा आहे.
1: बरं.
0: जिथे मला आता सेल करण्याच्या पेक्षा लोकांना ट्रेंड करणं सुरू करायचं आहे.
1: वा वा.
0: कारण माझी इच्छा आहे की जे फॉरेन मध्ये जी कला आहे ती आपल्या देशात पण यावी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा ग्रो करावं.
1: हो.
0: तर माझे वर्कशॉप्स आणि एक माझा स्टुडिओ उघडण्याची माझी फार मोठी इच्छा आहे.
1: नक्कीच ही इच्छा पूर्ण हो.
0: थँक्यू. आणि जितके नवीन आर्ट्स येत जातील मी शिकत जाईल आणि शिकवत राहील.
1: कारण आपला भारत देश हा कलेच्या दृष्टीनेही ओळखला जातो, जशी प्रांताप्रांताला भाषा बदलते तशी कलाही बदलते, आणि या सगळ्या कलेची ओळख आपल्या पुढच्याही पिढीपर्यंत जायला हवी ना.
0: बरोबर.
1: मुलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि हा व्यवसाय छान आहे, ही एक कला छान आहे की

0: मुलांना ज्याला कलेची आवड आहे नक्कीच ही कला बघून शिकायलाही पुढे येऊ शकतील, नक्कीच येतील अशी आपण आशा करूया. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि पर्यावरण पूरकही उद्योग आहे, तर व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: हिम्मत हारू नका, प्रयत्न करत रहा. ज्या वेळेला तुम्ही थोडेसे खचता स्वतःला शांत करा. तुम्ही पहिले कुठे होता आता कुठे आला आहात ती गॅप बघा, स्वतःमध्ये चेंजेस बघा, आणि अजून आपल्याला पुढे तसंच खूप काही करायचंय, एक ध्येय गाठायचंय हा विचार करा आणि पुढे चालत राहा.
0: बरं, नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा कलेबद्दल सांगितलंय, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. अशीच व्यवसायाची भरभराट होत राहो, तुमच्या कलेमध्ये अधिकाधिक प्रगती होत राहो ही सदिच्छा. प्रीती जांभोरकर आपण इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: आपण खूप खूप धन्यवाद.
0: प्रीती, गाणं ऐकायला आवडतं का तुम्हाला?
1: हो हो, नक्की गाणं.
0: तर तुमच्या आवडीचं एखादं गीत मुलाखतीच्या शेवटी आपण ऐकूया.
1: अधीर मन झाले हे श्रेया घोषालचं आहे.

प्रीती जांभोरकर या मैत्रिणीची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, ही मालिका होती तिची उद्योग भरारी. आणि आता आणखी एक मालिका ऐकूया, नाव आहे कला विश्व. आणि या मालेत आज आपण ऐकणार आहोत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत.

0: मैत्रिणींनो, कला विश्व या मालिकेत आज आपण शास्त्रीय संगीत गुरु, शास्त्रीय संगीत गायिका असलेल्या डॉक्टर संगीता नायक यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या संगीताच्या सुरांनी सजलेला तो प्रवास कसा घडला आणि अजूनही घडत आहे हे छान गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार संगीता मॅडम.
1: नमस्कार राखी.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कला विश्व ही आमची एक मालिका आहे ज्या अंतर्गत आम्ही कला विश्वात रमणाऱ्या, कला विश्वात करिअर करणाऱ्या आणि छान त्या कलेच्या माध्यमातून समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मैत्रिणींना आम्ही स्टुडिओत आमंत्रित करत असतो. आणि आपण शास्त्रीय गायिका आहात, शास्त्रीय गीतांबद्दल, त्या गायकीबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला मिळेल आणि तुमचा गोड आवाजही ऐकायला मिळणार आहे.
1: बिलकुल.
0: तर मुलाखतीला सुरुवात करूया. जवळपास 40 वर्ष झाले तुमच्या या संगीताच्या प्रवासाला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यात घडवलेलं आहे. अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेला आहे. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला.

0: आहे, तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात, ज्या विशारद त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला, आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे गुरुनी तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो, म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु, कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कंप्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये, आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच, कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं, तर तो अनुभव, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं, माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली, डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले, म्हटलं थांबा थांबा जरा आणि मला व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुमची, तुम्ही तयार केलेली ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की असं काही झालेलं आहे म्हणून.
0: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तुम्हाला.
1: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेला.
0: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती?
1: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या, म्हणून आईने मला त्यांच्याबरोबर पाठवलं, चला बाबा कुठेतरी एक एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो, ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता, पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा, मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एअरविंग माझं एक हे होतं, त्यावेळेला आम्ही पॅराग्लायडिंग पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता, ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा काय करायचं, तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण त्याच्याबरोबर पुढे जाऊया.
0: बरं.
1: आणि असा तो संगीताशी माझा नातं जोडलं.
0: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
1: बघा, संगीताच्या अनेक शाखा आहेत, पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत, मी म्हणते भारतीय हिंदुस्थानी भारतीय संगीत, क्लासिकल संगीत, त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्या. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल, ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झाल्या आहे. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन चिंतन चिंतनशील विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं होतं तुमच्याबरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे.
0: बरं.
1: मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो ह्याच्या मागचं हेच एक कारण आहे की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
0: बरं.
1: ते गुण म्हणजे चिंतन, मनन,
0: चिकाटी,
1: जिद्द, ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही ह्या संगीत शिकण्याचा, तो तुम्हाला गुरु शिष्य समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
0: आणि नक्कीच कठीण असेल हा राग.
1: नक्कीच नक्कीच कठीण आहे, नक्कीच कठीण आहे,
0: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात, पुढेच आलेले आहात. म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्धं लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता, पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअरही याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं. आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती.
1: बिलकुल.
0: तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
1: बीए मी

0: डी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. एमएचा छान तो प्रवास छान झाला. तिथे मी मेरिट सेकंड मेरिट होती आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एमए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असता ह्या वेळेला तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते. राग गायन म्हणजे काय हे समजू लागलं असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता
1: बरं.
0: हा पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात.
1: हो
0: त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
1: बरोबर. म्हणजे स्वतः शिकतही होत्या आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतातही. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं. कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
0: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर. तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या म्हणजे साहासाठीच मी म्हणते साज घडवणं हा इतका महत्वाचा असतो. षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही वर्षानुवर्ष घडवावी लागते ती तुम्ही घडवली नाही की ते सगळं तुम्हाला असं वरसे वरसे वरसे गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिपकू लागता आणि ती मनन आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
1: आणि किती अभ्यासही करावा लागला.
0: अभ्यास मला आठवतं मी 8-8 तास रियाज केलेला आहे. सकाळी उठून दुपारी रात्री जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायच्या, काय नाही तानांचा रियाज, अनेक गोष्टी. वाचन नुसतंच गाणं म्हणून चालत नाही.
1: बरोबर.
0: वाचन सुद्धा खूप आहे कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी आपण जे म्हणतो की ओरिजिनल त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे.
1: बरोबर.
0: आणि ते आपल्याला समजत वाचत वाचत ऐकत ऐकत शिकावं लागतं.
1: बरोबर. आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली?
0: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं आपल्या नागपुरातलं खूप जानमान असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारणीत हळूहळू जेव्हा आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय काय वाचायचं हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
1: बरं.
0: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला. आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्यानं म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे तर आपणही ते द्यावं. तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.
1: बरोबर. कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत. आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतं.

0: तो रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता, वाद्यवृंदांचीही साथ खूप असते त्यामध्ये, तेही खूप महत्वाचे असतात, तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
1: हो, आता हे करत करत ना, म्हणजे संगीत शिकत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं. आता जे मी गाणार असे, त्या बंदिश मी गाणार आहे, त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो, तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढेच श्रेष्ठ आहेत माझ्या एवढेच, की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही, हे
0: आपोआप येऊन जातं,
1: घडायला लागतं, घडून जातं.
0: बरं, खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दलही थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
1: राखी, एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध आहे. बिहाग अंगाने गायला जाणार हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत, बैरन भई सांझ रसिया.

0: खूप छान संगीत आता अगदी ऐकतच राहावं असं वाटलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गायकासारखं बनायचं आहे किंवा आवडता गायक असतो प्रत्येकाचा. तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
1: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेलेले आहेत आपल्याकडे की पंडित भीमसेन जोशी, किशोरीता यमुनकर, प्रभाताई अत्रे. तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचा तुम्ही सतत ऐकत असतात. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, ते आहे डॉक्टर प्रभाताई अत्रे.
0: बरं, आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुद्धा रचते. तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
1: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं. फक्त चारच, दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं. की जैसे बैरन भई सांज रसिया, बैरन भय दीन और रतिया एरी सखिया, हे सगळं की माझं सगळं बैरन झालेलं आहे त्या पियाच्या, जो पिया नाही आहे माझ्याजवळ.

0: ते इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता, किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता, कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
1: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो.
0: हाच रियाज इथे कामी येतो.
1: गुरु शिष्याचं नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेल्या आहेत. नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते का?
0: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर हे पाहिजे,
1: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
0: लवकरच लवकर. आणि हा लवकरचा विषयच नाही आहे, तुम्हाला तुमच्याबरोबर त्याला मोठं करायचं असतं. पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायन किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, सोशल मीडियावर अनेक लोक हे करतात आणि त्यांना एका क्लिकमध्ये मारू बिहाग मिळतो, एका क्लिकमध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्य च्या दरम्यान घेण्याची शिक्षा फार जरुरी असते.
1: बरोबर. आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळख करून देतात?
0: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्याजवळ, झिरो. म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते मला की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
1: बरं,
0: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगममध्ये काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
1: बरोबर
0: आहे ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं, ते ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहे, ताना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सातस्वर म्हणजे काय, कुठले सातस्वर आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग आहेत, मग तीव्र आहेत, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत, हे 12 स्वरांचं सगळं हे विश्व आहे संगीताचं. आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारेगम पधनिसाचा वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
1: बरं,
0: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो, असे मिळून 12 स्वर आपल्याजवळ. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
1: हो, आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
0: त्यांना ते सांगावं लागतं तेव्हा त्यांना ते क्लिक करतं की हा आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे. त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला तर समजेल कसा तो कसा गायचा तो.
1: बरोबर.
0: एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते.
1: आणि खरंच पेशन्सचं काम आहे, म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा. आणि तेव्हाच तर तो उत्तम गायक बनू शकेल ना, जेव्हा हे सगळं आत्मसात करेल.
0: बिलकुल.
1: बरं, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्सकडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोतेवर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी आणि छान वाटलं तुम्हाला, तर असा एखादा प्रसंग?
0: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असं छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती, त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजतच असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजतं समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोत्याला समजत आहे, ठीक आहे. पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती मिळते की हा
1: मेहनतीचं झालं,
0: माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे. त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते माना हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
1: तर अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
0: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
1: बरं
0: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे. त्यामुळे खूप गायकीकडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.

0: त्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो.
1: म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे, पुष्कळ आहे काही. खूप काही काही लिखाण करून ठेवते मी, आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत अनेक अनेक. खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं, आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
0: बरोबर. आता या कलेचं, म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला, तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे. त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
1: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
0: हो,
1: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचं आहे राखी, की आज अगर मी मैफिल करते, एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे तेवढ्यापुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणातरी खूप काहीतरी देते आहे, आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे. तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
0: बरोबर.
1: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
0: त्यासाठी गुरुच लागतात.
1: त्याच्यासाठी गुरुच लागतो, आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
0: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे. तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचं आहे तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत, किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
1: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचंय, आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती. म्हटलं तुझं नाव काय हे ते सांग मला, आणि थांब म्हटलं थोडंसं आपण मराठीत बोलूया का, है ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ, तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची, पण ह्याच्यासाठी तुला काय काय करावं लागणार हे तुला माहितीये का? आधी तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचंय मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी सोडून दिला, यालाच काहीच अर्थ नसतो. म्हटलं तू आज 14 वर्षाची आहे, 8वी 9वी 10वीत तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला, मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी तिथून त्यांचा पाठ सुरू होतो. यायचं असेल तर पूर्ण हिमतीने या, ठीक आहे, आणि ह्याला तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या. हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं. तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे त्या क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रियाज. एवढंच आधी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते, ते चालू ठेवायचं असतं.
0: बरोबर.
1: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल, आणि तसं नाही केलं तर ती वो संगीत खफा हो जाएगा आपसे.
0: तर मुलांना पटतही असेल ते?
1: अगदी पटतं.
0: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत, आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतातही जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
1: याआधी मी मारुबिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली. आता अजून एक बंदिश आहे, ती बिंपलासी रागाची आहे, ती पण मीच तयार केलेली आहे. शब्द माझे आहे आणि त्याचं रचना पण मीच केलेली आहे.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कलाविश्व या मालेत. काय मैत्रिणींनो, आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरण पूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग समृद्ध करूया. तर आता निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नागपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, तो आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: श्रोतो, दुपारचा 1 वाजतोय, ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार, माफ करा, हिंदीतील बातमीपत्र आपण ऐकू शकाल दुपारी ठीक 1 वाजता।

मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारसाठी 1 वाजलाय. प्रसारित करत आहोत NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई। अमित आबडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी। चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज। अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले। प्रत्युत्तरादाखल बहरीन कुवेत कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा। अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक। भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापार विषयक एकात्मतेला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज या दोघांनी देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते। ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं। भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वायब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं। हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास

0: के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं।
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे। ते बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते। भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याद्वारे दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनातून जाहीर करण्यात आलं। भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे। तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे। नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धवार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे। अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे। भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे। अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे। स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे। या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे। ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्य संपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी केला। भुवनेश्वरमधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला। नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं। भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं। उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं। यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं। या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली। मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज

0: दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर सामुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोनार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढून प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यांना विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 20 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी. बास्केटबॉल खेळाडू देवेश पाटीलची 18 वर्षांखालील भारतीय संघात निवड. आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
3: विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवला आणि पहिल्या पसंतीची 582 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे उमेदवार शरद दत्त तायडे यांना 17 मते तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 आणि जाहीर माघार घेतलेल्या रेश्मा काळे यांना केवळ 1 मत मिळालं. जून महिन्याच्या उत्तरार्धातच मान्सूनने जळगाव जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. संपूर्ण कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली तरी अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली आहे. केळी, कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांच्या लागवडीला आता मात्र वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून शेतीकामांना देखील गती मिळाली आहे. पावसामुळे विहिरी, नाले, लहान मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पावसाची साथ कायम राहिली तर यंदाचा खरीप हंगाम जळगाव जिल्ह्यासाठी उत्पादन वाढीसाठी निश्चित ठरू शकतो. विठ्ठल नामाचा जय घोष, मृदुंगाचा गज.

0: आणि आदिशक्तीचा संत मुक्ताबाईचा नाम घोष यावरून वरुण राजाने केलेला जलाभिषेक चैतन्यमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे हे 318 वर्ष आहे. 700 किलोमीटरचा सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव दिंडी सोहळा आहे. एकनाथ शिंदे यांनी मंदिराला भेट दिलेल्या नवीन रथातून आईसाहेब संत मुक्ताई पंढरपूरकडे रवाना झाल्यात. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराजवाडी संस्थानाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावर हबप प्रसाद महाराज यांच्या बैठक परिसरात सुरू झालेल्या या आगीने विकराळ रूप धारण केलं. संपूर्ण रचना लाकडी असल्याने ज्वाळांनी काही मिनिटात परिसराला वेढा घातला. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच हबप प्रसाद महाराज आणि सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे मात्र रवाना झाले. मात्र दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेचे पालन करत दिंडी प्रवास सुरू ठेवला. बास्केटबॉल खेळाडू देवेश स्वप्नील पाटील यांची स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 18 वर्षाखालील भारतीय बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. सर्बिया येथे भारतीय संघातर्फे 13 ते 23 जूनच्या दरम्यान आयोजित वर्ल्ड स्कूल बास्केटबॉल चॅम्पियन्स मध्ये देवेश सहभागी झाला होता. जळगाव शहरातील भूजल पातळी वाढवणे आणि पाण्याचे पारंपरिक स्रोत जिवंत करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने जळगाव शहरातील विविध भागातील विहिरींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात 50 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आणि त्यातून जळगाव शहरातील 15 विहिरींची पुनर्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामुळे जिल्ह्याभरातील 5417 गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 507 माता उच्च जोखमीच्या असल्याचे निदर्शनास आले. मागील जून महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारे आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7501 केळी उत्पादक शेतकऱ्यांची कंबरडं मोडलं गेलं. 377.22 हेक्टरवरील केळी भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. लाख रुपयाची हानी असलेली हे केळी उत्पादक शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाले आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये वर्षाचा पहिला दिवस प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथदिंडी काढण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू आणि अश्रू असे दोन्ही संमिश्र भाव दिसत होते. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला. त्यानुसार 11 विधानसभा मतदारसंघातील 35,52,199 मतदारांची पडताळणी केली जात आहे. यासाठी महसूल विभागातील विविध अधिकाऱ्यांचे 12,000 मनुष्यबळ या कामात लागले असून 6 टप्प्यातील ही मोहीम 7 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मतदार यादीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग साधनेशिवाय दुसरा सुलभ उपाय पर्याय नाही. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. यामुळे त्याचा अंगीकार करत जळगाव जिल्ह्यातील हजारो योग साधकांनी योग साधना पूर्ण करून अपूर्व असा योग साधला. योग दिनानिमित्त निरामय सुदृढ आरोग्य निरोगी राष्ट्राचा संदेश दिला. जळगाव शहरातील कार्यक्रमात खासदार स्मिताती वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, दीपक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1:45 आणि 45 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
2: The next wave. The next wave.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ओम शांती ओम चित्रपटातलं गीत राहत फतेह अली खान आणि रिचा शर्मा यांच्या स्वरात.

शान आणि कैलाश खेर यांच्या स्वरात प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. चित्रपट होता फना. कार्यक्रमात यानंतर उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सुखविंदर सिंग यांच्या स्वरात लगान चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार ए आर रहमान.

कोई मिल गया चित्रपटातलं इब्राहिम अश्क यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं, स्वर होते उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचे.

0: साधना सरगम, मुर्तझा आणि कादिर यांच्या स्वरात साथिया चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं. आणि याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 2:15 वाजता दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून.

केलेल्या मनाचे वर्णन केले आहे. या रचनेत सासू आणि सून यांच्या संवादातून मानवी मनातील प्रपंच आणि परमार्थ यातील प्रश्न मांडले आहेत. म्हणून संत तुकोबराया सांग

म्हणून सांगते, प्रत्येक जण निश्चय करत असतो की मला पंढरपूरला जायचंय, पण काही ना काही विकल्प मनामध्ये येतो आणि संसारातलं मन मात्र गुंतून राहत। म्हणून तुकोबाराया सांगतात, परिसगे सुन बाई नको वेचू दूध दही। सासू सुनेला म्हणते, अगं सुनबाई माझं ऐक, दूध आणि दही वाया घालू नको बर का, आणि मला माहितीये तुझं गिराई कोणचं आहे, म्हणून माझ्या पुढे जायचं नाही, कारण मी आता पंढरपूरला

पंढरपूरला निघालेली सासूबाई गावच्या वेशीपर्यंत जाते आणि पुन्हा माघारी येते. का बर? संत तुकोबाऱ्या सांगतात याचा अर्थ वैराग्याच्या मार्गावरती थोडीशी पुढे जाते परंतु संसारातील मोह तिला मागे खेचून आणतो. हो हो, आम्हाला संसारामध्ये असाच मोह पाठीमागे खेचून आणत असतो आणि ती पुन्हा वेशी पासून माघारी येते. मानवी आयुष्यात हेच घडते. परमार्थ करायचा किंवा देवाकडे जायचे असे मनापासून वाटत असतं परंतु संसाराची आसक्ती आणि बाह्य जबाबदाऱ्यांचा मोह सहसा आपल्याला सुटत नाही मंडळी. आणि म्हणून तर तुकोबाराया सांगतात ऐक गोष्टी सादर बाळे आणि जतन करी फुटके पाळे. आपल्या सुनेशी अतिशय जिव्हाळ्याने आणि मायेने ही सासू बोलते बर का. तुटकी भांडी आणि घरातील जुनी भांडी अतिशय जपून वापर. बघा आता एवढा मोठा संसार त्या सुनेच्या हातामध्ये देऊन पंढरपूरला जायचं चिंतन करायचं देवाचं, परंतु बघा किती मोह मोठा असतो. ती सुनबाईच्या हातामध्ये काय घर

कलवडू मज वाचुनी नको फोडो। मंडळी प्रथमतः कलवडू म्हणजे काय हे समजावून घ्या। शेणाच्या गोऱ्या असतात आणि त्या गोऱ्यांचा एक

सारवून ठेवलेला असतो. पण सासूबाई सांगते, हे बघ सुनबाई, तो ढीक सुद्धा फोडायचा नाही, तुझं तू काय पण करायचं, पण माझ्या कलवडूला हात लावायचा नाही. असंच असतं. वय किती झाले तरी संसारातील माझे पण ममत्व कमी होत नाही. वारी किंवा तीर्थयात्रा म्हणजे ईश्वर चिंतन, पण त्या मार्गावर जाताना माझा हात कलवडू किंवा माझे मन गुंतले तेथे, या भावना आडव्या येतात. जोपर्यंत मनातून सर्व आशा आणि विकार संपत नाही, तोपर्यंत तीर्थयात्रेचे पुण्यफळ काय मिळणार मंडळी. म्हणून

अरे बाबांनो, अजूनही संसारामध्ये या सासू सारखं मन आपलं गुंतलंय. कारण मन गुंतवा ते ईश्वर चिंतनामध्ये, मन गुंतवा नाम चिंतनामध्ये, ते विषय चिंतनाकडे जाऊ देऊ नका. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर प्रसन्न असेल तर सर्व प्रसन्न आपल्याला दिसेल. म्हणून पुन्हा सासूबाई जाते आणि पुन्हा पाठीमागे येते.

भिक्षुक आला, साधू संत आला तर त्याला सांग आमच्या सासूबाई पंढरपूरला गेल्या आहेत, त्याला भिक्षा देऊ नको. भक्षी मपित आहारू नको फारसी वरो सारो. आणि अजून काय सुनबाई, तू अगदी थोडेच खात जा, जास्त खाऊन तब्येत वाढवायची नाही. बघा आता ही सासू सुन.

मग ती सुनबाई सांगते की मागचं सगळं सोडून द्या, प्रपंचाची माया सोडण्यास आणि पंढरपूरला प्रवासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला ती देते. म्हणते, तुम्ही स्वहित म्हणजेच परमार्थ जोडा,

बाई सांगते आता काही उपयोग नाही, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर म्हणून तुकोबाराया शेवटी सांगतात, तुका म्हणे ऐसे जन गोवियेले माये वरुण। संत तुकाराम महाराजांच्या या रचनेत आपल्याला बाह्य तीर्थाटनापेक्षा आंतरिक वैराग्य आणि मोहाचा त्याग किती आवश्यक आहे हे शिकवतो। प्रपंचात राहून परमार्थ करायचा असेल तर संसारातील शुल्लक गोष्टीचा अट्टहास आणि सततची काळजी सोडणे गरजेचे आहे। म्हणून एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे, पंढरीशी जाणे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू।

लोकसंगीताच्या कार्यक्रमात हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भारूड आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला.

0: अशी बोली।
1: हा कार्यक्रम म्हणजे छोट्यांनी छोट्यांसाठी सादर केलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम।
2: हो, पण यात केवळ मनोरंजन नाही तर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवत असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मुलाखती, स्वरचित कविता, कथा आणि नाट्यछटा सुद्धा।
3: बोटीतून खाली उतरताना मस्तक लीन झाले आणि तब्बल 29 फूट उंच असलेल्या गडाच्या दिल्ली दरवाजातून आम्ही आत शिरलो।
1: हा म्हणजे मनोरंजनासोबत माहिती आणि ज्ञानाचा खजिना, म्हणजे गंमत जम्मत।
4: सायन्स मध्ये वाचत होतो प्रोटॉन इलेक्ट्रॉनचे धडे, माझ्या विचारांचं विमान मात्र उंच उंच उडे।
5: गंमत जम्मत
2: रविवारी संध्याकाळी 6:30 जरूर ऐका गंमत जम्मत हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. दुपारचे 3:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत नवीन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
0: कार्यक्रमात सुरुवातीला अजय गोगावले यांच्या स्वरात सैराट चित्रपटातलं गीत संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी.

ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातलं अश्विनी शेंडे विश्वजीत जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं.

0: मंगलाष्टक वन्स मोर चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं, स्वर होते अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांचे. आणि याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी। राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक। भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते। ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं। भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वायब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं। हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं।
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

मोदीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24 तासात कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणूनबुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि एनसीसीएफच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना

शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे एफआयआर केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत एकूण 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 त्याचे भाव पोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या

तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या

0: चेक चेक चेक माइक नंबर वन माइक माइक वन माइक वन हेलो हेलो हेलो चेक चेक माइक मला माझा आवाज डिले
1: नाही आता तसंच पाहिजे रे म्हणजे स्टुडिओमध्ये जे असेल ते तुला ऐकायला येईल
0: हा डिले हॅलो चेक चेक आकाशवाणी पुणे केंद्र बँक ऑफ महाराष्ट्र एक परिवार एक राय त्यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत या ठिकाणी शिमला पुढच्या चौकामध्ये सर्वत्र सर्वत्र गर्दी आयोग भक्तांची गर्दी जमलेली आहे आणि एक एक पताका खांद्यावर घेऊन एक विलोभनीय दृश्य असे आपल्याला सादर होत आहे आणि या ठिकाणी नयनरम्य आणि एक विलोभनीय असे विहंगम दृश्य आपल्या डोळ्यांचे पारणे करत आहे. या आकाशवाणी पुणे परिवार आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पंढरपुराकडे निघालेल्या संयुक्त पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरीकडे होत आहे आणि या ठिकाणी सिमला ऑफिसच्या चौकामध्ये प्रसार भारती आकाशवाणी पुणे आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या सर्वांचे भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी एक एक करून दिंड्या एकापुढे एकापुढे चाललेल्या आहेत आणि त्या खांद्यावर पताका घेऊन आणि ते असे विलोभनीय दृश्य असे आपल्या डोळ्याचे नयनाचे पारणे फेडत आहे. त्यामुळे आपणापर्यंत आकाशवाणी पुणे केंद्र

0: आपणा च्या घरामध्ये आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य अगदी हुबेहूब आपल्याकडे आणत आहे. तरी सर्व भाविक भक्त एका मावळ रांगेतून चाललेले आहेत आणि प्रत्येकाच्या भाविक भक्तांच्या आणि वारकऱ्यांच्या खांद्यावर जी काही भगवी पताका आहे ती भगवी पताका आणि ते नयननम्य दृश्य आपल्या हृदयाच्या पारणे फेडल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला खूपच आनंद आणि एक भाविक भक्तांना एक हृदय उंचंबळून येत आहे आणि एक भक्तीचा महासागरच जसा काही आपल्या पुढे वळून चालला आहे असं वाटत आहे. आणि योग्य प्रकारे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो चेक चेक चेक चेक चेक श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली आणि श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पंढरीकडे निघालेल्या पालख्यांचे प्रस्थान या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी शिमला ऑफिस चौकामध्ये परिवार आकाशवाणी परिवार आणि महाराष्ट्र बँक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत पंढरीला निघालेल्या सर्व पालखीतील वारीतील भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. लेवल हॅलो हॅलो हॅलो चेक चेक चेक चेक चेक चेक या ठिकाणी सर्व समाज डॉक्टर्स पथक त्यानंतर विद्यार्थी व त्यानंतर असे सर्व भाविक भक्त या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सर्व पंढरीकडे निघाल्या भाविकांचे हे सर्व स्वागत करत आहे आणि या ठिकाणी त्यांना पाणी त्याचप्रमाणे नाश्ता वगैरे सर्व पुरवत आहे आणि आता एक एक करत करत सर्व भाविक भक्तांचे येत आहेत लोंढेच्या लोंढे येत आहेत आणि आपल्याला नयनरम्य दृश्य असे दिसत आहे. या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र आणि प्रसार भारती आकाशवाणी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्यापर्यंत हे सजीव प्रसारण सादर करत आहोत. एक परिवार एक बँक महाराष्ट्र बँक बहुजनित आहे बहुजन सुख आहे आकाशवाणी पुणे. हॅलो हॅलो हॅलो चेक चेक चेक हॅलो चेक चेक चेक 1 2 3 4 आळंदी ते पंढरपूर पालखी वारीतील सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत 1 2 3 4 चेक चेक चेक चेक चेक चेक हॅलो हॅलो श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आळंदी ते पंढरपूर पालखीतील वारीतील सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत या ठिकाणी स्वागत चेक चेक चेक चेक हॅलो हॅलो 1 2 3 4 हॅलो हॅलो हॅलो हॅलो चेक चेक चेक चेक ओके ओके ओके हो सर हॅलो चेक चेक 1 2 3 4 आकाशवाणी पुणे केंद्र आणि महाराष्ट्र बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वारीतील सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत
1: हा तीन नंबर आहे हॅलो हा म्हणजे तिन्ही ओके आहेत आणि तुम्हाला आता पायको पण मिळते कोडॅक मिळते आणि सोनोबस पण मिळते. आता फक्त फोन इन टेस्ट करू एक वेळ फक्त आता काय नाही काय करा तुम्ही फक्त ऐकत राहा फक्त आता आम्ही आमच्याच मोबाईल मध्ये बोलतो आहे ते तुम्हाला फक्त ऐकताय ओके ओके फोल्ड बॅक हा थांबा हॅलो हा माझं मला येते आता नाही हा व्यवस्थित आहे हा कुठला आहे हा आणि समजा कोड एक घ्या बरं पायको हा पायको बेटर आहे हा सोनोबस पेक्षा पायको बेटर आहे म्हणजे खूप जाणवते

0: हेलो हेलो, हाँ सोनो बस दे। हाँ सोनो बस है का? हेलो, नहीं पाइको दे, पाइको पाइको कर कर फाइनल। हेलो
1: बेस्ट है।
0: हेलो, यस
2: परफेक्ट है।
1: ओके ओके ओके,
3: तो परफेक्ट है एकदम।
4: तपासून पहा।
5: किया गया कोड मौजूद नहीं है, कृपया नंबर पुनः जांचें।
0: हेलो,
6: हेलो। हाँ ज्योति बोलती है।
0: हेलो महाराज, तो बूथ बोलते हैं। हेलो,
6: हाँ ये
0: थोड़े
6: थोड़े
0: पर दिस थोड़े डाल सर, ये चेंज के लगा तीन फोल्ड बैक चेंज के लगा
6: आता।
0: हेलो,
6: आता बग, आता बग,
0: आता ओके,
6: आता ओके। हाँ
0: सोनो बस है का?
6: नहीं नहीं नहीं नहीं, इथे हे स्विचर स्विचर स्विच केला की होतो कधी कधी। हाँ हाँ ठीक
7: आहे, आता ओके येतोय ना?
6: तुला व्यवस्थित आहे ना?
0: हो मला येतोय
6: ज्योती, माझा
0: मॅडम सर बोलताय,
7: माझा आवाज येतोय ना तुम्हाला?
6: हो व्यवस्थित येतोय सर।
7: हा हा, म्हणजे बस थर्ड लोकेशनला कॉल करून हे कंबाइन आउट तुम्हाला मिळते ना अवेलेबल?
6: हो आउटपुट मिळते ना सर।
7: हा आता लक्षात ठेवा, फोल्ड बॅक दिलेला एक काय जो चांगला आता येतो तोच कॉन्स्टंट ठेवा, बदलू नका।
6: नाही ऍक्च्युली सर, इथे जे आहे ना इनपुट सिलेक्शन जे आहे पायको आणि सोनोबस आहे। जेव्हा सोनोबस असेल तेव्हा क्वालिटी थोडी खराब होते, पण तुमचं जर फोल्ड बॅक दिलेलं आहे पायको सिलेक्ट असेल तर सोनोबसच मिळणार आहे तुम्हाला।
7: ओके ओके
6: तुमचं बूथ वरन तीन सोर्सेस येत आहेत आम्हाला, त्यातलं हॅलो
7: बोला ना, बोला ना। हॅलो
6: हॅलो हॅलो,
7: हा ज्योती बोला ना तुम्ही थोडस।
6: हॅलो, 15:22:38:39 झाले।
7: हा आता माझे व्यवस्थित येते ना तुम्हाला?
6: हो व्यवस्थित येतोय सर।
7: हा म्हणजे दोघांचे प्रॉपर येते आता?
6: हो हो।
7: हा तुमचं मला हे ऐकू येतोय, क्लिअर ऑडिओ येतोय, म्हणजे तो आहे। आता एक फोल्ड बॅक द्यावर, फोल्ड बॅकवर काय देत आहे?
6: फोल्ड बॅकला तुम्हाला सोनोबसच देऊन ठेवलेलं आहे, पण इथे सिलेक्टेड पायको आहे आता सध्या, इनपुट सोर्स आमचा पायको आहे।
7: ओके ओके ओके ओके,
6: हा हा हा, दुसऱ्या लाईन वर करते।

0: हॅलो
1: हॅलो, हा आता 703 वर केलाय मी.
0: हो आवाज ओके येतोय माझा?
1: हो व्यवस्थित आहे तुझा.
0: ओके
1: बर ठीक आहे, टेस्टेड ओके.
0: फक्त
1: काळजी घे, कम्युनिकेशन क्लोजिंगला कोणता तरी वर्ड ठेव, म्हणजे स्टुडिओ कडे जातोय किंवा असं
2: ऐका.
1: आणि
0: मॅडम
1: लगेच कट कर.
2: ज्योती ज्योती, स्टुडिओ मध्ये चेंज ओव्हर करायला ते करणार आहेत तुम्ही, आपल्याकडे चेंज ओव्हरचा काही संबंधच नाही ना.
1: ओके ओके ओके,
2: अनाउन्सर चेंज ओव्हर करणार आहे
1: तिथे का बूथ वर पण?
2: अनाउन्सरला तिथे दिलेलं आहे.
0: इथून म्हणताय सर त्या?
1: नाही नाही, टेलिफोन जेव्हा कट होतो ना तेव्हा खूप नॉइज येतोय, तर क्लोजिंग वर्ड ठरवून ठेवला ना तर मग कट करता येतो.
2: ते गजर, थँक्यू,
1: धन्यवाद असं काहीतरी.
2: नाही गजर लावणार आहेत ते.
1: हो का? बर
2: हा
1: हा हा,
2: ठीक आहे ठीक.
1: ओके सर, ओके.
3: त्यांना सांगा ना रुकणार येतील तुला.

0: नाही मॅडम, आकाशवाणीतनं आमचा सेटअप बघितलं बोलतो मी, तर अजून तर नाही 450 म्हटलंय.
1: कम बारिश में हो रही है श्रोताओं.
2: हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो.

ते फोन नंबर सांग द्या ना मला एक्स्ट्रा असलेले ग्रुपमध्ये आहे ना.

0: काय होत आहे जोडलं की त्या बोलायला सुरुवात करतात.
1: एक शब्द टाकले ते मागितले मी पाठवतो सगळ्यांचे ते दुसरे जे नंबर्स आहे ना ते पण टाकतात. हॅलो
0: हे आहे ना
2: हा.

हाँ।

0: फिर कॉल कॉल कर, एक मिनट टेस्ट करके
1: seven.

0: हेलो हेलो हेलो
1: हेलो
0: हेलो
1: हेलो
0: आज और ही भीड़ तो है। हेलो
1: हेलो
0: हेलो हेलो हेलो
1: हाँ हेलो बोला।
0: हाँ गौरी मिलते हो क्या आवाज़? हेलो हेलो हेलो हेलो
1: हाँ ये तो है ना आवाज़?
0: हाँ मला मिळतोय तुझा,
2: माझा येतोय का तुला? निलेश निलेश बोलतोय।
0: हाँ निलेश तुला मिळतोय?
2: हाँ ठीक।
1: हाँ मयूर बोलतोय, येतोय ना?
0: हाँ अगदी क्लियर आहे।
1: हाँ ओके ओके।
2: सगळ्यांनी इथं लावलं शेप।
0: हॅलो
2: असंच बोलावं लागेल, असं बोलायचं।
1: हाँ ओके ओके।
0: हॅलो
1: ओके ओके।
0: हॅलो हॅलो
2: हां संजय काय प्रॉब्लेम आहे का? येतोय का?
0: नाही काय प्रॉब्लेम।
2: हां ठीक आहे,
0: मला तुझा आवाज क्लियर मिळतो झाला टेस्टिंग।
2: या कोणी बोलत नाही येत अनाउन्सर तुझ्याशी, त्यामुळे मी बोलतोय आता। ठीक आहे
0: हरकत नाही, मला तुझा क्लिअर मिळतोय आवाज।
2: हां ठीक आहे,
1: येतोय ना? हो येतोय।
2: चेकिंग झालं? ओके फायनल ओके।
0: येस डन डन
1: ओके
0: ओके।

शुभ संध्या श्रोते हो. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सायंकाळचे 4:50 झाली आहेत. मी यशश्री पुणेकर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. आषाढी वारी 2026 अंतर्गत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यात आगमन होत आहे. याचं प्रत्यक्ष वर्णन ऐकायला आता काही क्षणातच आपण जाणार आहोत.

0: बँक ऑफ महाराष्ट्र पायीवारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र
3: भारत सरकारचा उपक्रम.
4: श्रोते हो नमस्कार. बँक ऑफ महाराष्ट्र पायीवारी पंढरीची या कार्यक्रमात सर्वांचं, सर्व श्रोत्यांचं, रसिकांचं, महाराष्ट्रभरातल्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रांगणातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. आकाशवाणी पुणे केंद्राजवळच असलेल्या या खास बूथमधून पालख्यांच्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन खास तुमच्यासाठी. श्रोते हो, भक्तांच्या पसंतीला उतरलेला, भक्ताला पावलेला देव हा त्याच्यासाठी अनादि अनंत असतो. ही जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीपासूनच तो आहे आणि अंतीही तो उरणार आहे. भक्ताच्यासाठी असा हा विठ्ठल शाश्वत कायमचा. तो मला बोलवतो, तो माझं ऐकतो आणि तो माझं भलं करतो या विश्वासानं वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. मंगळवारी 7 जुलैला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून मार्गस्थ झाली, तर काल 8 जुलैला आळंदीतून माऊलींची संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. आज या दोन्ही पालख्या पुण्यात येत आहेत. आज आणि उद्याच्या पुण्यातल्या मुक्कामानंतर आपल्या आपल्या मार्गांवर त्या निघतील. पुण्यातल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन तुम्हाला आम्ही ऐकवतो. मी गौरी लागू, माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञा नमस्कार. प्रज्ञा या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या प्राध्यापक आहेत. त्यांच्यासोबत आहेत मयूर भावे. मयूर नमस्कार.
5: नमस्कार.
4: मयूर भावे हे पत्रकार, वक्ते आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत. आणि पालख्यांसोबत आपले प्रतिनिधी आहेत संजय भुजबळ. संजय भुजबळ आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आणि कैलास शिंदे आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत. प्रज्ञा, पालखी पाऊस घेऊन येतो ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे. म्हणजे मी जरी वारीत सामील झालो तरी माझ्या शेताची, गुरांची, आयाबायांची, मुलाबाळांची काळजी तो विठ्ठल घेईल या विश्वासानं वारकरी वारीत सामील होतात. वारीला निघण्यापूर्वीच आपल्या इथे पूर आला, इंद्रायणीने माझी वाट रोखली, ही वस्तुस्थिती असली तरी

0: साऱ्या वारकऱ्याची वारी काही चुकत नसते. पाऊस ऊन या गोष्टी त्याला थांबवत नसतात. आज दिवसभर आपल्या इथे उघडीप आहे, अधूनमधून सूर्याचं दर्शनही झालं आहे, त्यामुळे पालख्यांच्या स्वागताला पुणे शहर सज्ज आहे. आपल्याला समोर ते दिसत आहे, पुणे शहर रस्त्यावर आलं आहे असं म्हणायला हरकत नाही पालख्यांच्या स्वागतासाठी. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदिम असं शेतीचं वर्णन तुकोबारायांनी केलं आहे. आजही शेती बदलली नाही आणि वारीची खेप न चुकवणारा वारकरीही बदलला नाही, तो येतच राहिला, नाही का प्रज्ञा?
1: खरंय, ज्याच्या घरामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा आहे त्याला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामदेव महाराज म्हणतात, पंढरीची वारी जयाची एकुळी त्याची पाय धुळी लागो माझा. नामा म्हणे माझा सोयरा जीव लग सदा पांडुरंग तया जवळी. आणि म्हणून या पांडुरंगाला भेटायला नाचत नाचत मला पंढरीला जायचंय ही प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे. नाचत पंढरी आहे जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे. आनंद तेथीचा मुकिया शिवाच्या बहिर ऐकतो कान रे. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय तुका म्हणे वृद्ध होते तारुण्य रे. नाचत पंढरी आहे जाऊ रे खेळिया.
0: वा, आणि खरोखर हसत नाचत खेळत निघालेले वारकरी थोड्या वेळाने आपल्याला दिसतील, कारण पालख्या पुण्याच्या वेशीवर येऊन पोचलेल्या आहेत. एक पालखी संचेती हॉस्पिटल इथे विसावा घेत आहे असंही आपल्याला समजलंय. आणि यावेळचं वैशिष्ट्य असं की इंद्रायणीला पूर आला होता आणि त्यामुळे वारकऱ्यांनी थेट पुण्यामध्येच या वारींमध्ये सामील व्हावं असं आवाहन केलं गेलं आणि वारकरी त्याप्रमाणे आपापल्या मुक्कामाच्या दिंडीच्या मुक्कामाच्या जागी पुण्यात येऊन थांबले आहेत आणि इथून ते वारीमध्ये समाविष्ट होणार आहेत. मयूर, मगाशी तू बोलताना म्हणत होतास की वारीला जसं निमंत्रण लागत नाही, निमंत्रणाशिवाय येणारा वारकरी जेव्हा त्याला असं आवाहन केलं जातं की परिस्थिती अशी आहे तेव्हा पुण्यातनंच तुम्ही या वारीमध्ये सामील व्हा, हे आवाहनही तो ऐकतो. मयूर,
2: अगदीच बरोबर आहे. वारी हा एक असा सोहळा आहे की ज्याच्यामध्ये कोणालाही कोणत्याही पद्धतीचं आमंत्रण लागत नाही. कोणी मला पत्रिका मिळाली नाही किंवा मला आवतान आलं नाही म्हणून रुसून बसत नाही. एरवी आपण बघतो की आपल्या अगदी घरच्या कार्यात सुद्धा रुसवे फुगवे होतात, पण इथे मात्र असा कोणताही रुसवा नसतो. आणि याच जोडीला यावेळेस थोडं असं झालं की पावसामुळे कदाचित पालंदीमध्ये पूर आला आणि त्याच्यामुळे वारकऱ्यांना तिथपर्यंत जाता आलं नाही, पण त्याला अनुषंगून वारकरींची गैरसोय होऊ नये म्हणून जो एक निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाचं सुद्धा वारकऱ्यांनी स्वागत केलं, त्याचा मान ठेवला. आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे त्या बदलाकडे आपण सगळ्यांनी खूप सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे. पाऊस पडत होता, इंद्रायणीला पूर आला होता आणि अशा स्थितीमध्ये राहायचं कुठे, इतर व्यवस्था कशी लावायची, म्हणून मोजक्या लोकांमध्ये जे प्रस्थान केलं गेलं माऊलींचं
0: तो प्रत्येक दिंडीतले 10 लोक निर्णय होते. प्रत्येक दिंडीमधले 10 वारकरी त्याच्यामध्ये सामील झाले होते.
2: होय, आणि मोजके मानकरी मोजके टाळकरी आणि सुरक्षा व्यवस्था असं सगळं मिळून 1500 लोकांमध्ये प्रस्थान झालं. तर हा जो बदल आहे मला असं वाटतं हा काळानुरूप झालेला आहे आणि हा स्वागतार्ह आहे. अर्थात प्रत्येक वारकऱ्याची आळंदीला जाऊन माऊलींना भेटण्याची इच्छा आहेच, पण सुरक्षा व्यवस्थेवरचा प्रशासनावरचा ताण वाढू नये म्हणून मी माझ्या माऊलींची भेट आता पुण्यात घेतो आणि इथून पुढे मात्र त्यांच्या सोबत राहतो. हा जो बदल आहे हा बदल वारकऱ्यांनी समजून घेतला, त्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदनच आहे. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणत होतात की प्रत्येकाला त्याच्या पाऊस पिकाची पेरणीची कामं असतात ती सगळी आटोपून तो येत असतो, तर त्याचं एक मला खूप असं सांगावंसं वाटतं की आपल्या दृष्टीने वारकरी हा 2 महिने वारी करत असतो, पण तुम्हाला खरं सांगू का, 2 महिने ही चालण्याची प्रक्रिया जर सोडली तर तो उरलेले 10 महिने सुद्धा वारी जगतच असतो. त्यामुळे तो जे पेरतो तो सुद्धा विठ्ठलच आहे आणि त्या मातीतून जे उगवतं

0: ते सुद्धा विठ्ठलच आहे.
1: आणि हाच विठ्ठल त्याला मग चांगलं वागण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करत असेल. कारण जो वारकरी एकदा वारीला येणारा तो आयुष्यभराचा वारकरीच असतो. प्रज्ञा,
2: अगदी अगदी. या सोहळ्याचा गाभा म्हणजे परंपरा आणि शिस्त. आणि वैशिष्ट्य हे की काळाच्या ओघात शेकडो वर्षांमध्ये कितीही बदल जरी झाले तरीही परंपरा आणि शिस्त याचा समतोल तसाच राखला जातोय. ऐतिहासिक संदर्भ असा सांगतो की पूर्वी या दोन्ही पालख्या एकत्रच जात होत्या आणि काळाच्या ओघात बदल होत होत त्याचे मार्ग वेगवेगळे झाले, पण ध्येय मात्र एकच होतं आणि पंढरीला जाणं हेच ते ध्येय.
1: बरोबर, पंढरीला जाणं हेच अंतिम ध्येय. याच्याबद्दल आपण बोलणार आहोत प्रज्ञा, पण आत्ता स्टुडिओकडे जाऊया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: श्रोते हो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. प्रज्ञा, जाहिरात ऐकण्यापूर्वी आपण बोलत होतो की या पालख्या पूर्वी एकत्र निघत होत्या, पण आता त्याचे दोन मार्ग झाले. हा एक मोठा बदल त्याच्यामध्ये आहे.
3: काळाच्या ओघात या पालख्यांचे मार्ग जरी वेगवेगळे झाले असले तरी ध्येय एकच आहे, पंढरीला जाणं. पुण्यातल्या 2 दिवसाच्या मुक्कामामध्ये जेव्हा या दोन्ही पालख्या एकत्र येतात तेव्हा अनेक जण असं म्हणतात की माऊली आणि तुकाराम हे जणू 300 वर्षाच्या काळाचं अंतर ओलांडून एकमेकांना भेटतात. पुण्यातनं जरी यात पालख्यांचे मार्ग वेगळे झाले तरी वाखरीला रिंगणाच्या वेळी त्या परत एकत्र येतात.
2: बरोबर. संजय भुजबळ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. संजय,
4: खूप आनंद होतोय. याची देही याची डोळा हा सोहळा मी बघतो आहे आणि पुन्हा एकदा संधी आपल्या सोहळा पोहोचण्याची आपल्याला मिळतीये. आत्ताच म्हणाल्याप्रमाणे इंद्रायणीनं यावेळेस वाट अडवलीये. मी याच्याकडे थोडस असंच बघितलं की बहुतेक विठ्ठलानंच हे कृष्णाचं रूप घेऊन गवळणी अडवलंय आणि ह्याच भावानं तिथं अनेक जण थांबलेले होते. कुठेही आत्ता आपण सगळे बोलत आहात त्याप्रमाणे दुःख नव्हतं, खंत नव्हती, ही त्याची इच्छा आहे, हा त्याचा खेळ आहे असं समजून याकडे बघितलं गेलं. आता जर म्हणशील तर माझ्या समोर अगदी डोळ्याच्या समोर पालखी उभी आहे. हा केवढा आनंद सोहळा आहे की तुमच्या डोळ्यानं तुम्हाला हे रूप बघता येत आहे, हे अफाद रूप बघता येत आहे. जरी आता आपण म्हणालो जसं 10-10 फक्त वारकरी
2: संजय एक मिनिट हा योगायोग असा आहे की आमच्या डोळ्यासमोर संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तांच्या गाड्या येऊन पोहोचल्या आहेत, त्याच्यामुळे काही क्षणातच पालखी इथपर्यंत पोहोचेल असा विश्वास वाटतोय.
4: नक्कीच, पण अजूनही विसाव्यासाठी ही संतेच्या पुलाच्या खाली थांबलेली आहे कारण या संतेच्या पूल चढायला थोडस चढ आहे. पहिल्यांदा थोडस विसावा मिळावा म्हणून इथे थोडस थांबलं जातं आणि मग एका वेगात हा पूल पार केला जातो. आणि तू म्हणाल त्याप्रमाणे ही जी क्रमरचना आहे, जसं आता तुला काही गाड्या दिसल्या, या पालखीचं त्या गाड्यांच्या मागचं जर काही असेल तर तो नगाऱ्याची गाडी असते. ती नगाऱ्याची गाडी आणि त्या मागे अश्वच्या मागे मग एक एक पालखी उलट्या क्रमांकाने ज्या पुढच्या पालख्या असतात, पालखीच्या पुढच्या ज्या दिंड्या असतात त्या उलट्या क्रमाने चालतात आणि यावेळेस फक्त 10-10 लोक त्यात दिसत आहेत. हे मात्र एक वेगळं दृश्य बघायला मिळत आहे. गौरी,
2: बरोबर तू आता जो उल्लेख केलास तो नगारखाना आता आमच्या समोर चालला आहे.
4: अच्छा.
2: पडेन निराळा ऐसा सांडूनी सोहळा असं लिहिलेलं आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान चौघडा गाडी नगारखाना आमच्या समोर नसा.

0: आणि त्याच्या मागे अश्व दिसतोय आणि पहिल्या दिंडीतली लोक दिसत आहेत.
1: अगदी मोहिते कुटुंबांचा हा मानाचा अश्व देहू पासून या पालख्यांना सोबत करणार आहे ते पंढरपूर पर्यंत. मधल्या काळातही या अश्वांचे वेगवेगळे टप्पे जे महत्वाचे आहेत, रिंगण असतील, वेगवेगळ्या पूजा असतील, तिथेही यांचा सहभाग असणार आहे. आणि हे विशेष अश्व असतात, हे विशेष त्याचे गुण बघून या गुणांचेच अश्व या पालखीच्या सोबत दिले जातात.
0: एकंदर दोन अश्व दिसतात.
1: होय.
0: आणि त्याच्या मागे ताळ मृदुंग पताका, म्हणजे इथून थोडस वरती आहोत आपण रस्त्यापेक्षा, त्यामुळे केवळ पताका दिसतायत. आता
1: पहिलं नगराच्या मागे पहिली 13 क्रमांकाची दिंडी होती, तिथून आता म्हणाल्याप्रमाणे उलट्या क्रमांकाचे असतात. आणि आता बघ, आता इथं संतेजीच्या संतेजी हॉस्पिटलच्या पुलाच्या खाली पालखी आहे आणि नगरा तुमच्यापर्यंत पोहोचलाय, म्हणजे मधल्या याच्यात अनेक दिंड्या आता समाविष्ट झालेल्या आहेत. कदाचित त्या पुण्यातून वाढल्या असण्याची शक्यता आहे, कारण इथून सगळं पुढे सगळ्याच दिंड्या या पालखीसोबत जाणार आहेत.
0: आणि त्यातल्या शिस्तीबद्दल आम्ही मगाशी बोलत होतो की जसं निमंत्रण द्यावं लागलं नाही, तसं केवळ एक आवाहन पुरेसं होतं की पूर परिस्थितीमुळे तुम्ही आळंदीकडे येऊ नका किंवा देवीकडे येऊ नका, तुम्ही पुण्यामध्ये सामील व्हा पालखीमध्ये. आणि ते
1: अगदी हसत हे आवाहन स्वीकारलं गेलं. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे कुठलाही रुसवा नाही, फुगवा नाही, हे आमचं काम, हे आमच्या माऊलीचं काम आहे. माऊलीनं सांगितलं तिथं बसायचं, माऊलीनं सांगितलं तिथं चालायचं, माऊलीनं सांगितलं ते बोलायचं.
0: बरोबर. आणि आमची भिस्त माऊलीवरच आहे, त्याच्यामुळे तक्रार कशाची करायची, ही एक प्रज्ञा काहीतरी म्हणत होतीस.
2: एक एक दिंडी आता आपल्या पुढून जायला लागली आहे. आणि मगाशी जी अश्वांची जोडी गेली, त्यातल्या एका अश्वाच्या पाठीवर मोत्याची विणलेली झूल अतिशय देखणी अशी दिसत होती. आणि आता दिंड्या क्रमाक्रमाने जात आहेत, त्याची रचना सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सगळ्यात पुढे झेंडेकरी असतात, ज्यांच्या हातामध्ये भगवी पताका असते. ही पताका सुद्धा कषाय रंगाची असते, म्हणजे ती केशरी नसते,
0: भगवी नाही ती.
2: आणि त्याच ओळीमध्ये काही महिला आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पाण्याचे हंडे घेऊन चालल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ टाळकरी आहेत. आणि या टाळकऱ्यांच्या मागे, ज्यांना मृदंगमणी म्हणतात, असे मृदंगाच्या तालावरती या सगळ्यांचा वेग नियंत्रित करणारे असे मृदंगमणी चालले, त्यांच्या पाठोपाठ येणार आहेत विणेकरी आणि त्यांच्या पाठोपाठ दिंडीतले इतर स्त्री पुरुष. या पालखीच्या पुढच्या काही दिंड्या आता आपल्या पुढून चालल्या आहेत.
0: संजय, तुझ्याकडे आणखीन आम्हाला काही वर्णन करण्यासारखं समोर घडतंय. संजय भुजबळ यांच्याकडे आपण नंतर जाणार आहोत. आपल्या समोरनं ज्या दिंड्या चालल्या आहेत त्याच्यामध्ये आपण मगाशी जसं वर्णन केलं की शहरी माणसं कमी आहेत, पण शेती हा आपला मुख्य व्यवसाय असणारी माणसं कदाचित जास्त असतील. आणि परंपरेने आमच्या घरी दिंडी आहे, वारी आहे आमच्या घरी, म्हणून अमुक एका दिंडीसोबत चालणारी माणसं याचीही परंपरा आहे की कुठल्या दिंडीमध्ये आपण असणार आहोत.
2: चोखा मेळांचा एक अभंग यावेळी आठवतो. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकांचे भार मिळले अपार. आपल्या समोर जो भगवा रंग पसरलेला दिसतोय या पताकांचा, तो पाहून हे आठवत आहे. पताकांचे भार मिळले अपार, भरले भीमा तीर जय जयकारे, खट नट यावे. ही या वारीची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. खट नट यावे, शुद्ध होवोनी जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. कुणीही इथं आला तरी आपला भाव मनात दुष्ट जरी असला तरी तो निघून जाईल, अशा पद्धतीने या रंगात रंगून जातो.
0: प्रज्ञा, एक संत तुकाराम महाराजांचा अभंग इथे सांगावा असं वाटतो, ऐका. कारपुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट, युगे झाली 28, अजूनी का न म्हणसी बैस, भाव देखोनी निकट, देवे सोडिले वैकुंठ, तुका म्हणे पुंडलिका, तूची बळिया एकनिका. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग.
2: पुंडलिकानी, हट्टानी या कृष्णाला पंढरपुरामध्ये आणून तिथे राहायला भाग पडलं.
0: आणि तिथे भिरकावलेल्या विटेवर 28 युग विठ्ठल उभा आहे.

0: बरोबर, तुकोबांची भक्ती तर याच्यामागे होतीच, पण त्यांची निस्पृहता सुद्धा खूप महत्त्वाची होती. आपण जे कायम म्हणतो की निष्काम कर्म कर्मयोग असतो किंवा निष्काम भक्ती असते, तर कुठल्याही वारकऱ्याचं मागणं जे असतं ते मला असं वाटत नाही की ते वैयक्तिक असतं, की तो नवस बोलून वारीला निघत नाही, वारीला निघायचं म्हणून तो वारीला निघतो. कोणतीही तू माझी अमुक एक इच्छा पूर्ण केलीस तर मी वारीला येईन असं कोणताही वारकरी म्हणत नाही. आणि मगाशी आपण वारीची जी रचना समजून घेत होतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वारकरी, विणेकरी, टाळकरी, सोबदार, भालदार ह्या सर्व यंत्रणेमध्ये एक गोष्ट मात्र समान असते, ती म्हणजे त्यांच्याकडून घेतलं जाणारं नाम. त्यांचं प्रत्येक पुढे पडणारं पाऊल आणि त्याचवेळी ओठातून बाहेर पडणारं नाम हे म्हणजे जणू त्यांच्या कोहम सोहम सारखं सुरच असतं. आणि त्यामुळे नामदेवांचा अभंग आठवतो की नाम त्याची रूप, त्याची नाम, नाम रूप भिन्न नाही काही, आकार आला देव नामरूपा आला म्हणून स्थापले नामवेदी. नाम घेत पुढे जाणारे वारकरी यांच्यासोबत आपण पुढे जाणारच आहोत, पण आता जाऊया स्टुडिओकडे.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र,
3: भारत सरकारचा उपक्रम.
4: मयूर, जाहिरात सुरू होण्यापूर्वी आपण प्रत्येक पावला गणित उच्चारलं जाणारं नाम त्याच्याबद्दल बोलत होतो, तू अभंगही आम्हाला ऐकवलास त्याच्याबद्दल.
0: हो, मी नामाबद्दल हे सांगत होतो की यंत्रणा वेगळी असली तरी सुद्धा प्रत्येकाच्या हातामध्ये टाळ आहे, त्या प्रत्येक दिंडीसोबत मृदुंग वाजवणारे, पखवाज वाजवणारे आहे, नाम घेणारे वारकरी आहे. आणि काहीही झालं तरी नाम तुटणार नाही. जशी पावसाची संततधार असते तशीच ही एक नामधार आहे. आणि मला असं वाटतं की गंमत बघा, दोन डोळे हे दोन भिन्न असले तरी त्यांना दिसणारं दृश्य एक असतं, कान हे दोन वेगळे जरी असले तरी त्यांच्यावर पडणारा नाद एक असतो, नामाचंही हेच आहे. असंख्य मुख असले, असंख्य पाय असले, असंख्य हात असले, असंख्य देह असले तरी त्यातून बाहेर पडणारं नाम हे एकच असतं, आणि तेच त्या पंढरी रायापर्यंत जाऊन पोहोचत असतं. चोखामेळांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी, मोक्ष त्याचे घरी नांदत असे. नामाचा हा महिमा एवढा आहे.
4: तुला थोडंसं थांबवते कारण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत कैलास शिंदे आकाशवाणीचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे आता जाऊया. कैलास, कैलास थोडा आवाज तुझा ब्रेक होतोय. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क थोड्या वेळाने होईल. मयूर, तू बोलत होतास.
0: हो, मी चोखामेळांचा तो अभंग सांगत होतो की एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी, मोक्ष त्याचे घरी नांदत असे. सदा सर्व काळ विठ्ठल चिंतन करिता कीर्तन दिवस राती. आणि याच्या पुढच्या ओळी फार महत्त्वाच्या आहे की आपले सोयरे नक्की कोण असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा त्याचं उत्तर चोखामेळांनी दिलेलं आहे. ते असं म्हणतात की ते माझे सोयरे सज्जन सांगाती जे आठविती विठोबासी. जे विठ्ठलाला आठवताय, ज्यांच्या चिंतनामध्ये अखंड विठ्ठल आहे, तेच माझे सोयरे आहे आणि तेच माझे सज्जन आहे. म्हणजे ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो याची उकल आपल्याला इथे सापडते.
4: म्हणजे मी केवळ विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न असून पुरेसं नाही,

0: ही तेच असतील की जे ही विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न आहे.
1: अगदी अगदी.
2: पालखीच्या पुढेच्या भागामध्ये असणाऱ्या दिंड्या अत्यंत वेगानं आपल्या पुढं चालल्या आहेत आत्ता, आणि शेकडो लोक एका विशिष्ट गतीमध्ये टाळ मृदुंगांच्या आवाजामध्ये तल्लीन होऊन आणि आपल्या खांद्यावरची पताका, आपल्या डोक्यावरचं तुळशी वृंदावन आणि आपल्या हातातले टाळ या सगळ्याचा नाद, या सगळ्याचा आनंद घेत पुढे जात आहेत. जणू काही पंढरीचा विठ्ठल त्यांची वाट बघतोय आणि म्हणून त्यांच्या पायाला वेग आलाय की काय असं वाटावं.
0: खरंय प्रज्ञा, तू म्हणतेस ते अगदी खरंय, कारण अशा प्रवाहामध्ये जेव्हा विश्रांती घ्यायला थांबावं लागतं तर तीही शिक्षा वाटत असेल कदाचित की मला पंढरीकडे जायचं आहे, माझ्या माऊलीकडे जायचं आहे.
2: तुकाराम महाराजांनी इतका सुंदर शब्द वापरलाय की यांच्या पायाला वेग का आला असेल, तर वाट पाहे बाहे निधडी ठेवोनी हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागली चित्त, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी. ही आर्तता त्या प्रत्येकाच्या मनात आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे.
1: वा.
2: आणि हे सगळेजण जाताना बघतोय आपण की कंठी मिरवा तुळशी, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे. व्रत करा एकादशी, पंढरीचा वार करी, वारी चुको ने दिहरी. अजिबात आपली वारी चुकता कामा नाहीये अशी प्रत्येकाची ओढ आहे, आणि म्हणून किती वयोवृद्ध लोक इथे अत्यंत आनंदाने चालताना नाचताना दिसत आहेत.
0: म्हणजे किती कासाविसी होत असेल बघ ना, की घरात संसारातल्या सगळ्या गोष्टी मला बाजूला ठेवून देत, माझ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी तरी मला बाजूला ठेवू दे, पण मला जाऊ दे त्या पंढरूच्या वाटेवरती.
2: खरंय. एक प्रसंग असा सांगतात की एकदा तुकोबारायांना पंढरपूरला वारीला जाता आलं नव्हतं, आणि इतकं दुःख झालं, इतकं वाईट वाटलं की त्यावेळी त्यांनी काही अभंगांची रचना केली.
0: अच्छा.
2: आणि त्यातला एक अभंग आहे,
0: तुकाराम महाराजांना वारीला जाता आलं नव्हतं
2: आणि मी काहीतरी का नाही जाऊ शकत आहे मी, म्हणून अत्यंत वाईट वाटलं. क्षणभर असं वाटलं की माझी काहीतरी चूक झाली असेल, म्हणूनच विठ्ठला तू मला बाजूला ठेवलंयस. आणि फार सुंदर अभंग आहेत, काही चार पाच अभंग आहेत, त्यातला एक असा आहे. नये निद्रे डोळा जाओ नेदी काही, प्राणीयासी पाही वाटत असे, कारे विसरलासी सांग मजा आता, काय माझी चिंता वाहत असे, तुका म्हणे मज दावी रे श्रीमुख, आता हे कौतुक पाहे डोळा.
0: प्रज्ञा, आपण याच्याबद्दल नक्कीच पुढे बोलूया, पण आता कैलाश शिंदे यांच्याशी संपर्क झालाय असं दिसतंय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत ते आहेत. कैलाश,
3: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी
0: कैलाश शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आता, पुन्हा संपर्क तुटलाय. प्रज्ञा, तू तुकाराम महाराज ज्या वेळे वारीला जाऊ नाही शकले तेव्हा रचलेले अभंग सांगत होतीस.
2: अभंग आहे ती आर्तता आणि त्यांचा जीव कसा पोळला होता. महाराज फार सुंदर शब्दामध्ये म्हणतायत, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगावे विठ्ठला पाय लागे, नका हट्ट करू अहो संतजन पायांचे दर्शन मज द्यावे, काय करू देवा आलो ना वारीला, काय करू देवा आलो ना वारीला, जीव हा पोळला विरहाने, तुका म्हणे मज दूर का ठेविले, देवा का बरं माझ्यावर रागावलास, मला असं का दूर ठेवलंयस, तुका म्हणे मज दूर का ठेविले, काय पाप केले जन्मा येऊन.
0: खरंय प्रज्ञा, आपल्या समोर ज्या महिला दिसत आहेत ज्या दिंडीमध्ये या वारीमध्ये सहभागी झाल्या, किती कृतार्थ वाटत असेल, कारण या 21-22 दिवसांसाठी माझे सगळे त्रास, माझे ताप मी त्या पंढरीच्या विठुरायावरती सोपवले आहेत, आणि तो मला मार्ग दाखवणार आहे, आणि तो जसा मला नेईल, जसा मला ठेवील, तसंच मला राहायचं आहे. त्यामुळे आलेली शांती असेल किंवा एक सुटकेचा भागही असेल संसारातनं झालेल्या सुटकेचा, तो आपल्याला या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यांवरती दिसतोय.
2: अगदी खरंय. गावगाड्याकडच्या महिलांनी रचलेल्या ज्या ओव्या आहेत ना, त्यामध्ये इतक्या सुंदर काही काही गोष्टी येतात. या बायकांची जाण्यामागची भूमिका काय, कशासाठी जायचंय, तर ती म्हणतीये पंढरीला जाते

0: गरुड खांबाला देते तक्या, सावळ्या पांडुरंगा गुज सांगते तुझ सख्या। त्यालाच सखा मानलंय आणि त्याच्याशी मन मोकळं करायचंय म्हणून मला जायचंय।
1: आणि मन मोकळं म्हणजे किती वर्षभराच्या गोष्टी सांगायच्यात त्याला।
0: करेक्ट।
1: सासूले सुनेविषयी सांगायचंय, सुनेला नवऱ्याविषयी सांगायचंय, आपल्या सासूबद्दल सांगायचंय आणि रोजच्या जगण्यातल्या व्यापतापाबद्दलही सांगायचंय। खरं
0: एक फार सुंदर ओवी आहे, पंढरी पंढरी वारकऱ्याच माया रे।

0: श्रोते हो, क्षणभरासाठी आपण आता स्टुडिओकडे जाणार आहोत.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: मयूर, आपल्यासमोर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या काही दिंड्या, पालखीच्या पुढच्या काही दिंड्या जाताना दिसत आहेत. महिलांच्या डोक्यावरती सामान आहे आणि मला वाटतं पंढरपूरला जाईपर्यंतची बेगमी त्याच्यामध्ये आहे. किती कमीत कमी गरजा असतील ना यांच्या. छोटंसं 21 दिवसासाठी केवळ 2 लुगडी डोक्यावरती. तुळशी वृंदावन आहे
4: कमरेला,
0: कमरेमध्ये.
4: हॅलो
0: संजय.
4: हॅलो.
0: हा संजय. तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत तू आहेस. पालखी कुठपर्यंत आली आहे?
4: अगदी तुला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे अजूनही पालखी संजयती ब्रिजच्या खाली आहे आणि तो विसावा आता काही क्षणात संपून या चढावरनं, ब्रिजच्या चढावरनं ही पालखी पुढे निघणार आहे. सगळ्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि ही हालचाल सांगते की आता पूर्ण ही पालखी तयार आहे पुढच्या मार्गक्रमणासाठी. दरम्यानच्या काळात जो उत्साह आजूबाजूच्या बघतो आहोत तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे. प्रत्येक जण असे पाय वर करून मला पालखीचं पूर्ण दर्शन मिळालं पाहिजे. बावली माझ्या समोरून जाताना मला बावली पूर्ण दिसल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या डोळ्यावरचे भाव अगदी सगळे डोळ्यात उतरलेत. हा जो एक बंध आहे या माऊलीसोबतचा तो स्पष्ट प्रत्येक डोळ्यात दिसतोय. आणि एक आणखी वैशिष्ट्य मला या चौकात जाणवत आहे. अनेक अमराठी, विविध राज्यांमधले जे पुण्यात राहणारे लोक आहेत ते एका ठिकाणी जमा झालेत. राजस्थानचा एक पूर्ण ग्रुप मला दिसतोय, महिला दिसत आहेत. त्यांनी पण एक टिळा लावलाय, माऊलीचा टिळा लावलाय, गंध लावलाय आणि या पालखीच्या बाजूला उभं राहून त्या माऊलीची वाट बघताहेत. एवढंच नाही तर त्यांच्या त्यांच्या गावाला, राजस्थान असतील, गुजरातमध्ये असतील, अशा लोकांना इथून हे दर्शन घडवत आहेत. मला एक त्यांना त्याच्याशी बोलता येईल.
5: हॅलो. हॅलो, मी पुण्याची बोल रही हूँ. और गुजरात अभी तो बहुत अच्छा लग रहा है. नहीं, हम मैं 22 इयर्स से देख रही हूँ. मैं 22 इयर्स की हूँ तो मैं 22 इयर्स का दर्शन कर रही हूँ.
4: क्या भावना आपकी? क्या कहते हैं?
5: बहुत बहुत अच्छा लग रहा है.
4: आपने गुजरात में पहुँचा है?
5: सब लोग हैं.
4: असा हा उत्साह आहे गौरी. वेगवेगळ्या राज्यातील लोक या वारीला जुळलेले आहेत. आपण म्हणतो तसं पूर्ण जग या पालखीला जुळलेलं आहे ते अशा वेगवेगळ्या माध्यमातून.
0: संजय, आमच्या समोर पण ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यातले वारकरी तर आहेतच पण शहरी माणसं पण त्याच्यामध्ये आता शिरली आहेत. फुगड्या खेळतायत, अनेक खेळ खेळतायत आणि असा सहभाग. आणि तो पुणे शहरापुरता नाही आहे, वारकरी आणि इतर असंच म्हणूया आपण. आपल्या सोबत आहेत बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर शिरीष साळवे. गेली अनेक वर्ष बँक ऑफ महाराष्ट्र या प्रसारणासाठी प्रायोजकत्व देत असते. आज माननीय शिरीष साळवेजी आपल्या समोर आहेत. मी त्यांना विनंती करते आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. शिरीष साळवे.
6: धन्यवाद मॅडम. बँक ऑफ सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचे आणि भक्तगणांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या

0: आषाढी वारी पालखी सोहळा हा श्रद्धा समता आणि सेवा साठी प्रेरणादायी वारसा आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा संदेश जन्मांसात पोहोचवणारी ही अखंड भक्ती यात्रा आपल्यासाठी नक्कीच प्रेरणास्थान आहे। या पावन पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या मराठी संस्कृती संत परंपरा आणि सामाजिक बांधिलकीशी असलेले अतुल नाते पुन्हा अधोरेखित करते। सेवा, विश्वास आणि लोकाभिमुख बँकिंग या मूल्यांचा वारसा जपत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची आमची वचनबद्धता अशा प्रसंगी अधिक दृढ होते। या सेवाभावाने आज पालखी सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व वारकरी बांधवांचे स्वागत करत आहेत आणि विठ्ठल रुक्मिणी माऊलींची कृपा सर्वांवर सदैव राहो आणि सर्व वारकरी भाविकांची वारी सुखरूप मंगलमय व आनंददायी हो हीच प्रार्थना। जय हरी विठ्ठल।
1: धन्यवाद शिरीष साळवेजी, हे होते बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर। श्रोते हो, पालखी जशी जवळजवळ येऊ लागली आहे, येते आहे, तशी गर्दी वाढते आहे आणि एकदम हालचाल वाढली आहे भोवताली आणि एक चैतन्य इथे जाणवायला मिळतं। म्हणजे आम्ही बसून सगळे समालोचन करतो आहोत, पण जशी जशी पालखी जवळ येते तसं आता धीर धरवत नाही आहे की पालखीचं आणि पर्यायाने पादुकांचं दर्शन थोड्याच वेळात आपल्याला घ्यायला मिळणार आहे।
2: होय
1: प्रज्ञा, मगाशी तू दिंडीची रचना कशी असते त्याच्याबद्दल सांगितलंस आणि त्याच्यामध्ये खेळले जाणारे खेळ त्याच्याबद्दलही आपण विस्ताराने बोलणारच आहोत, पण समोर काही महिला आता विसाव्यासाठी थांबलेल्या दिसत आहेत आणि पुढची वाट हा विसावा झाल्यानंतर निघणार आहे आणि पुण्याचं शहराचं रूप आता खरं बदललं आहे। गेल्या काही वर्षात मेट्रोचा पूल इथे उभा राहिला आहे, मेट्रोचे खांब उभे राहिले आहेत, कदाचित पुढच्या वारीला मेट्रो चालू झालेली असेल या मार्गावरची। शहर बदललं तरी स्वागतात काही कुठली कमी नसते। शहरातलं माणसं वारीचं दर्शन घ्यायला, पादुकांचं दर्शन घ्यायला येतच असतात।
2: होय
1: मयूर,
2: आणि एक दृश्य मला असं,
1: माझ्यापेक्षा तू जास्त टिपत अशी, हा बदल तुला कसा जाणवतो?
2: एक आत्ता अगदी काही सेकंदांपूर्वी एक छान दृश्य समोर दिसलं की दोन तीन तरुणाई तिथे फुगडी घालत होते, तर दोन जणांची जेव्हा फुगडी असते तेव्हा ती सोपी असते, पण तीन जणांनी किंवा चार जणांनी एकत्र फुगडी घालायची असेल तर ती थोडी अवघड असते। तर त्या तिघांना चौघांना एकत्र फुगडी घालणं जमत नव्हतं, तर एका वारकरी आजोबांनी त्यांना ते शिकवलं आणि मग ते महाविद्यालयाचे विद्यार्थी, बहुतेक महाविद्यालयाचे असावे, त्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र आहे, तर ते चौघ जण मग फुगडी घालायला लागले। वारी हे लोकविद्यापीठ कसं असतं, मला वाटतं याचंच हे उत्तर आहे की ही एक वाहणारा हा एक चालीला जनांचा प्रवाह असं जे आपण म्हणतो, तर इथे अशा प्रात्यक्षिकातून अनेक गोष्टी शिकवल्या जातात ज्या आपल्या जगण्याशी संबंधित आहे।
1: अगदी, आणि कोण कोणाला शिकवत आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे, पण तू जसा म्हणालास तसा हा प्रवाह आहे, तो वाहतो आहे आणि त्याच्यात चांगल्याचं स्वागतच आहे, बदलांचंही स्वागत आहे, पण या बदलांचा स्वीकार करताना जी परंपरा आहे त्याची चौकट मोडली जात नाही प्रज्ञा?
3: अगदी बरोबर, परंपरा जपत असताना, नाविन्य स्वीकारत असताना कुठंही या सोहळ्याच्या गाभ्याला धक्का लागत नाही जो भक्तिपूर्ण आहे। आता फुगडीचा विषय आपण बघितला, दोन वारकरी जेव्हा फुगडी घालतात ती फुगडी घालून झाल्यावर ते एकमेकाला नमस्कार करतात। ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे असं जे तुकाराम महाराज म्हणत आहेत ना, ते एकमेकांमध्ये माऊली म्हणत असतात एकमेकाला, एकमेकामधला देव पाहत असतात आणि ही फुगडी त्यांच्याकडनं शिकताना आपसुकच नवी पिढीही पुन्हा तेच करते, त्यांचं अनुकरण करत असतात। तुकाराम महाराज जसं म्हणतायत, क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लोटांकणी जातील, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर फुटतील। खरंच आत्ताचं इथलं वातावरण आणि या वातावरणातली ऊर्जा जर बघितली तर खरोखरी भक्तिप्रेमाने

0: मन दाटून यावं, डोळे भरून यावे अशीच इथे अवस्था आहे.
1: खरंय, वातावरणात भरून राहिलेली ऊर्जा पण याच घटी केल्या. आम्ही आपल्याला स्टुडिओमध्ये घेऊन जातोय काही क्षणांसाठी.
2: टी स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रज्ञा, आपण जो ऊर्जेचा अनुभव आपल्या श्रोत्यांना आपल्या वर्णनातून देऊ पाहतोय त्याचाच एक भाग आपल्या समोर अनेक खेळ चालू आहेत. वेश वारकऱ्यांचा नाही आहे, माणसं शहरी आहेत, पण खेळ मात्र वारकऱ्यांचे खेळतात. आपण आता कैलास शिंदे यांच्याकडे जाऊया. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत ते आहेत. कैलास.
4: गौरी.
3: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठवर आली आहे, काय म्हणशील तू?
4: गौरी, या सजीव थेट प्रसारणामध्ये मी कैलास शिंदे सर्व वैष्णवांचं स्वागत करतोय. जसं तू आता मला विचारलंस की माऊलींची पालखी अजूनही एक अर्धा तास सुद्धा आहे तरी आपल्या प्रत्यक्ष वर्णनाच्या बूथच्या समोर येण्यासाठी लागणार आहे. दरम्यान ऊन पावसाचा हा लपंडाव सुरूच आहे आणि ढगा अडून लपून छपून सूर्य देखील हा प्रत्यक्ष सोहळा अनुभवण्यासाठी मध्ये मध्ये डोकावून जात आहे. वातावरणामध्ये अतिशय उबदारपणा निर्माण झालाय आणि भक्तीचा, स्नेहाचा, हा मायेचा उबदारपणा, हा असं म्हणतात स्पीकरवरती सगळीकडे भक्तिगीत गुलत आहेत. जसं जणू काही मोगऱ्याची किंवा एखादी गुलछडीची एखादी बहरलेली बाग जसा हवेचा एक झुळूक यावी तद्वत आणि ती झोकात पुढे पुढे सरकावी असा सगळा हा एक प्रकारचा सोहळा आहे आणि आपण तो अनुभवतोय. आणि हा मार्गकरण करत असताना पुण्यामध्ये या दोन्ही पालख्यांनी आता प्रवेश केलाय. मी आता या संचेती ब्रिजच्या तिथून हे प्रत्यक्ष वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवते. ढगाळून पुन्हा सूर्य थोडासा डोकावू लागलाय आणि आपल्या इच्छेच्या स्थळी पोहोचण्यासाठी या वैष्णवांची आता लगबग सुरू आहे. काही ठिकाणी बार पुणे बार असोसिएशनच्या वतीनं चहा पाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. परत पेपर असोसिएशनच्या वतीने काही स्टॉल लावण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी छोट्या छोट्या पुस्तिका ज्या आहेत त्या वैष्णवांना त्या मोफत त्याचं वाटप होत आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काही मार्केटिंग तंत्राचा वापर करत मंडळींनी काही भेटी स्वरूप अशा काही उपहार या सगळ्या वैष्णवांना दिलेले आहेत. त्याचे त्या बॅग आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि सर्व वारकऱ्यांनी छत्र्या, रेनकोट, रेनसूट, रंगीबिरंगी पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व वैष्णव या ठिकाणी पुढे जात आहेत. चौऱ्या नंतर डोक्यावरती घेतलेली तुळशी वृंदावन नटून थटून आलेल्या सगळ्या तरुणी तरुण ज्या आहेत ते प्रत्यक्ष हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्याच्या लखलकाटामध्ये हा सगळा छायाचित्रित करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. गौरी, पुन्हा मी बूथ कडे तुझ्याकडे सोपवतोय. आतापर्यंत माझ्याकडे एवढीच माहिती उपलब्ध आहे. धन्यवाद.
3: धन्यवाद. धन्यवाद कैलास. आत्ता आमच्या समोरून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातली 6वी दिंडी मार्गस्थ झाली आहे. मगाशी संजयनी सांगितलं तसं उलट्या क्रमाने या दिंड्या दिसतात. पहिली 7वी दिंडी होती, त्याच्यानंतर 6वी दिंडी होती आणि या दिंडीमध्ये बऱ्याच महिला दिसत आहेत. प्रज्ञा, तर दिंडीमध्ये असा फरक असतो?
5: नाही, दिंडीमध्ये खरं तर असा फरक नसतो, कारण मुळामध्ये या भक्ती मार्गामध्येच स्त्री आणि पुरुष हे समान मानल्यामुळे जेंडर न्यूट्रलायझेशन ज्याला आपण म्हणतो ना आपल्या भाषेत, तो वारकरी आहे. पण इथे आता आपल्या समोरून जाणाऱ्या काही स्त्रियांच्या डोक्यावरती तुळस दिसते. तुळशीला विष्णुप्रिया असं म्हणतात आणि ती अशी बरोबर घेऊन का जायची, तर ती व्रतातलं सातत्य शिकवते. कारण पाणी, ऊन, पाऊस यापासून तिला जपायला लागतं, तरच ती जिवंत राहते. एखादं व्रत एखाद्या व्यक्तीनं घेतलं तर ते तोडणं खूप सोपं.

0: काहीच नाही केलं तर ते तुटेल, पण ते जपायचं असेल तर त्याला विशेष मेहनत घ्यायला लागणार, त्याची काळजी घ्यायला लागणार आणि सातत्य ठेवायला लागणार. दोन दिवस बघितलं आणि नंतर नाही असं चालणार नाही. कुठेतरी हा संदेश देणारी ही तुळस आहे आणि बहुतेक ही तुळस स्त्रियांच्याच डोक्यावर दिसतीये. परंपरेतलं सातत्य जपणं हे आपल्या समाजामध्ये स्त्रियाच करतात आणि म्हणून ही तुळस घेऊन त्या जाताना दिसत आहेत. पाण्याचा हंडाही बरोबर,
1: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्या डोक्यावरच आहे.
0: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्याच डोक्यावर आहे, कारण जनन पोषणाची जबाबदारी स्त्रीचीच आहे आणि म्हणून तिच्या डोक्यावरती तो हंडा आहे. पुरुषांकडे टाळ आहेत, पताका आहेत, त्यानंतर मृदंग आहेत, या सगळ्या गोष्टी असतात असं आपल्याला दिसतंय.
1: आणि यामध्ये परंपरा जपली जाते, जे पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे तेच चालू आहे. प्रत्येक दिंडीचे अभंगही ठरलेले असतात ना, म्हणजे कधी कुठला अभंग म्हणायचा,
0: अभंगाचा क्रम साधारणपणे ठरलेला असतो की कशानंतर काय म्हणायचं. आणि मृदंग म्हणण्याच्या बरोबर असलेला जो गायक असतो तो या सगळ्या गोष्टीची सुरुवात करतो. एक ओळ म्हटली की बाकीचे त्याला फॉलो करत असतात.
1: पण हे अभंग पाठ असतात,
0: अभंग सगळ्यांचे पाठ असतात, कारण कुणाच्याही हातामध्ये आपल्याला पुस्तक दिसणार नाही, फार क्वचित दिसेल.
2: मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. आता आपण बोलत होतो की अभंग पाठ असतात का, तर खरं म्हणजे हे अभंग किंवा ओव्या किंवा एकूणच संत साहित्य हे आपण प्रश्नोत्तर पाठ करतो तसे पाठ करायचे नसतात आणि तसे ते होतही नाही. मला इथे सोनोपंत दांडेकरांचा एक प्रसंग आठवतो. त्यांना सगळे प्रेमाने मामा म्हणायचे. तर एकदा मामांना कोणीतरी विचारलं की म्हणजे म्हटलं की मामा मी ज्ञानेश्वरी वाचतोय बरं का, ज्ञानेश्वरी वाचणं सुरू आहे. त्यावेळी मामांनी उत्तर दिलं की अरे ज्ञानेश्वरी वाचायची नसते रे, ज्ञानेश्वरी लावायची असते. मग त्याला कळलं नाही, तो म्हणाला की नाही नाही मी लावली नाही आहे, मी स्वतःच वाचतोय, मी कुठल्या वेगळ्या व्यक्तीची लावलेली नाही, सप्ताह नाही लावलेला. ते म्हणले नाही नाही आपणच लावायची असते. मग त्याने त्या व्यक्तीने विचारलं की लावायची असते म्हणजे काय. त्यावेळी मामा हसले आणि त्यांनी उत्तर दिलं की तू पावसाळ्यामध्ये भाताचं रोप लावलं जातं ते पाहिलंयस का. तो म्हणाला हो पाहिलंय. तो ते म्हणाले तू काळजीपूर्वक पहा, त्या चिखलामध्ये त्या ओल्या मातीमध्ये गुडघाभर चिखलामध्ये तो शेतकरी उभा असतो, त्याच्या डाव्या हातामध्ये भाताची रोपं असतात आणि उजव्या हाताने तो एक एक रोप काढत सपासप त्या मातीमध्ये लावत असतो. त्या जीवातला त्या रोपातला जो जीव आहे त्याचातला जीव आणि त्या ढेकळामधली ऊर्जा मातीतली ऊर्जा यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा ती भात लावणी होते आणि त्यातून ते रोप वर येतं. त्यामुळे त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमधलं चैतन्य आणि आपल्यातलं चैतन्य हे जेव्हा एकत्र होतं तेव्हा ती ज्ञानेश्वरी लावली जाते. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा कोणतेही अभंग हरिपाठ ओव्या या पाठ कराव्या लागत नाही, तर त्या आपोआप पाठ होतात आणि त्या आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात आणि त्या म्हटल्या जातात.
1: याला सृजणं असं म्हणूया का आपण.
0: अगदी खरंय. त्यामुळे वारकऱ्यासाठी जे नियम सांगितलेत ना ते सुद्धा अशाच पद्धतीचे आहे. अगदी कुठेही ते लिहिलेले नाहीत किंवा कुणी ते तपासून पाहत नाही तू अमुक करतोस का, पण हे पाच नियम सामान्यपणे सगळ्या वारकऱ्यांकडनं पाळलेच जातात. त्यातला पहिला नियम म्हणजे हरिपाठाचं नित्य पठण, कारण तो पाठ असतोच त्यांचा. आता सांगितलं यांनी मयूरनी तसं तो पाठ झालेलाच असतो आणि तो म्हटला जातो. त्यानंतर विठ्ठल हे आराध्य दैवत मानून भक्ती केली जाते. तिसरा एक महत्त्वाचा नियम असा आहे की व्यसन न करणं आणि नैतिकदृष्ट्या चांगलीच वागणूक ठेवणं. चौथा नियम आहे की मंगळवार गुरुवार आणि एकादशी या तीन दिवशी फक्त शाकाहाराचंच सेवन करणं. आणि अत्यंत महत्त्वाचा असा शेवटचा जो नियम आहे तो म्हणजे माणसा माणसात भेदभाव न करणं आणि भेदाभेद भ्रम अमंगळ हे जे महाराजांनी म्हटलंय ते इथे आपल्याला प्रत्यक्षात दिसतंय की स्त्री पुरुष हा भेद सुद्धा इथे मानला जात नाही.
1: खरं प्रज्ञा, आपण हे प्रत्यक्ष वर्णन ऐकवणार आहोत. काही क्षण विश्रांती, स्टुडिओकडे जाऊया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म

0: डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल.
0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
4: हॅलो,
5: हा संजय बोल.
4: तरी अगदी तुझ्या दृष्टीपथात आता पालखी आहे. पुढे बूथ मधून थोडं बोलून बघशील डावीकडे, तुला निश्चित पालखी दिसणार आहे. आता जसा उल्लेख केला तू पालख्यांचा आणि फुगड्यांचा उल्लेख तुम्ही करत होता, दोघांची तिघांची फुगडी, मला वाटतं संजयती ब्रिज जवळ आता अशीच फुगडी रस्त्यांची आहे. त्या तिघांच्या फुगडीनंतर, या फुगडीच्या यशस्वी त्या सादरीकरणानंतर त्याच दिवसात पुढे ही पालखी निघालेली आहे आणि आपल्या बूथच्या अगदी समोर येऊन ठेपलेली आहे. जर थोडं बाहेर बोलून बघते तुला निश्चित आता दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे आता मी हे बोलतोय ते रथाच्या शेवटच्या खांबाला हात लावून बोलतो आहे. आणि या सगळ्या या एनर्जीची तुम्ही गोष्ट करत होता, खरं तर ही वायरलेस एनर्जी आहे. वरून डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचणारी अशी, जीवाची जीवाला भिडणारी अशी ही एनर्जी आहे. पण आता त्या खांबाला हात पकडून मी तुमच्याशी बोलतोय श्रोते, याचा मला खूप आनंद आहे.
5: आणि संजय, आपण जरी काठावर उभं राहून वर्णन करत असलो ना, तरी त्यातली जे चैतन्य आहे, त्यातली जी ऊर्जा आहे, ती तुम्हाला शिवल्याशिवाय, त्यांनी तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. खरोखर तिघही जण खुर्चीवर बसलेलो आता एका क्षणी उठून उभे राहिलो, कारण पालखी
4: दृष्टीत आहे.
5: हेच
4: डोळ्यानं बघता येणार
5: उद्दिष्ट आहे. संजय, मगाशी तू त्या राजस्थानी महिलेचा उल्लेख केलात की असा एक गट तुला समोर दिसतो आहे, आणि पुण्यामध्ये खरोखर आता सर्व भारतभरातनं माणसं आली आहेत आणि या भारतभरातल्या माणसांना या वारीचं कौतुक वाटतंय, ही किती छान गोष्ट आहे.
4: निश्चितपणे. आणि त्यांना ही उत्सुकता मला जास्त वाटली त्यांच्यामध्ये, की मी जे बघतोय माझ्या घरच्यांनी राजस्थानमध्ये गुजरातमध्ये त्या लोकांनी बघितलं पाहिजे, एवढा हा बघण्यासारखा सोहळा आहे. आणि त्याचा आशीर्वाद थेट तिथपर्यंत त्या मार्गाने पोहोचतोय, ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचतीये, हे जास्त विशेष आहे.
5: संजय, आमच्या समोर आता एक विठ्ठलाचं रूप धारण केलेला लहान मुलगा आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि एकाने कडेवर उचलून घेतलंय त्याला. आणि गोपीचंदन टिळा हे वारकऱ्याचं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर आपल्याला गोपीचंदनाचा टिळा दिसतो, तसा टिळा ते छोट्या मुलाला लावला आहे. आणि हा छोटा विठ्ठल मला वाटतं तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे आला आहे का काय, त्याच्या पालकांचा उत्साह.
4: तो विठ्ठल झाला, तुकारामांचं दर्शन तो घेतोय, ते तुकारामाचं दर्शन घेत आहेत, तुकाराम त्यांचं दर्शन घेत आहेत. एकूण सगळा भावच या वारीमधला हात आहे प्रत्येकाचा. प्रत्येक जण माऊली आहे, कुणीही सहज कुणाच्याही पायावर झुकत आणि आशीर्वाद घेऊन त्या माऊलीला आलिंगन देत, इतका हा
5: सोहळा. तुकाराम महाराजांची पालखी अगदी आमच्या जवळ आली आहे, आम्हाला इथून एक रथ दिसतो आहे आणि रथाच्या पुढच्या अब्दागिऱ्या जाताना दिसत आहेत,
6: छत्र या सगळ्या गोष्टी आता आमच्या पुढून जात आहेत.
5: आणि नक्कीच हा पालखीचा रथ आहे, कारण त्याच्यात तुकाराम महाराजांच्या पादुका असणार आहेत, कारण त्याच्या भोवती प्रचंड गर्दी झाली आहे आणि ही गर्दी हळूहळू आता आपल्या बूथच्या समोरनं मार्गस्थ होणार आहे. आणि प्रत्यक्ष वर्णन या वर्णनातनं तुम्हाला तुकाराम महाराजांच्या पादुका आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत आणणार आहोत. तुकाराम महाराजांची पालखी किंवा पादुका ज्या रथातनं येत आहेत, हा रथ नव्याने घडवण्यात आलाय. लाकडी असलेला हा रथ, त्याच्यावरती चांदीचा मुलामा आहे आणि हा केवळ मुलामा नाहीये, त्याच्यावर अतिशय नाजूक अशी कलाकुसर केलेली आहे. आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जे विश्वस्त आहेत, ते विश्वस्त आता आमच्या समोर पुढे जात आहेत आणि तेही या पालखीमध्ये चालत सामील झालेले दिसत आहेत. मयूर, तू त्या रथाबद्दल काही सांगणार होतास?
7: हो, हा रथ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या वर्षी खास नवीन करून घेतला आहे चांदीचा. त्याचं वजन कमी केलं गेलं कारण त्याला अधिक गती मिळावी, बैलांना ओढायला तो सोपा जावा. चांदीचा पत्रा त्याला लावला गेलेला आहे पूर्ण संपूर्ण. राजस्थानातल्या कारागिरांनी ती कलाकुसर केली आहे

0: आणि आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वारी ही आता आपण जसं पाहतो की ती थोडी हायटेक होते आहे, त्यामुळे त्या रथावरती त्या CCTV कॅमेरे बसवले गेले, GPS यंत्रणा लावली गेली आहे आणि त्यामुळे थोडंसं सुरक्षेचं भानसुद्धा या वारीमध्ये आता ठेवलं जात आहे. आणि आपण पाहतो की हा जो एक आनंद कल्लोळ आहे, हा सगळा आनंद कल्लोळ आता एकत्र होतो. म्हणजे वारकऱ्यांची एक दिंडी असते, शहरी नागरिकांची एक रांग असते, त्याच्यामध्ये पोलीस असतील, त्याच्यामध्ये महिला असतील, काही लहान बाळं असतील. मगाशी जसं आपण पाहिलं की एक छोट्या मुलाने विठ्ठलाचा वेश धरला होता, तर असे सगळेजण याच्यामध्ये एकत्र होत आहेत.
1: बरोबर मयूर, तू जे वर्णन केलंस रथाचं ते आपल्या श्रोत्यांना आपण ऐकूया की चांदीचा हा रथ चमकतो आहे, अगदी काही फुटांवर आमच्यापासून या पादुका आता येऊन पोचल्या आहेत. सुंदर असं फुलांची सजावट केली गेली आहे आणि हा रथ आता अतिशय वेगाने आमच्या समोर न चालला आहे.
2: या रथाला झुकलेले जे बैल आहेत,
1: पादुका आता आमच्या समोर येणार आहेत.
2: अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाचे देखणे बैल आहेत आणि त्यांच्या सुंदर शिंगांना सजवलंय, त्याच्यावर मोरपिसं लावली आहेत आणि इतके देखणे ते बैल दिसत आहेत. ते रथ ओढत आहेत
1: आणि वर्षभर ज्या क्षणाची आपण वाट पाहतो त्या तुकाराम महाराजांच्या पादुका आता आपल्या समोर येत आहेत. एक ॲम्ब्युलन्स आली आहे या गर्दीत, त्या ॲम्ब्युलन्सला वाट करून देऊन संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ आता अगदी आमच्या समोर येऊन थांबतो. संत तुकाराम महाराजांच्या पादुका इथनं दिसत आहेत, त्यांना मनपूर्वक वंदन. श्रोतेव तुमच्या वतीने हे वंदन नक्कीच. हा सोहळा वर्षभरानी आपल्याला बघायला मिळतो, या पादुका वर्षभरानी पाहायला मिळतात आणि या दर्शनाने वर्षभराचं पुण्य आपण जमा करतो असं वाटतं. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना विनम्र विनम्र नमस्कार.
2: या चमकणाऱ्या चांदीच्या रथाला लाल रंगाच्या गुलाबांनी सजावट केली आहे आणि त्यामुळे तो विशेष देखणा दिसतोय. त्या रथाच्या मागच्या बाजूला हनुमंत उभे आहेत आणि या सर्व वारीचं, या सर्व वारीला आलेल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी पुढे पुढे जाणाऱ्या रथाबरोबर या मारुती रायांचं दर्शन सगळ्यांना होत आहे.
0: आपल्याकडून
2: विलक्षण वेगाने हे सगळं पुढे चालू आहे.
0: अशा सगळ्या वस्तू लोक त्यावर अर्पण करत आहे. कोणी केळ आणून देत आहे, कोणी फुलं देत आहे, कोणी हार देत आहे, कोणी तुळशांच्या मंजिरींचा हार अर्पण केलेला आहे.
1: आणि गर्दीतल्या प्रत्येकाला तुकाराम महाराजांच्या पादुकांचा स्पर्श हवा. कदाचित हा स्पर्श माझ्या बरोबर वर्षभरासाठी किंवा आयुष्यभरासाठी सुद्धा राहणार आहे आणि हा तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे.
0: आशीर्वादासाठी
1: मी वर्षभर धडपड केलेली आहे.
0: विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी बोलावा, म्हणजे नक्की काय असतं हे अगदी आम्ही आता आमच्या डोळ्यांनी पाहत आहोत.
1: खरंय, देह माझा विठ्ठल झाला आहे आणि पंढरपुरी तो जरी असला तरी त्या विठ्ठलाचं दर्शन मला तुकाराम महाराजांच्या पादुकांमध्येच होत आहे. पंढरपुरी मी जाऊ शकणार नाही आहे पण मी या रूपाने विठ्ठलापाशी पोहोचणार आहे, हीच भावना लोकांच्या मनामध्ये दिसते. प्रचंड गर्दीचा सागर इथे उसळलेला आहे आणि जितकी लोक दिंडीमधली इथे दिसत आहेत, जे वारकरी आहेत, तितकेच कदाचित पुण्यातले पुणे शहरातली माणसं पण त्याच्याबरोबर आलेली दिसत आहेत.
2: इतकी सगळी माणसं एकत्र आल्यानंतर अत्यंत गरजेची ठरणारी गोष्ट म्हणजे सुरक्षा आणि त्यासाठी पोलीस दल नेहमीपेक्षा जास्त कुमक घेऊन इथे तयार झालेलं दिसतं आहे आणि पारंपरिक बंदोबस्तासह तंत्रज्ञानाची ही सांगड यावर्षी दिसते आहे. त्यामुळे AI बेस्ड CCTV कॅमेरे आहेत, फेस रेकॉग्निशनसाठीची व्यवस्था आहे, GPS उपकरणं आहेत, ड्रोन आणि अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी वापरली आहे. या सगळ्याचा वापर करून अद्ययावत आणि तंत्राच्या सहाय्यानं केलेली सुरक्षा या पालखीसाठी दिलेली दिसते आहे.
1: बरोबर श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ आता आमच्यापासून थोडा दूर गेला. सिमला ऑफिस चौकामध्ये डावीकडच्या रस्त्याने तो पुढे मार्गस्थ होतोय आणि दिंडी रथापाठीमागच्या ज्या दिंड्या आहेत त्या हळूहळू एक एक दिंड्या आता पुढे जात आहेत. तुमच्यापर्यंत हे प्रत्यक्ष वर्णन आम्ही पोचवतोय आणि त्या निमित्ताने या वारीचं दिंडीचं दर्शन आम्हाला होत आहे.
2: तर जुन्या वाड्यांना असणाऱ्या

0: मोठ्या दरवाजाला दिंडी म्हणतात, दिंडी दरवाजा म्हणतात. याची माहिती आपण लवकरच घेऊ, तोपर्यंत मधल्या काही वेळ आपण स्टुडिओमध्ये आपल्याला घेऊन जाणार आहोत.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
4: पायी वारी पंढरीची, बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आता कैलास शिंदे आपल्याशी बोलत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी

0: हाँ गौरी धन्यवाद।
1: हाँ
0: जय जय जय पंढरपुरा तुझी दुर्लभ थोडा कोठी तीर्थाचे फळ एका वारण शकले पाहुणे म्हणे गाई वैष्णव टाळ मृगत जाते। अजूनही माऊली चालकी आमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये नाही आहे, अजूनही एक अर्धा पाऊण तास तरी लागणार आहे। दरम्यान काही कॉलेजच्या तरुणी ज्या आहेत त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी नटून थटून सटून पालखी सोहळा अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या आलेले आहेत। त्याचीच एक संस्कृती खेडेकर आमच्यासोबत आहेत, तिचा वारीविषयी अनुभव आमच्याशी सांगते। संस्कृती काय सगळा हा सोहळा हाचे जत्ते सगळ्या या दुसऱ्या पालख्या पुढे पुढे मार्गक्रमण करत चाललेल्या आहेत, तर काय तुला वाटतं हा सगळा सोहळा अनुभव त्यांना?
1: खूप सुंदर वाटतं, मी गेले ती कसं झालं वारी करते आणि त्यामध्ये फक्त तरुण मुलं मुलीच नाही तर आपल्या जे पीपल्स असतात ते पण वारी करतात, ते म्हणून खूप छान वाटतं की आपल्याला एवढं चाललं होतंय पण हे 19-21 दिवस जे चालतात त्यांचा जो जोश आहे आनंद आहे सर ते पण खूप छान वाटतं।
0: परंपरा आहे की
2: कैलास
1: डेली रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं लाईक त्यामध्ये माइंड खूप हे झालेलं असं, माइंड डायव्हर्ट करण्यासाठी किंवा पीसफुलनेस साठी हे अटेंड करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं।
0: गौरी धन्यवाद, आतापर्यंत एवढी दिवस माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे आपल्याशी थेट
2: संवादांची
0: पालखी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर मी पुन्हा एकदा या प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये सहभागी होईल। धन्यवाद तूर्त या संधीसाठी।
2: धन्यवाद कैलास। संत तुकाराम महाराजांची पालखी आमच्या इथनं आता मार्गस्थ झाली आहे आणि प्रज्ञा मगाशी तू दिंडी असं नाव याला का दिलं गेलं याच्याबद्दल बोलत होतीस तर ते ऐकूया।
3: हो, जुन्या वाड्यांना असणाऱ्या भल्या मोठ्या दरवाजावरच्या लहानशा दरवाजाला दिंडी दरवाजा म्हणतात।
2: बरोबर।
3: आणि बोल्सवर्टच्या शब्दकोशामध्ये त्यांनी असा अर्थ दिलाय की कापडावर काहीतरी चितारून ते रंगीत कापड लाकडी काठीला लावलेला ध्वज म्हणजे दिंडी। वास्तविक पाहता हा अर्थ थोडासा वेगळा आहे पण एका परकीय माणसाला जे काही समजलं ते या वारीकडे नेणारा दिंडी शब्दाचा अर्थ होता। वारकऱ्याच्या खांद्यावरच्या भगव्या पताकेला पायी चालत जाणाऱ्या भगवत भक्तांच्या समुदायालाही दिंडी म्हटलंय। खेड्यापाड्यातल्या जुन्या काळच्या स्त्रियांच्या ओव्यांमध्ये वारी हा शब्द फारसा येत नाही पण दिंडी हा शब्द मात्र वारंवार येतो। आली आळंदीची दिंडी हवा पाहूया घडी भरी असं कुठे आढळतं तर एखाद्या रचनेमध्ये दिंड्या पंढरपुरात आल्यावर उडालेली लगबग याचं वर्णन केलेलं

0: असतं. विणेकऱ्याच्या खांद्यावरच्या विणेला सुद्धा कधी कधी दिंडी म्हणलं जातं. आणि या सगळ्याचा परामर्श घेत हरिभक्त परायण सोनोपंत दांडेकर दिंडीची व्याख्या करताना असं म्हणतात की वीणा घेऊन चालत हरिनामाचा गजर करत केलेली वाटचाल म्हणजे दिंडी.
1: आणि वीणा खाली ठेवतच नसतं,
0: खाली ठेवतच नाही,
1: ते त्याचं वैशिष्ट्य आहे की वीणा खाली ठेवलीच जात नाही.
2: हो, त्याच्यासाठी वीणा पहारा असा पण एक शब्द असतो. खरं म्हणजे काही ठिकाणी असंही मानलं जातं की जो विणेकरी आहे किंवा ज्याच्या हातात वीणा आहे त्याने 24 तास अखंड हरिनाम विठ्ठलाचं नाम घ्यायचं आहे. त्याला जर वीणा खाली ठेवायची असेल, म्हणजे त्याला काही काळाकरता थांबायचं असेल, तर ती वीणा त्याला नमस्कार करून दुसरी व्यक्ती आपल्या खांद्यावर घेते आणि तो तिथून नामस्मरण सुरू करतो. त्याला वीणा पहारा देणं असं दिंडीमध्ये म्हटलं जातं. त्यामुळे दिंडीत सहभागी होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अटी असतात की तुम्ही ही तयारी केली पाहिजे, तुमची प्रसंगी सेवा देण्याची तयारी असली पाहिजे, त्याच्यामध्ये हा पण एक नियम असतो की प्रसंगी तुम्हाला वीणा पहाराही करता आला पाहिजे. आपण मगाशी वर्णन करत होतो की शहरी लोक या सगळ्यामध्ये मोठ्या आनंदाने मिसळले आहे, पण खरं म्हणजे आता वारी हा विषय फक्त भारतापुरतं मर्यादित राहिलेला नाही, तर तो ग्लोबल वारी झालेला आहे. अगदी लंडनमध्ये किंवा जर्मनीमध्ये सुद्धा विठ्ठलाच्या पादुकांचं मार्गक्रमण झालेलं आहे. तिकडे मंदिर बांधणं सुरू आहे, तिथल्या लोकांनी त्या पादुका घरी आणून त्यांना अभिषेक करून जवळजवळ एक तो वारकऱ्यांचा एक सोहळाच अनुभवण्याचा त्यांनी आनंद तिकडे घेतलेला आहे. आणि याच्या पलीकडे आपल्याला माहिती आहे की अनेक परदेशी लोकांनी सुद्धा वारीचा अभ्यास करून त्यावरती पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यामुळे हा जो एक संपूर्ण जगाला जोडणारं जे चैतन्य आहे किंवा प्रत्येक माणसातलं जे चैतन्य आहे त्याला स्थानिक, जागतिक किंवा राष्ट्रीय कोणतीही बंधनं लागू होत नाही, हेच आपल्याला वारी पुन्हा एकदा सांगते.
1: बरोबर. आणि मग आजपासून आपण जे समोर पादुका दिसल्या की जी ऊर्जा ज्या चैतन्याबद्दल बोलत आहोत, त्या ऊर्जा आणि चैतन्याचा लोभ सगळ्यांनाच आहे ना. महाराष्ट्रातनं जे कोणी बाहेर गेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले, त्यांना तो चैतन्याचा, तो ऊर्जेचा ओघ आपल्या देशात न्यायची इच्छा झाली आणि त्यांनी एका अर्थाने त्याचा प्रसार केला. पण तो प्रसार केवळ बाह्य रूपावर न राहता भागवत धर्माचा, भागवत विचारांचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा, हे जास्त महत्त्वाचं असं वाटतं. प्रज्ञा,
0: अगदी बरोबर. गेल्या शतकामध्ये सॉन्थायमर्स यांनी वारीवरती पहिली डॉक्युमेंटरी बनवली होती आणि त्यावेळी एक समाजशास्त्राच्या दृष्टीनं या वारीचा अभ्यास त्यांनी केला होता आणि ग्लोबल वारी झाली असं आपण म्हणतो. वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. त्यामध्ये एक महत्त्वाचा असा की अमेरिकेमध्ये अटलांटामध्ये निसर्ग वारी केली जाते आणि तिथं असलेले भारतीय लोक एकत्र येऊन निसर्गाकडे जाऊन रोज ठराविक अंतर चालणं असा उपक्रम करतात आणि तोही विठ्ठलाचं अधिष्ठान त्या उपक्रमाला असतं अशा पद्धतीनं करतात आणि म्हणून त्याला निसर्ग वारी असं म्हणतात आणि याच काळामध्ये ते केलं जातं.
1: बरोबर. प्रज्ञा, आपल्याकडे पण वारी बरोबरच काही सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न दरवर्षी होत असतो. म्हणजे ती कधी पर्यावरणाची वारी असेल, ती कधी स्वच्छतेची वारी असेल, या वारीतनं काहीतरी संदेश देणं हे असतंच. म्हणजे गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी याच्यामध्ये सहभागी झालेली असते. अजून आपल्याला ती दिसली नाही यावर्षी, कदाचित ती माऊलींच्या पालखीसोबत असेल. दरवेळेला काहीतरी सामाजिक संदेश देत, कारण शेवटी या पालख्यांचा प्रवास गावागावातनं होणार आहे, त्या गावांचा सहभाग या दिंडीमध्ये, या वारीमध्ये असणार आहे. त्यावेळेला दिलेला सामाजिक संदेश नक्कीच लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
0: नक्कीच. आणि असा अनेकांपर्यंत संदेश पोहोचण्याचं जी संधी आहे ती कुणीच सोडत नाही. आणि वारीच्या बदलत्या रूपामध्ये या सामाजिक संदेशाचं महत्त्वसुद्धा खूप आहे आणि त्यामुळे वारी ज्या ज्या गावातून जाते त्याच्यानंतर तिथे निर्मल वारी अभियान जातं आणि ते गाव स्वच्छ केलं जातं. ही सुद्धा एक महत्त्वाची गरज आहे.
1: बरोबर.
0: तसंच तुकाराम महाराजांचे 10वे वंशज शिवाजीराव मोरे यांनी एक उपक्रम चालू केला आणि पालखी मार्गावर जास्तीत जास्त झाडं लावणं यासाठी वृक्षदायी नावाचा उपक्रम त्यांनी केलाय. आणि असे अनेक सामाजिक उपक्रम परंपरेमध्ये असणारे लोकसुद्धा करत असताना दिसतात.

0: बरोबर. आणि जाताना प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला जावा, करू नये. किंवा प्लास्टिकच्या ताटल्यांमध्ये जेवू नका, तर पत्रावळीमध्येच आपलं जेवण रोजचं करा, असेही संदेश दिले जातात. श्रोतेहो, काही क्षण आपण आता स्टुडिओकडे जाऊया.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: हॅलो, बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण जातोय संजय भुजबळ यांच्याकडे.
3: हॅलो
2: संजय.
3: जेवढी मी आता अगदी पालखीचं रथाच्या जवळ उभा आहे, मी रथातच मोबाईल देतोय. रथावरचे श्रेष्ठ आपल्याशी संवाद साधताय. बँक पुढे रेडिओ हॅलो.
2: हा बोला.
3: हॅलो, काय गौरी बोल इंग्लिश. हॅलो.
2: हा नमस्कार. महाराज महाराजांच्या पालखी सोबत आपण प्रवास करता आहात, त्या सगळ्या वर्णन आम्हाला ऐकवणार.
3: हॅलो.
2: हॅलो.
3: हा
2: बोला.
3: बोला.
2: आपण विश्वस्तांपैकी एक आहात आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसोबत आपण मार्गक्रमणा करता आहात. आतापर्यंतचा प्रवास याच्याबद्दल काय सांगाल?
3: मार्गक्रमणाबद्दल सांगा. इतपर्यंत हॅलो सांगा.
4: आकोडीतून निघाली पालखी, आकोडीतून निघाल्यानंतर याच्याला आराम झाला. येथे पिंपरीला आराम झाला, नंतर वाकडेवाडीमध्ये थांबली. तापडी दुसऱ्या काम झाला. तापडीचा मग पुतावा घेऊन नंतर वाकडेवाडीमध्ये संध्याकाळी 1 तासाचा आराम घेतला होता. फर्ग्युसन रोड मार्ग नवी पेठ मध्ये जाईल.
2: यंदाची वारी किती आहे?
4: पाऊस झालाच नाही.
3: खूप आजूबाजूला आवाज असल्यामुळे त्याच्यावर नीट आरामात पोहोचत नाहीये. पण खूप जास्त आता उत्साह. आता पुन्हा एकदा हार्डीकर हॉस्पिटलच्या समोर जिथं रथ थांबलेला आहे तिथं आपल्याला बघायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा तेच वातावरण, एक एक टप्पा पुढे करत या आजूबाजूला जे दुथडी भरून ही इंद्रायणी वाहतीये आता तूर्त पुणे शहरातून, त्या इंद्रायणीचं असं हे दुथडी भरून वाहिलेलं दर्शन घेण्यासाठी दोनही बाजूला असंख्य लोक उभे आहेत. तू म्हणाली तसं पूर्ण पुणे शहर इथं जमा झालेलं आहे, उतरलेलं आहे रस्त्यावर. आणि या इंद्रायणीच्या मोडव्यात आपण काठावरती उभं राहून तिथं दर्शन घेण्यासाठी, तिथं एक विहंगम असं दृश्य डोळ्यात सांभाळण्यासाठी उभे आहे.
2: खरंय संजय, तू प्रयत्न केलास पण आपण त्या विश्वस्तांशी बोलू शकलो नाही, कारण खरं
3: आवाजामुळे प्रचंड गर्दी पूर्ण झालं नाही.
2: आणि त्याही पेक्षा एक उत्साह जो आहे ना, त्या उत्साहामध्ये कदाचित बोलणं सुचत नाही. धन्यवाद.
3: अगदी
2: धन्यवाद.
3: धन्यवाद
2: प्रज्ञा. भागवत हा मराठी संतांचा सर्वाधिक प्रिय असा ग्रंथ, म्हणजे गीता भागवत करावे श्रवण असं मानलं जातं. गीतेमध्ये भगवंतांचं तत्वरूप असं दर्शन आहे आणि भागवतामध्ये मात्र त्यांचं लीलारूप असं दर्शन आहे.
5: लीला आहे.
2: संतांसाठी विष्णूच्या 24 अवतारांपेक्षा वेगळा असा विठ्ठल आहे, तो 24 वेगळा असं म्हटलं जातं. आणि तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठलाला असं म्हटलं जातं. प्रत्येक संतांनी आपल्या या विठ्ठलाचं वर्णन आपल्या काव्यामध्ये केलं आहे, याच्याबद्दल काय सांगशील?
5: संतांनी विठ्ठलाशी एक वेगळं नातं जोडलंय. खरं तर हा पुरुष देव, पण त्याला विठाई माऊली म्हटलं. कित्येक स्त्रियांनी, स्त्री संतांनी त्याला आपला सखा म्हटलं. जनी उकली ते वेणी तुळशीचे वनी, तिला तिची आई वाटते की आई मला डोक्याला लोरी लावून मांघोळ घालतीय.

0: असं त्या जनाईला वाटतंय. प्रत्येकानं वेगवेगळ्या रूपात या विठ्ठलाकडे पाहिलंय. संत चोखामेळांची जी मुलगी होती तिचं नाव संत भागूबाई आणि तिनं अतिशय सुंदर रचना केल्या आहेत. तिच्या बाबतीत असा एक प्रसंग सांगितला जातो की पंढरपुरातले रस्ते झाडण्याचं काम ती करत होती आणि अर्थातच तिला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता आणि अत्यंत कळवळून तिने भगवंताला काही म्हटलंय आणि ते अभंग म्हणजे अक्षरशः सरळ सोपे साधे आणि तिचे भाव वर्णन करणारे आहेत. ती म्हणतेय, आलो तुझ्या दर्शनासी भेट द्यावी बा आम्हासी, सर्व संत हो राऊळी मिरे एकटी तळमळे, करुणा आई का विठाई मझ बाळा भेटी दे. म्हणजे फक्त विठ्ठलाला आई म्हटलंय असं नाही, स्वतः बाळ झालेत, स्वतः अनाथ आहेत आणि अशा अनाथांना नाथ, अनाथांचा नाथ तूच एकटा आहेस असं सगळेच संत त्याला म्हणतायत. कृपेच्या सागरा माया बापा ज्ञानेश्वरा, माऊलींना सुद्धा या भागूबाईनं आपली आई आहे असं म्हटलंय. भिंती चालविली ऐसी कृपाळू माऊली, माऊलींचे सगळे जे चमत्कार आहेत त्याचं वर्णन ती करते. ऐसा कृपाळू भक्तांचा माय बाप हा आमचा, विश्रांतीचा ठाव भागू म्हणे ज्ञानदेव. विठ्ठल आणि ज्ञानदेव या दोघांनाही आई मानणारे हे संत आपली सगळी सुख दुःख, आपल्या मनातलं सगळं या विठ्ठलापाशी आणि माऊलींपाशी मोकळं करतात.
1: आणि आईचं रूप मानलं एकदा की माझ्या मनातलं तिला समजणारच आहे हाही एक भाव त्याच्यामध्ये आहे. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात, पक्षिणी प्रभाती चारी आसी जाये, पिलू वाटप आहे उपवासी, तैसे माझे मन करीबो तुझी आस, चरण रात्रन दिवस चिंतित असे. तैसे माझे मन करीबो तुझी आस म्हणून घातलेली आर्त हाक आहे. आकाशवाणीच्या श्रोत्यांना हा अभंग परिचयाचा आहे, अनेकदा सकाळच्या वेळी हा अभंग आपण ऐकलेला आहे. आणि घरट्यामध्ये असलेलं पिलू आणि त्याच्यासाठी खाणं आयरण्यासाठी गेलेली आई आणि त्याची वाट पाहणारा ते पिलू, तैसे माझे मन करीबो तुझी आस, चरण रात्रन दिवस चिंतित असे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. माहेरच मानलंय त्या, माहेर म्हणजे काय, जिथे माझं सगळं सुख आहे, जिथे माझा जन्म झाला,
0: माया घर. आणि असं एक माहेराला म्हटलं जात की जिथे माया मिळते मला परत प्रेम मिळत,
1: मला परत परत यायचं आहे,
0: परत परत यावं वाटतं. खरंय.
1: संत जनाबाई म्हणतात, माय गेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजशी आवेरू, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. अशी सगळ्या संतांची विठ्ठल माऊली आहे आणि त्या माऊलीच्या रूपातच सगळे संत त्याला पाहतात.
0: हा विश्वास इतका दृढ आहे की जनाबाईंचा एक अभंग आहे, त्या म्हणतायत, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, उडे पडव नेदी त्याचे वारे सोसी आघाताचे, आपल्या भक्तावरच काही संकट आलं तर हा विठ्ठल ते अलगद वरच उचलून घेणार आहे. अंगा आपुले ओढोनी त्याला राखी चक्रपाणी, ऐसा अंकित भक्तासी, तो भक्तांच्या अंकित आहे, भक्तांच्या भोळ्या भावाला भुललेला आहे, ऐसा अंकित भक्तासी म्हणे नाम याची दासी.
1: प्रज्ञा, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची पालखी सोहळा कार्यालय याची वाहनं आता आपल्या समोर चालली आहे. तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झालेली आहे आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळातच आपल्या समोर येणार आहे, त्याची हालचाल आता सुरू झाली आहे.
2: आपण मगाशी म्हटलं की विठू माऊली असा आपण उल्लेख करतो आणि ती त्याची आई आहे, प्रत्येक वारकऱ्याला ती माऊली समान वाटते आहे, पंढरी हे माहेर वाटतं आहे, पण विठ्ठलानंतर जर कोणाला माऊली म्हटलं गेलं असेल तर ते ज्ञानोबांना म्हटलं गेलं आहे आणि त्यांचीच आता आपण पालखी बघणार आहोत. काही क्षणातच ती पालखी आपल्या समोर येणार आहे.
1: आपल्या समोर आहे सोबदारांचं वाहन आहे, बाळासाहेब वसंतराव रणदिवे

0: चोपदार असं त्यावर लिहिलेलं आहे. एक चोपदारांची परंपरा पण या पालखीला आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत, पण काही क्षणांची विश्रांती.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र,
3: भारत सरकारचा उपक्रम.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र,
3: भारत सरकारचा उपक्रम.
0: श्रोते हो, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आता मार्गस्थ झाली आहे, पुणे शहराकडे निघाली आणि थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमच्या समोर येणार आहे. बाळासाहेब वसंतराव रणदिवे चोपदार यांचं वाहन आमच्या समोर आत्ता आम्हाला दिसत आहे, पण कैलास शिंदे यांच्याशी आता संपर्क साधूया. कैलास.
4: गौरी, धन्यवाद. आत्ताच माऊलींच्या पालखीचे अश्व जे आहेत ते माझ्या समोरून गेलेले आहेत. कदाचित हे प्रत्यक्ष वर्णन पोहोचलं आणि थोड्याच वेळात आता माऊलींची पालखी जी आहे ती आता माझ्या समोरून जाणार आहे. दरम्यान माझ्यासोबत आहे ते ज्येष्ठ नागरिक आहे रमेश भुजबळ आणि आजूबाजूला जे आहे ते टाळ मृदंगाचा गजर होतोय आणि रमेश भुजबळ यांच्याशी आपण आता थोडीशी बातचीत करूया. ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा अनुभव हा सगळा अनुभव डोळ्यामध्ये साठवण्यासाठी कशा पद्धतीनं ते सज्ज झालेले आहेत आणि या ठिकाणी आलेले आहेत. रमेशजी काय सांगाल या बाबत?
5: नमस्ते, मी रमेश भुजबळ बोलतोय. तसं मी गेली 34 वर्षापासून हा आनंद घेत असतो. मी तसं माझं चित्र गायनाचं आहे. पंडित जितेंद्र देशके यांचा मी शिष्य आहे. मी गेली 34-35 वर्षापासून
0: कैलास, प्रत्यक्ष वर्णन आम्हाला त्या ठिकाणाहून ऐकवल्याबद्दल धन्यवाद. आत्ता आमच्या समोर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातला चोपदारांचा रथ गेलाय, त्याच्यानंतर आता माऊलींचा पारंपरिक आणि मानाचा नगारखाना इथून पुढे चालला आहे आणि विश्वस्त भावार्थ देखणे आहेत या सोहळ्याचे. त्यांचंही कदाचित दर्शन आपल्याला या गर्दीत होईल. गर्दीत असंच म्हणते मी, कारण पुन्हा एकदा प्रचंड गर्दी इथे उसळली आहे आणि दिंडी पुढच्या पालखी पुढच्या ज्या दिंड्या आहेत त्या हळूहळू आता आमच्या समोरनं मार्गस्थ होत आहेत. ही दिंडी क्रमांक 27 आत्ता आमच्या समोरनं चालली आहे. प्रज्ञा, मगाशी चोपदार परंपरेबद्दल तू बोलणार होतीस.
6: हो, पालखीच्या पुढे लाल कपड्यातला एक सेवक हातामध्ये चांदीच्या मुठीची काठी घेऊन उभा असतो आणि दिंडीतल्या भक्ती प्रेमाला शिस्त लावण्याचं आणि लाखो माणसं एकत्र असतानाही बेशिस्त वर्तन होऊ नये याचं भान ठेवणारा असा हा चोपदार असतो. त्याच्या हातातली ती चांदीच्या मुठीची काठी जी असते तिला चोप म्हणतात. आपण मार देणे याला सुद्धा चोप म्हणतो ना मराठीत, तर तो त्यातनंच आलेला शब्द. 1800 साली महादजी शिंद्यांनी या सेवकाला चोपदार असं बिरुद बहाल केलं होतं आणि जयराम महाराज यांची नियुक्ती पहिले चोपदार म्हणून झाली होती ती तेव्हाच. वारीच्या काळामध्ये संपूर्ण पालखी सोहळ्याची शिस्त जपायचं काम हा चोपदार करत असतो. माऊलींचा अश्व आत्ता आमच्या समोर आलेला आहे. अतिशय देखणा पांढरा उमदा घोडा आहे आणि दुसरा काळ्या रंगाचा आहे आणि कर्नाटकामध्ये
0: फक्त एक आपल्याला व्यक्ती कोणी बसलेली नाहीये पण याच्या मागेही काही श्रद्धा आहे ना. बर, दोन अश्व आपल्याला समोरनं इथे जात आहेत. तुकाराम

0: कर्नाटकामधल्या बेळगाव जिल्ह्यातले अंकली गावचे श्रीमंत उर्जित सिंह शितोळे सरकार यांच्या मालकीचे हे मानाचे अश्व आहेत. ते आधी पुण्यात आले दोन चार दिवसापूर्वी आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, मुजरा केला आणि मग ते इथून परत आळंदीला रवाना झाले आणि या पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले.
1: त्याची ही परंपरा आहे.
0: आपण चोपदारा विषयी म्हणत होतो, तर चोपदार कशा पद्धतीनं सगळी शिस्त राखतो, तर पालखी पंढरपूरला जायच्या मार्गावर जेव्हा मुक्कामी पोहोचते त्या प्रत्येक मुक्कामी पोहोचल्यानंतर पालखी भोवती शेकडो दिंड्या, लाखो वारकरी गोलात थांबतात आणि त्यावेळी समाज आरती होते. सूर्यास्ताना बरोबर समाज आरतीच्या वेळी टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी, तुळशी वृंदावन, पाण्याचे हंडे घेणाऱ्या महिला असे सगळे पदन्यास करत एकच कल्लोळ उठलेला असतो. पण चोपदार जेव्हा गोलाच्या मधोमध उभा राहतो आणि आपल्या हातातला चोप वरती धरतो तेव्हा सगळं शांत होतं. इतकी शांतता की टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता असते.
1: आणि इतकी सगळी माणसं असतात
0: इतकी असताना
1: आणि मग नेहमी बोललं जात.
0: अगदी बरोबर. मग जर कुणाला काही तक्रार करायची असेल, काही सांगायचं असेल, कारण माणसं एकमेकांपासून दुरावतात, कुणाच्या वस्तू हरवतात, तर त्या दिंडीतले लोक जोर जोरात टाळ वाजवून लक्ष वेधून घेतात. मग चोपदार त्यांची तक्रार ऐकतो, त्या तक्रारीचं निवारण करतो आणि मग हरवलेल्या वस्तू जाहीर केल्या जातात, सापडलेल्या वस्तू सांगितल्या जातात. आणि काही लोक माणसांच्या लोंढ्याबरोबर आपल्या दिंडीतून हरवतात, चोपदाराच्या मदतीनं त्यांना इच्छित स्थळी पोहोचवलं जातं. त्यामुळे चोपदाराचा आदेश हा प्रत्येकाला मान्य करावाच लागतो आणि त्याच्या चोपाच्या धाकाने सगळ्यांना ऐकायला लावण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो. त्याचा नुसता धाकही पुरतो.
1: प्रज्ञा, मगाशी आपण जे अभंग गायले जातात त्याच्या शिस्तीबद्दल बोलत होतो. हैबत बाबांनी माऊलीच्या समाधीपुढे बसून ज्या क्रमाने अभंग म्हणावेत त्या क्रमाप्रमाणे अभंगांचं संकलन केलं आणि भजनी मालिका तयार झाली आणि तीच वारकऱ्यांची भजन संहिता.
0: बरोबर.
1: म्हणजे मंगलाचरण असेल, काकड आरती आहेत, भूपाळ आहेत, वासुदेव आहेत, आंधळे पांगळे आहेत, जोगी आहेत, गवळणी आहेत, नंतर ताटीचे अभंग आहेत, हरिपाठ आहे, गुरु परंपरेचे अभंग आहेत, वाराचे अभंग आहेत आणि निवडक अभंग.
0: निवडक प्रत्येक पालखीमधल्या अभंगांचा क्रम थोडाफार वेगळा असतो, पण माऊलींच्या पालखीमध्ये हैबत बाबांनी ठरवलेल्या क्रमानुसारच अभंग म्हटले जातात.
1: आणि उपकात्मक भारुड कशी विसरली जाते?
0: भारुड ज्या ठिकाणी साजर होतात, ज्या ठिकाणी रिंगण होतं आणि रिंगणासाठी या सगळ्या पालख्या तिथे विसावतात, त्या वाखरीच्या ठिकाणी ही भारुडं सादर केली जातात. आणि त्याच वेळी वेगवेगळे खेळही होतात.
1: तुला थांबवते, पण मगाशी आपल्याला जो विठ्ठल दिसला ना,
0: तो विठ्ठल आता पुन्हा इथे आलाय आणि इतका छोटा गोड विठ्ठल आहे, वडिलांच्या कडेवर बसलाय, पण तरीही त्याच्या कानामध्ये ती मकर कुंडल, गळ्यामधला तो तुळशीचा हार आणि दक्षिणी पद्धतीची असा त्याच्या चेहऱ्या डोक्यावरचा मुकुट अतिशय सुंदर दिसतोय. आणि असा तो सुंदर विठ्ठल
1: वारीमध्ये दरवर्षी असं काहीतरी वेगळं आकर्षण आपल्याला दिसत असत.
0: बरोबर.
1: दरवर्षी दिसणारे गाडगे बाबा यावेळेला अजून दिसले नाही,
0: अजून आले नाही.
1: स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे बाबा.
2: गाडगे बाबांचं आपण आत्ता बोलतोय, पण गाडगे बाबांची एक आठवण मला अशी सांगावीशी वाटते की तुकारामांच्या जे अभंग आहे, तुकारामांचं जे अक्षर वैभव आहे की ज्याचा कधीही क्षय होऊ शकत नाही असं ते अक्षय आहे, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि अत्यंत कमी दरामध्ये ते पोहोचावं यासाठी गाडगे बाबांनी तेव्हाचे जे मुंबई प्रांताचे खेर म्हणून मुख्यमंत्री होते त्यांना सूचना केली आणि त्यांना सांगितलं होतं की तुकारामांच्या अभंगांचं संकलन करा, ते सगळे एकत्र करा, ते छापा आणि अत्यंत कमी किमतीमध्ये नागरिकांना ते उपलब्ध होतील अशी व्यवस्था करा. त्यानंतर खेर साहेबांनी ती व्यवस्था केली आणि त्यानंतर तुकाराम गाथेची शासकीय प्रत निघू लागली. त्यामुळे गाडगे बाबांचं हे श्रेय मला असं वाटतं आजच्या दिवशी त्यांची आठवण म्हणून त्यांना द्यायला हवं.
1: बरोबर.

0: मयूर आत्ता आपल्यासमोर श्री संत गवरशेट महाराज लिंगायत वाणी यांच्या पादुका समोर न जात आहेत आणि त्यांच्यासोबतच्या पादुकांच्या सोबत अश्वाई आहे मागे.
1: हे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी होते ज्यांची पालखी आपण पाहतो आहोत.
0: त्यांच्यासोबत एक अश्व पण आहे. प्रत्येक वेळेला एखादा पादुका आपल्यासमोर न जात आहेत आणि त्याच सोबत एक अम्ब्युलन्स पण उलट्या दिशेने.

0: प्रत्येक वेळेला एखादा पादुका आपल्या समोर जात आहेत आणि त्याच सोबत एक ॲम्ब्युलन्स पण उलट्या दिशेने जाते. हा एक विरोधाभास आहे, पण वारी आली तरी शहर थांबत नसतं, शहरातल्या घटना घडतच असतात.
1: आणि वारकरी ॲम्ब्युलन्सला वाट करून देत आहे हे आपल्याला लगेच दिसतंय.
0: खरंय, ती शिस्त विलक्षण आहे.
1: जे सर्वजण एकत्र चालले, बहुसंख्य लोक एकाच वेळी रस्त्यावर उतरले, पण इथे कुठेही चेंगरा चेंगरी, धांदल, ढकला ढकली, पुढे जाण्याची घाई किंवा आस ती दिसत नाही. प्रत्येक जण एक शिस्त धरून चाललेला आहे. आणि मला कौतुक याचं करावं असं वाटतं की हे फक्त एक दिवसासाठी नाही, तर हे जवळपास आता एकादशीपर्यंत सुरू राहणार आहे आणि परतीच्या प्रवासात सुद्धा हीच शिस्त असणार आहे. क्षणभर आपण विश्रांती घेऊया आणि पुन्हा यावर चिंतन करूया.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
4: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: श्रोते हो, बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळातच आमच्या समोर येणार आहे, त्याची प्रतीक्षा आहे. पण आपले प्रतिनिधी संजय भुजबळ आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत, आता त्यांच्याकडे जाऊया. संजय,
5: चोरी आता ब्रेकला जाण्यापूर्वी म्हणाले त्याप्रमाणे पावलंही थांबणार नाही, वेळ थांबणार नाही, काळ पुढे पुढे जात राहणार आहे. आणि या काळासोबत पिढ्या बदलत गेलेल्या आपण सगळ्यांनी अनुभवल्या आहेत. मागच्या अनेक पिढ्या या वारीची जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीला देत आलेली आहे. मी आता हे सगळं आवर्जून एवढ्यासाठी बोलतोय की आताच संत तुकाराम महाराजांची पालखी ही पोलीस परेड ग्राउंडला वळसा घालून पुढे निघून गेली आहे. पण माझी नजर वळली ती अगदी कॉर्नरवर, पोलीस परेड ग्राउंडच्या कोपऱ्यावर असलेल्या किड्स झोनवर आहे. आज पुन्हा एकदा अनेक किड्स, छोटी मुलं इथे खेळताना मला दिसतील, जे पुण्याबाहेरची पण अनेक आहेत, कदाचित वारीतली पण आहेत, अशा अनेक जणांना तिथे खेळताना बघताना आणखी एक नजर माझ्या एका मातेच्या कडेवर असलेल्या 1 वर्षाच्या आतल्या मुलाकडे गेली. त्या बाईंच्या भावना मी तुला सांगू शकत नाही, ते त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. ताई, काय अनुभव पहिल्यांदा या मुलाला तुम्ही घेऊन आलाय?
6: अगदी मला ह्या लहान मुलातच माहिती मी तुला दिसतो आणि माझी ही मी जन्मल्यापासून ही वारीची पद्धत मी बघते. मला आनंद आहे की मी माझ्या मुलाला पण हे संस्कृती परंपरा दाखवू शकते. हो हो, पहिल्यांदा वाढू. हो हो,
5: खूप
6: अगदी शब्द सांगता येते का आनंद आहे मला या गोष्टीचा.
5: अगदी गौरी, त्यांच्या शब्दशः त्यांच्या शब्दांना अर्थ आहे. मला शब्द सांगता येत नाही कारण त्या डोळ्यांनी बोलतायत, दोन्ही डोळ्याचा त्यांच्या धारा वाहत आहेत. ही मला वाटतं खूप एक अध्यात्माची, आध्यात्मिक दृष्ट्या तिथं तादात्म्य पावण्याची गोष्ट आहे. छोटस बाळ आहे, वर्षभराच्या आतलं बाळ आहे, असे अनेक बाळ आजूबाजूला दिसत आहेत. आवर्जून ही मंडळी या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी इथं घेऊन येतात आणि या सगळ्या संस्कृतीचं ट्रान्सफर करतात पुढच्या पिढीसाठी. मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि या झोनचा आज जो एक माहोल आहे किड झोनचा, खूप बघण्यासारखा आहे. एकूण एक इथली खेळणी असतील, प्रत्येक जागा असेल, आकर्षक रित्या मुलांना खूप छान वाटेल अशी तिथं सजावट केलेली आहे. कमानीवर मोठी मोठी माणसं पण लहान मुलांना घेऊन बसली आहेत, असा एक सुंदर देखावा या किड झोन मध्ये बघायला मिळतोय.
0: वा, तू म्हणालास तसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हा आनंद संक्रमित करणं, ही भावना याच्या मागे दिसते. आणि जसं लहान मुलांच्या पालकांचं तू म्हणतोस ना, तसं प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसतोय. स्वर कातर होणं, डोळे ओलावणं, त्याचा शब्दशः अर्थ इथे कडेला उभं राहून सुद्धा जाणवतो आहे. आपले डोळे कधी भरून येतात हे आपलं आपल्यालाच समजत नाही, इतके ते आपण वातावरणात गुंग होऊन जातो.
5: डोळे कशाने ओलावतात, स्वर कातर होणं, बिस्किट वाटतायत आणि हे बिस्किट घेण्यासाठी

0: त्याचे आजोबा पण त्याच्या मागे मागे धावतात.
1: या सगळ्या वातावरणातली चैतन्य ऊर्जा आणि हीच भावना मला दिसते की हा आनंद हा ओलावा असाच आपल्या सोबत कायम राहो.
0: त्या पावसात ना तो ओलावा शिडकतच असतो, तो आताही शिडकतोय. पावसाला पुन्हा एकदा बारीकच्या पावसाला सुरुवात झाली आहे, कदाचित तोच ओलावा आहे.
1: खरंय, पावसाचा ओलावा कदाचित क्षणकाल असेल, पण या वारीच्या निमित्ताने माणसांमधला जो ओलावा आपण अनुभवतो आहोत तो खरंच अवर्णनीय आहे. संजय धन्यवाद.
0: हे पाणी आहे, पावसाचं थेंब थेंब पडणारं पाणी आहे आणि आता त्या माऊलीच्या डोळ्यात आलेलं पाणी आहे. हे किती एकाच ठिकाण, त्याचे सोर्स, त्याचे स्रोत हा एकच आहे, परमात्मा आहे, हे किती विलक्षण आहे.
1: खरंय, धन्यवाद. तू आता आमच्याशी बोललास त्याच्याबद्दल संजय, पुन्हा थोड्या वेळाने तुझ्याकडे येऊ. श्रोते हो, आत्ता आमच्या इथल्या बूथमध्ये भ रोहित महाराज बोराटे उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्याशी आपण बोलूया या वारीबद्दल. महाराज, हा सगळा प्रवास कसा होता, तुम्ही कुठपासून या वारीसोबत आहात?
2: रामकृष्णारी, आमची ज्ञानोबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये हबप समस्त डांगेपंच दिंडी क्रमांक 8 रथापुढे ही पारंपरिक दिंडी आहे. ज्ञानोबऱ्यांचं म्हणणं असं आहे, माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवेधले. ज्ञानोबऱ्यांच्या पायी आषाढी सोहळ्यामध्ये मार्गक्रमण करत असताना आज पुणे मुक्कामी सकाळी आळंदी ते पुणे असा पायी प्रवास होत आहे.
1: महाराजजी, तुमच्याशी आपण बोलूच या, पण आत्ता आपल्या समोर चालला आहे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ, अगदी काही फुटांवर आहे आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. त्याचं सारथ्य पुण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत. काही क्षणांपुरतं हे सारथ्य पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे देण्यात आलं होतं आणि रथ आत्ता अगदी आमच्या समोर थांबला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलांच्या पादुका आत्ता इथून दिसत आहेत आणि त्या पादुकांना वंदन. तुम्हा सगळ्यांच्या वतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना वंदन. आमचा हा बूथ थोडासा रस्त्यापासून उंचावर आहे, त्यामुळे कुठलाही अडथळ्याशिवाय या पादुकांचं दर्शन आम्हाला होत आहे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून हे दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रचंड जनसंख्येने माणसं इथे जमली आहेत आणि आपल्याकडे असलेला अल्पस्वल्प ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड चालू आहे. कधी ते फुलांच्या रूपात आहे, कधी फळांच्या रूपात आहे आणि काही वेळेला हा उलटा प्रसाद पादुकांच्याकडनं सगळ्या भक्तजनांपर्यंत दिला जातोय. प्रचंड गर्दी आहे आणि माणसांनी इतकी, पोलिसांची संख्या पण आपल्याला दिसत आहे. या रथावरती अतिशय सुंदर असं फुलांनी हा रथ सजवलेला आहे आणि काही क्षणात हा रथ आपल्यासमोर आला आणि आता तो गेलाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांनी वर्षभराची किंवा आयुष्यभराची तृप्ती मात्र दिली असं नक्की म्हणावं असं वाटतं.
3: पादुकांचा स्पर्श होण्यासाठीची एक धडपड असतेच, पण आपण आत्ता पाहतोय की त्या रथाचा स्पर्श व्हावा, फक्त त्या रथाचा एक ओझरता, त्या रथाला बांधलेल्या दोरीचा स्पर्श व्हावा यासाठी सुद्धा लोक गर्दी करत होते. मला असं वाटतं की श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा या शब्दांचा अर्थ आपल्याला यावेळी समजतो की मला पादुकांचा स्पर्श नाही झाला तरी चालेल, पण मला फक्त एकदा डोळ्याने तिथपर्यंत पोहोचायचं आहे, मला ते पाहायचं आहे, मला ते चैतन्य अनुभवायचं आहे आणि त्यासाठीची जी ही सगळी चढाओढ आहे तीच आपण या भक्तीच्या मेळ्यामध्ये पाहतोय.
4: आम्हाला प्रत्यक्ष जे समोर लोकांची उडालेली झुंबड दिसतीये आणि त्यांना दर्शनाचा मिळणारा आनंद दिसतोय आणि या वर्णनातून तोच आनंद तुमच्या मनश्चक्षूंसमोर नक्कीच उभा राहिला असेल असं वाटतं.
1: बरोबर प्रज्ञा, दरवर्षी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं वर्णन आपण श्रोत्यांना ऐकवत असतो, म्हणजे मनात इच्छा असते की दोन्ही पालख्यांचं वर्णन ऐकवायचं, पण अनेकदा असं होतं की तुकाराम महाराजांची पालखी आधी येते आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येईपर्यंत आपली वेळ संपलेली असते.
4: पण यावर्षी भाग्य थोर आहे आपणा सर्वांचं आणि आमचंही की आपल्याला दोनही पालख्यांचं दर्शन झालं आणि संपूर्ण हा जनसमुदाय, हा उत्साह, ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवता आली आणि नियोजित वेळेमध्ये

0: या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत.
1: माऊलींच्या पालखी नंतर श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची पालखी आता आपल्या समोर चालली आहे. काही क्षणांची विश्रांती घेऊया, स्टुडिओ कडे जाऊया.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: श्रोते हो, पायी वारी पंढरीची या अंतर्गत दोन्ही पालख्यांचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही तुम्हाला ऐकवलं. कैलास शिंदे आपल्याला काही वेगळी माहिती सांगतात. आपण आता जाऊया कैलास शिंदे यांच्याकडे.
3: कैलास,
2: कैलास तुझा आवाज नीट ऐकू येत नाहीये. माझ्या मते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत तू आहेस आणि ती पालखी आता आमच्या समोरनं मार्गस्थ झाली आहे. तू कदाचित पुढच्या वाटेवरती असशील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत. पुन्हा तुझ्याशी जेव्हा संपर्क साधला जाईल तेव्हा आपण तुझ्याशी नक्कीच बोलूया. प्रज्ञा आणि मयूर आपल्यासाठी काहीसा विसाव्याचा क्षण आहे आता, कारण दोन्ही पालख्या इथनं मार्गस्थ झाल्या आहेत. आपल्याला आता बसायला हरकत नाही असं मी म्हणते, कारण खरोखर त्या चैतन्य आणि ऊर्जेनी ती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचवण्याच्या धामधूमी मागे कदाचित थोडासा श्वास लागला आहे आपला आता, कारण ती ऊर्जा आणि ते चैतन्य आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचावं हीच मनोमन इच्छा होती आपली.
4: खरं
2: दिनक्रम काय असतो ग पालखीचा? कारण इथनं तर आता मार्गस्थ झाल्या, पुण्यात त्या मुक्कामी असतील, त्याच्यानंतर जेव्हा त्या मार्गस्थ होतील तेव्हा रोजचा दिनक्रम काय असतो?
5: या संपूर्ण 22 दिवसाचा एकसारखाच दिनक्रम सगळ्यांचा असतो आणि त्यामध्ये पालखीची षोडशोपचार पूजा पहाटेच्या वेळेला केली जाते. मंत्रोच्चारांचा घनगंभीर आवाज आणि त्याबरोबर होणारी पंचामृती पूजा हे सगळे वारकरी अनुभवत असतात. अभिषेक, नैवेद्य, आरती हे सगळं झाल्यानंतर सर्वेपि सुखिनः सन्तु हा श्लोक म्हटला जातो. पसायदान म्हणून प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर शितोळे सरकारांच्या तर्फे नैवेद्य दाखवला जातो माऊलींच्या पादुकांना आणि त्यानंतर घोडे पालखीजवळ आणले जातात. घोडे मान तुकवून वंदना करतात आणि मग कर्णा वाजतो. तर हा कर्णा सुद्धा 3 वेळा वाजतो. पहिल्यांदा जेव्हा कर्णा वाजतो तेव्हा वारकरी आपापल्या सामानाची बांधाबांध करायला लागतात, निघण्याची तयारी करतात. दुसऱ्यांदा जेव्हा वाजतो आणि त्यावेळेला ते सगळे एकत्रित होतात, लाईनमध्ये उभे राहतात त्यांच्या शिस्तीनुसार आणि तिसऱ्यांदा कर्णा वाजला की मग पालखी मार्गस्थ. त्यानंतर 4-5 किलोमीटर चालून झाल्यानंतर विसावा होतो, सर्वांचा न्याहारी होते, त्यानंतर पुन्हा चाल असते काही, मग भोजन विश्रांती असते आणि सूर्यास्ताला ती मुक्यामाच्या जागी पोहोचते. त्यापूर्वी एकदा हरिपाठ म्हटला जातो आणि मुक्कामाच्या जागी पोहोचल्यानंतर समाज आरती होते. त्यावेळी चोपदाराची भूमिका आपण मगाशी बघितली, काही समस्या असतील तर त्या सोडवल्या जातात आणि त्यानंतर दिवसाची चाल संपते. पण सगळेजण विसावल्यावर सुद्धा रात्री कीर्तन आणि भजन याचे आवाज वेगवेगळ्या दिंड्यांचे यायला लागलेले असतात आणि त्यात सुद्धा थकलेल्या पायांना एकमेकांच्या पायांना लिंबू चोळून त्याला आराम देण्याचं काम हे वारकरी करत असतात. म्हणजे सगळेच चाललेले असतात पण तरी लोकांचे पाय चुरून देत असतात, पायाला लिंबू लावून देत असतात आणि आराम पडावा यासाठी प्रयत्न करत असतात.
2: आणि सगळेच माऊली,
5: सगळेच एकमेकांना माऊली म्हणत असतात, त्यामुळे ते भेद सगळे संपलेले असतात.
2: आणि जशी जशी पालखी वारी पुढे पुढे जाते, पंढरपूर जसं टप्प्यामध्ये यायला लागतं तेव्हा उत्साह द्विगुणित होतो आणि कधी एकदा त्या विठुरायाला भेटतो आहे अशी भावना असते.

0: पुण्याच्या अलीकडे रडवा माळ खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे धावा म्हणत धावत
1: तिथे एक विलक्षण उतार आहे आणि त्या उतारावरनं लोक धावत सुटतात. ते उतारामुळेही धावण्याचा वेग वाढलेला असतो आणि त्याचबरोबर आर्तता वाढलेली असते. ते धाव्याचे अभंग आहेत काही वेगळे आणि ते अभंग त्या ठिकाणी म्हटले जातात आणि ते म्हणत म्हणत धावत धावत हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने चाललेले असतात.
0: आणि मनात दोन भावना असतात, एक तर आनंदाश्रू असतात कारण अगदी विठ्ठल आता दृष्टीपथात आहे म्हणून, आणि दुःखाश्रू असतात कारण आपण ज्या दिंडीसोबत आलो, ज्या समाजासोबत आलो, तो समाज आता पांगणार आहे. आपल्यासमोरनं आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मागच्या दिंड्या जाताना दिसत आहेत आणि हळूहळू रस्ता ओस पडणार आहे. मगाशी आत्ता मी जी भावना सांगितली की आपल्या भोवतालचे ज्या समाजासोबत आपण चाललो ती माणसं आता आपल्यासोबत नाहीत, तिचे दुःखाश्रू आहेत, तीच भावना मला आता हळूहळू या रस्त्यावर दिसते आहे.
1: खरंय, ही वारी जशी जशी पुढे जाते, वेगवेगळ्या गावांमधनं जाते, तशी एक चैतन्याची लहर पसरवत जाते आणि पुढचा पुढचा भाग चैतन्यमय होत जातो. त्या त्या ठिकाणचे लोक स्वागताची तयारी करत असतात, आल्यानंतर आगत अवभगत करत असतात, आदरातिथ्य करत असतात आणि त्यानंतर ती पालखी निघून गेली तरी चैतन्याचा काही अंश हा त्यांच्यामध्ये राहिलेलाच असतो.
0: आणि चैतन्याचा अंश हा काही वेळापुरता नसतो, कदाचित तो कायमस्वरूपी आपण असतो. मयूर, मगाशी पसायदानाचा उल्लेख केला प्रज्ञाने, ते पसायदान नक्की आपल्याला काय सांगतो?
2: मला असं वाटतं की अक्षररूप जे पसायदान आहे ते आपण ज्ञानेश्वरीत वाचतोच, पण आपल्याला जर पसायदानाचं चालतं बोलतं जिवंत रूप पाहायचं असेल तर ते आपण वारीमध्ये पाहत असतो. कारण वारीमधली माणसं हे पसायदानाचं जिवंत रूप आहे. चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पीयुषांचे. म्हणजे कल्पतरू हा एखादा असतो पण वारी कशी आहे तर ती चला म्हणजे चालती, कल्पतरूंचे आरव म्हणजे कल्पतरूंच्या एखाद्या वनासारखे आहे. हे एखाद्या चिंतामणी इथे नाही तर अनेक चिंतामणी असलेलं हे खेतना चिंतामणीचं गाव आहे आणि ही माणसं चालती बोलती अमृताचे समुद्र आहे. बोलते जे अर्णव पीयुषांचे, त्यामुळे हे चालते बोलते अमृताचे समुद्र आहे. मला कायमच असं वाटतं की पसायदान हे कुठल्याही व्यक्तीच्या परिवर्तनासाठी लिहिलेलं नाही तर ते वृत्तीच्या परिवर्तनासाठी लिहिलेलं आहे. आणि एकदा एक माणूस वारीला जाऊन आला की तो माणूस बदलला असं आपण म्हणतो. माणूस बदलतो म्हणजे काय होतं तर त्याची वृत्ती बदललेली असते. आणि म्हणून सद्गुणांची पेरणी करण्यासाठी पसायदान मागता मागता पसायदान जगणं म्हणजे काय तर ते म्हणजे वारी करणं.
0: वा, पसायदान जगणारी ही जी माणसं आहेत त्यांचा प्रवाह जेव्हा गावातनं जातो.
2: पसायदानाचा विषय चालू आहे म्हणून मला हेही सांगावंसं वाटतं की पसायदानामध्ये दोन भाग आहेत. म्हणजे पसायदान ही एक प्रार्थना आहे आणि पसायदानाचे दोन भाव त्याच्यामध्ये आहे. कुठल्याही प्रार्थनेमध्ये दोन भाव असतात, त्यापैकी एक असते ती अपेक्षा आणि दुसरा भाव असतो तो समर्पणाचा. वारकरी समर्पित असतात आणि त्यांची अपेक्षा हीच असते की सकल समाजाचं हित घडावं. ही एवढी एकच तळमळ घेऊन कुठलाही वारकरी जात असतो, त्याची अपेक्षा आणि त्याचं समर्पण हे फक्त आणि फक्त विठ्ठल असतं.
0: बरोबर, वारकऱ्यांचा जो प्रवाह निरनिराळ्या गावातनं पुढे पुढे मार्गस्थ होतो हा बदल केवळ वारकऱ्यांमध्ये होतो असं नाही तर त्या गावामध्येही हा बदल होत असणार. तू जे म्हणालास की वृत्ती बदलणार,
2: बरोबर,
0: आणि जेव्हा वृत्ती बदलते तेव्हा तुमचं वागणं बदलतं, ते जास्त सकारात्मक अधिक ऊर्जादायी आणि त्यातनं काहीतरी सृजनात्मक घडेल असंच ते वागणं असतं. त्याच्यामुळे वारी जरी आपल्या गावातनं केवळ गेली तर ती आर्थिक आपल्या चक्राला केवळ चालना देणारी गोष्ट नसते, ती घटना नसते, तर ती वृत्ती परिवर्तनाचा पण एक मार्ग आहे असं मला वाटतं.
1: खरंय, पुणे शहरामध्ये जशा प्रमुख दोन पालख्या आल्या आहेत तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आणि वेगवेगळ्या ठिकाणहून पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. ज्ञानदेवांची पालखी जशी आळंदीहून आणि जगद्गुरू तुकार

0: आराम महाराजांची जशी देहू होऊन तसंच नाथ महाराजांची, निवृत्तीनाथांची, सोपानदेवांची, मुक्ताबाईंची आणि विसोबा खेचरांची एवढ्या पालख्या आधीच मार्गस्थ झाल्या आहेत पंढरपूरच्या दिशेने.
1: आणि सगळ्यांची भेट होणार आहे ती पंढरपूरच्या
0: पंढरपुरातच होणार आहे.
1: त्याच्याबद्दल आपण ऐकूच या, पण आता जाऊया काही क्षणांसाठी स्टुडिओकडे.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र,
4: भारत सरकारचा उपक्रम.
5: विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र,
4: भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोते हो, संजय भुजबळ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत आहेत, त्यांच्याकडे काही वेगळी माहिती आहे. आपण जाऊया संजयकडे. संजय, संजय भुजबळ.
6: हॅलो.
1: हां, बोल बोल.
6: हा गौरी, पुन्हा एकदा योगायोग पुन्हा जुळून आला दरवर्षीप्रमाणे. हा सोहळा सगळ्या पालख्यांमध्ये पादुकांचा सोहळा आहे. दोन्ही पादुका पंढरपूर निघालेल्या असतात आणि हा नेहमीच आपला जो शेवटचा टप्पा असतो प्रत्यक्ष वर्णनाचा, तो तुकाराम महाराजांच्या या पालखीचं आगमन म्हण किंवा त्याचं तिथं पोहोचणं म्हण हे ज्ञानेश्वर पादुका चौकात आणि तुकाराम पादुका चौकात होतं. या सगळ्या चौकांमध्ये इकडे तिकडे नजर टाकताना एका ठिकाणी मला थोडीशी गडबड जाणवली. मी सहज वापरून बघितलं काय होतं, माझं नक्की कुणीतरी पडलं असणार आहे, त्याला सगळ्याचा मदत करायला कुणीतरी जात असेल असं म्हणून मी वापरून बघितलं तर एक वेगळाच मानव धर्म मला इथं बघायला मिळाला. तर ही धार्मिक वारी आपण म्हणत असताना खरं तर फक्त धर्म 1-2% उरतो, पण मानव धर्म हा सगळ्यात मोठा, त्याचं दर्शन इथं वारीत करताना आपल्याला दरवर्षी कळतं. हा काय नेमकं इन्सिडेंट होता आणि तो कसा पुढे गेला आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडनंच ऐकूया.
7: नमस्कार, मी रवींद्र मनोहर महाजन. तिथं दरवर्षी प्रमाणे आम्ही हे पालख्याचं दर्शन घ्यायला येतो. बाटल्या मध्ये टाकलेल्या असतात, त्या बाटल्या मध्ये बाजूला करतो. तेवढाच आज ऐका वेगळा म्हणजे बेडूत आणि त्याच्या आईवर ते छोटासा पिल्लू असं आम्हाला ते दिसलं. लोकांच्या पायाखाली जाऊ नये म्हणून आम्ही ते डिव्हायडर मध्ये ठेवलं आणि 10 मिनिटं त्याच्यावर वाट पाहिली, पण ते बेडूत परत खाली आलं. मग अशा वेळेस प्लास्टिकची पिशवी मिळवली आणि त्याला पकडून एक लांब आम्ही सुरक्षित जागी ठेवून घेतात.
6: पण हा प्रकार, ही सेवा तुम्ही वर्षभर करता. पर्यावरण त्यांची मुलगी आपल्या सोबत आहे.
8: माझ्या बाबा सुपर हिरो आणि संत तुकाराम महाराजांकडे माझी हीच प्रार्थना आहे की कृपया जास्तीत जास्त झाडं वाचवण्याची शक्ती आम्हाला दे.
6: खरं तर बेडूत म्हटलं की आजूबाजूचा सगळा परिसर दूर होणार आणि त्यातून जर आपल्या भगिनी असतील तर त्या आणखीच दूर पडणार असा नेहमीच आपला अनुभव आहे. पण ह्या बेडूत बाजूला ठेवल्यानंतर बाजूला बसलेल्या भगिनी त्यांची नजर कुठेही नव्हती, पालखीवर होती. बेडूत टाकला काय नाही काय त्या जागेवरून उठल्या पण नाही, काय अनुभव होता?
9: आम्हाला फारच छान वाटलं की या माऊलींजवळ कोणीतरी पर्यावरणाची काळजी घेत त्या बेडूकाला वाचवत आहे. आणि इकडे आमचं माऊलींचं स्थान असताना बेडकाला काय घाबरायचं आणि काय करायचं, म्हणजे आम्हाला फारच छान वाटलं आणि त्याला बघूनही छान वाटलं.
10: त्या काकांच्यामुळे त्या बेडकाला आणि त्याच्या अगदी नुकत्या जन्मलेल्या पिल्लाला पण छान जीवदान मिळालं.
6: तर गौरी, असं आहे तिथंही पिढी आहे, बेडकाची पण पिढी आहे. ती पिढी पुढे वाचली आणि एका वारीचा छान अनुभव बेडकाच्या पुढीच्या पिढीलाही मिळाला
1: आहे. आणि एकमेकांना वाचवलं पाहिजे, एकमेकाचं संरक्षण केलं पाहिजे, ही भावनाच किती महत्वाची आहे ना.
6: अगदी,
1: धन्यवाद.
6: या निमित्तानं ते सगळं दिसतं, त्या मानव धर्माचं दर्शन होतं, हे खूप महत्वाचं आहे.
1: अगदी, धन्यवाद.
6: धन्यवाद
1: प्रज्ञा. जोडतो तो धर्म, तोडतो तो अधर्म.
0: हा आत्ताचा जो प्रसंग आपल्याला संजय भुजबळांनी सांगितला तो खरंच असाच आहे की माणसं माणसं जोडणारा जो आहे तो धर्म आहे. आणि जो कोणी माणसाला एकमेकांपासून वेगळा

0: करेल तो अधर्म आहे. आणि हे सांगितलंय कोणी तर सोयराबाईंनी की ज्या चोखामेळांच्या पत्नी होत्या.
1: आणि केवळ माणूसच का ग, निसर्गाशी असलेला बंधही जपला पाहिजे. तेही सांगतो तोही अधर्मच आहे एका अर्थाने.
0: खरंय. काही मिनिटांपूर्वी आमच्या समोरून दोन्ही पालख्या गेल्या असं वर्णन आम्ही केलं आणि आत्ता आमच्या समोर काय आहे हे जर आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण आमच्या समोर स्वच्छता करणारे काही कर्मचारी आहेत आणि ते आपल्या हातामध्ये झाडू घेऊन जी काही घाण किंवा कचरा या सगळ्या पालख्यांच्या जाण्यानंतर झालाय तो त्यांनी स्वच्छ करायला सुरुवातही केली आहे.
1: खरंय. अक्षरशः 10 मिनिटाचा अवधी झालाय पण हे सगळे कामगार स्वच्छता दूत म्हणूया आपण त्यांना, ते स्वच्छतेच्या मागे लागले आहेत. कारण जेव्हा एक शहरच्या शहर आपल्या शहरातनं जात असतं तेव्हा काही प्रमाणात हा कचरा होत असतो. मला खात्री आहे की उद्या सकाळी आपण जेव्हा याच रस्त्यावर येऊ तेव्हा रस्ते चकचकीत स्वच्छ असतील. आणि याच्या मागे जी यंत्रणा राबते आहे त्या यंत्रणेला, त्या यंत्रणेची कमाल आहे.
0: या प्रसंगी लोकवाङ्मयातली एक ओवी आठवली आणि ओवी अशी आहे की एक बाई दुसरीला सांगते की अगं हे सगळे वारकरी जेव्हा पंढरपुराला येणार तेव्हा त्यांच्या स्वागताची लगबग तुम्हीच करा आणि मीही करते असं रुक्मिणी विठ्ठलाला सांगते. आणि त्या दोघांमधला संवाद आहे की आता वेगवेगळ्या दिंड्या आपल्याकडे येणार आणि कसं बरं यांना सामोरं जायचं, तर बोलला विठ्ठल काढ रुक्मिणी झाडून दिंडी वऱ्हाडाची आली परपंच सोडून. विठ्ठल म्हणी तो सोडा रुक्मिणी पदर, आता पदर सोडा आणि कामाला लागा असं विठ्ठल सुद्धा रुक्मिणीला सांगतोय. विठ्ठल म्हणी तो सोडा रुक्मिणी पदर, साधू आले पैठण कर होईल कथेला उशीर. त्यांना उशीर नका करू, चला चटचट झाडून काढा आता.
1: संसारातल्या गोष्टी कोणाला चुकल्या नाहीयेत खरोखर. या प्रसारणाच्या शेवटाकडे आपण येतोय. मयूर, वारी बघत लहानाचा मोठा झालास आणि त्याच्या अनेक अनेक गोष्टी मनामध्ये साठल्या असतील, शेवटी काय सांगशील?
2: मला असं वाटतं की एक विठ्ठल बंधन नावाची कविता, मला माझी एक कविता आठवते, या कवितेचं शीर्षक विठ्ठल बंधन आहे. आणि प्रत्येक वारकऱ्याची किंवा वारी बघणाऱ्या प्रत्येकाची कदाचित ही भावना आहे. याच्यामध्ये मी असं लिहिलंय की विठ्ठल विठ्ठल नामामध्ये दिंडी अभगी सावळ झाली, भीमेच्या पाण्याला सुद्धा पाय धुळीची किनार आली. आकाशाने रंग बदलला, गुलाल बुक्का उधळण केली, विठुरायाचे रूप पाहता डोळ्यांमधली वारी झरली. कुणी टाकतो अर्ज रजेचा, कुणी सोडतो शेती वाडी, वैशाख्याच्या वणव्यालाही तृप्त भिजवते सर आषाढी. भेगा पडल्या पायांच्याही उरात असतो कळसात ध्याय, वारकऱ्यांची भूक शमवते राहुट्यातली भाकर माय. ऐसे माझे जीवन व्हावे वारी मधले कृतार्थ रिंगण, नकोच मुक्ती नको मोक्षही जन्मो जन्मी विठ्ठल बंधन. वैराग्याची आसन कोरे विठ्ठला विना श्वासन कोरे, लागो मजला वेड तुझे अन विलीन होवो माझे मी पण, विलीन होवो माझे मी पण.
1: वा
0: वा सुंदर.
1: विलीन हो माझे मी पण. या सोबतच आजच्या प्रसारणाचा शेवट आपण करतो आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आम्ही आत्ता आपल्याला आवडला ऐकवला. याचं प्रत्यक्ष वर्णन केलं होतं मी गौरी लागू, डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, मयूर भावे, संजय भुजबळ, कैलास शिंदे आणि स्टुडिओमध्ये आहेत यशस्वी पुणेकर यांनी. तांत्रिक सहाय्य होतं मनोज कुमार शहा, गिरीश श्रीरामवाल, समाधान रुपनर, उमाकांत सुरडकर, सुखदेव लोखंडे, निलेश घाटोळे, भारत सुरवसे, प्रफुल्ल वायसळ आणि ज्योती कौलवार. त्यांच्यासोबत सविता दगडे, गायत्री माने, जाहिरात विभागाचे विनायक मोरे, सुमित श्रीबाद, नेहा पौनीकर. निर्मिती सहाय्य होतं प्रज्ञा डांगे यांचं. सादर करते होते विक्रांत मंडपे आणि निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आता आम्ही तुम्हाला परत स्टुडिओकडे घेऊन जातोय. रामकृष्ण हरी.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर.

0: तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: पायवारी पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्यातील पालखी आगमन सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला हा अभंग आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावर.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है जो दोनों देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स वाहन निर्मिती आणि औषधी निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे असं ते म्हणाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिज उपस्थित होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले.
2: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का

यावर अभ्यास सुरु आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि एनसीसीएफच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे एफआयआर केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचावकार्य सुरू आहे. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2, 7-5 असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता. भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना पोलीस कोठडी देण्याचे तर 4 जणांना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी

0: चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती, आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सायंकाळचे 7:10:30 झाली आहेत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: हा कार्यक्रम म्हणजे छोट्यांनी छोट्यांसाठी सादर केलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम.
1: हो, पण यात केवळ मनोरंजन नाही तर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवत असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मुलाखती, स्वरचित कविता, कथा आणि नाट्यछटा सुद्धा.
2: बोटीतून खाली उतरताना मस्तक लीन झाले आणि तब्बल 29 फूट उंच असलेल्या गडाच्या दिल्ली दरवाजातून आम्ही आत शिरलो.
0: हा म्हणजे मनोरंजनासोबत माहिती आणि ज्ञानाचा खजिना, म्हणजे गम्मत जम्मत.
3: सायन्स मध्ये वाचत होतो प्रोटॉन इलेक्ट्रॉनचे धडे, माझ्या विचारांचं विमान मात्र उंच उंच उडे.
4: गम्मत जम्मत.
1: रविवारी संध्याकाळी 6:30 जरूर ऐका गम्मत जम्मत हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
5: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
6: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
7: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
8: मग
7: काय,
8: स्वतः पासून सुरुवात कर.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सायंकाळचे 7:15 वाजता आहे. काही क्षणातच विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंगरोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी. महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबीर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यास

0: साठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे.

मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही, नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा, कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथं नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48,00,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51,00,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1,088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच 4,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले, त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील असं
राज्यमंत्री डॉ भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया

0: साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर एफपीओच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:27 झाली आहेत.
3: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
4: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
5: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
3: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
4: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
5: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
3: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
4: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
6: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378°7.8 मीटर्सवर. सायंकाळचे 7:30 आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: 1948 9 जुलै 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हवामानाचा अंदाज. गोव्यासह महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज असा. हा हवामानाचा अंदाज दिनांक 14 जुलैपर्यंतचा आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर हा झाला हवामानाचा अंदाज. आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या आपल्या कार्यक्रमात जैविक कीटकनाशक मेटारायझिम याविषयी कृषी महाविद्यालय पुणे इथल्या कीटकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ चारुदत्त चौधरी यांनी दिलेली माहिती ऐकवित आहोत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी क्षेत्रात कीड व्यवस्थापन हा पीक उत्पादनाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. पिकांवर आक्रमण करणाऱ्या विविध किडींमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे नुकसान होते. या नुकसानावर नियंत्रण मिळवण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपण अनेक दशकांपासून केला जात आहे. आता सुरुवातीला ही कीटकनाशके प्रभावी ठरली असली तरी त्यांच्या अतिरेकी व अविवेकी वापरामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण, अन्नातील कीटकनाशकांचे अवशेष हे मानवी आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम साधत आहेत. तसेच जैवविविधतेचा ऱ्हास, तसेच किडींमध्ये कीटकनाशकांविरुद्ध प्रतिकार क्षमती निर्माण होणे ह्याही समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण पद्धतीचे महत्व वाढले आहे. जैविक कीड नियंत्रणामध्ये नैसर्गिक शत्रू, परोपजीवी आणि परभक्षी कीटक, सूक्ष्मजीव तसेच रोगकारक बुरशींचा वापर करून किडींचे नियंत्रण केले जाते. निसर्गात अनेक प्रकारच्या बुरशी आढळतात. त्यापैकी काही बुरशी ह्या वनस्पतींना रोग करतात, काही बुरशी ह्या कीटकांना रोग करतात आणि ह्याच कीटकांना रोग करून मारणाऱ्या ज्या बुरशी आहेत त्यांना इंग्रजीमध्ये एंटोमोपॅथोजेनिक फंजाय असं म्हटलं जातं. आणि ह्याच बुरशींचा वापर करून आपण कीटक हे मारू शकतो. जे काही आपल्या पिकांवरती कीड येतं यांचं आपण नियंत्रण साधू शकतो. अशाच कीटकांना मारक ठरणाऱ्या बुरशींपैकी एक म्हणजे मेटारायझियम ॲनिसोपली. ही मेटारायझियम बुरशी अत्यंत महत्वाची आणि प्रभावी बुरशी मानली जाते. आता मेटारायझियम म्हणजे काय? तर मेटारायझियम ही जमिनीत नैसर्गिकरित्या आढळणारी उपयुक्त कीटक रोगकारक बुरशी आहे. ही बुरशी विविध प्रकारच्या किडींना संक्रमित करून त्यांच्यामध्ये रोग निर्माण करते आणि जैविक कीड नियंत्रणास मदत करते. मेटारायझियमची विशेषता म्हणजे ही बुरशी थेट किडींच्या शरीरावर आक्रमण करते. इतर जैविक घटकांप्रमाणे या बुरशीला किडीने खाण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे जमिनीत लपून राहणाऱ्या अनेक किडींवर ही बुरशी प्रभावी ठरते. ही बुरशी कसं कार्य करते हे आपण आता समजून घेऊया. जमिनीतील मेटारायझियम बुरशीचे सूक्ष्म बीजाणू किडीच्या संपर्कात आल्यानंतर किडीच्या बाह्य आवरणाला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्याच्या स्किन क्युटिकलला, चिकटतात. अनुकूल आर्द्रता व तापमानाच्या परिस्थितीत हे बीजाणू उगवून किडीच्या त्वचेमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे किडीच्या शरीरातील पोषक द्रव्यांचा वापर करून बुरशी वाढते. आता ही बुरशी संपूर्ण शरीरभर पसरते. तसेच बुरशीद्वारे निर्माण होणारे जे काही विषारी द्रव्य आहे ते त्या किडीच्या आतमध्ये सोडली जातात आणि शारीरिक क्रिया ह्या किडीच्या बाधित होतात आणि कीड मरण पावतं. परिणामी काही दिवसात किडींचा मृत्यू होतो. मृत किडीचे शरीर कठीण आणि कडक बनते. अनुकूल आर्द्रतेमध्ये मृत किडीच्या शरीरावर हिरव्या रंगाची बुरशी वाढलेली दिसून येते आणि म्हणूनच जे काही त्याचे जे स्पोर असतात ते हिरवे असतात आणि या किडीच्या लक्षणाला आपण ग्रीन मस्कार्डाइन फंजाय किंवा ग्रीन मस्कार्डाइन रोग असं संबोधलं जातं. कोणकोणत्या पिकांवर ह्या किडींचा मेटारायझियमचा फायदा होऊ शकतो यावर आपण थोडंसं आता बोलूया. जर किडींचा विचार केला तर आपण एक एक कीड घेऊया की हुमणी. आता प्रत्येकाला माहिती आहे की हुमणीचा प्रादुर्भाव हा बऱ्याच पिकांमध्ये अगदी सातत्याने नियमितपणे येत असतो आणि त्यामध्ये जर पिकांचा विचार केला तर ऊस, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल,

तूर, मूग, चवळी, कापूस, भात, ज्वारी, मका, बऱ्याचशी भाजीपाला पिकं, मिरची, बटाटा, टोमॅटो, कांदा, ह्या सर्व भाजीपाला आणि बागायती पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळतो आणि ह्या किडीच्या नियंत्रणासाठी सुद्धा मेटारायझिन आपल्याला वापरता येतं. खोडकिडा व मूळकिडा. आता मूळकिडा हा आणि खोडकिडा हे उसावर, ज्वारी, मका, वांगी, कापूस तसे इतर पिकांवर दिसून येतो, त्याहीसाठी आपण ह्या बुरशीचा, मेटारायझिनचा वापर हा करू शकतो. पांढरी माशी, मावा, फुलकिडे, खवले किड हे ज्या रस शोषणाऱ्या किडी आहे, मग त्या भाजीपाल्यावर असू देत, फळबागांवर असू देत, त्यांच्यासुद्धा नियंत्रणासाठी मेटारायझिनचा वापर हा फायदेशीर ठरतो. पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव हा कापूस, द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, आंबा अशा विविध फळझाडांवरती, भाजीपाला पिकांवरती पिठ्या ढेकणाचा आपल्याला प्रादुर्भाव आढळतो. त्याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा मेटारायझियम ॲनिसोपली या बुरशीचा वापर आपण करू शकतो. नारळ, सुपारी, खजूर अशा तत्सम पिकांवरती गेंड्या भुंगा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो आणि या गेंड्या भुंग्यासाठी सुद्धा मेटारायझियम हे एक प्रभावी कीटकनाशक आपल्याला आढळून आलेले आहे. त्याशिवाय सुरवंट, अळीवर्गीय व इतर अनेक किडींच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियमचा वापर हा करू शकतो आणि आपण जैविक कीड नियंत्रण हे साधू शकतो. आता हे मेटारायझियम आपल्यासाठी उपलब्ध कुठे आहे आणि याचं वैशिष्ट्य काय, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. आपण बघतोय की अनेक वेळा बाजारामध्ये उपलब्ध असलेली जी औषधं असतात, म्हणजे कीटकनाशकं असतात, खतं असतात किंवा बियाणंही असतात, यांच्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते व शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला गुणवत्ता असलेले कीटकनाशक हे वापरणं आवश्यक असतं. आणि असंच हे मेटारायझिनचा विचार जर केला तर आपल्याला हे जैविक कीटकनाशक हे अतिशय चांगल्या गुणवत्तेचं जर उपलब्ध करावायचं असेल तर आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत आम्ही फुले मेटारायझियम हे जैविक कीटकनाशक उत्पादन करतो. ह्या फुले जैविक कीटकनाशकाचं हे विश्वसनीय असून त्याच्या खरेदीस शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे. फुले मेटारायझियम आणि सोपली हे पाण्यात मिसळून वापरण्यायोग्य भुकटी स्वरूपात विक्रीस उपलब्ध असून ते अत्यंत प्रभावी, किफायतशीर व मुबलक प्रमाणात आमच्याकडे उपलब्ध आहे. आता ह्याची जी उत्पादनाची पद्धती आहे आणि उपलब्धता आहे ह्याबद्दल मला एक सांगता येईल की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषी कीटकशास्त्र विभागातील जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा आहे तिथे हे फुले मेटारायझियम उपलब्ध आहे. इथे आम्ही चतुर्थ वर्षाचे जे आमचे विद्यार्थी आहे त्यांना अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम अंतर्गत फुले मेटारायझियमची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याचं प्रशिक्षण देतो आणि त्यामधून मिळणाऱ्या नफ्यांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना देखील आम्ही समाविष्ट करून घेतो. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान व तसेच तर मिळतेच पण सोबत त्यांना पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी स्वतः अशा पद्धतीची प्रयोगशाळा करून उत्पादन कसे करू शकतील यासाठी त्यांना परिपूर्ण बनवलं जातं आणि संपूर्ण ज्ञान दिलं जातं. हे फुले मेटारायझियम कसे उत्पादित केले जाते आणि गुणवत्ता कशी राखली जाते याबाबत जर शेतकऱ्यांना उत्सुकता असेल तर त्यांनी जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेला, जी आमच्या कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे येथे आहे, त्याला जरूर भेट द्यावी जिथे आपल्याला संपूर्ण माहिती सुद्धा दिली जाईल. हे फुले मेटारायझियम हे जैविक कीटकनाशक भुकटी स्वरूपात 200 रुपये प्रति किलो किमतीस विक्रीसाठी उपलब्ध आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना फुले मेटारायझियम खरेदी करायची आहे त्या शेतकऱ्यांना मी सांगू शकेल की एक नंबर तुम्ही लिहून घ्या, 75 88 59 32 99, 75 88 59 32 99. श्रीयुत वाघमारे यांना जर आपण संपर्क केला तर आपल्याला ह्या फुले मेटारायझियमची उपलब्धता करून दिली जाईल. आता ह्या फुले मेटारायझियमचे वापरावाचे महत्व आणि फायदे जर मी सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पर्यावरणपूरक उपाय हा आहे. रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत मेटारायझियम बुरशी सुरक्षित आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांवर व पर्यावरणावर आधारित असं हे कीटकनाशक आहे आणि ह्या बुरशीच्या वापरामुळे तसा कोणताही परिणाम हा पर्यावरणावर होत नाही. दीर्घकालीन परिणाम पण आपल्याला जाणवून येतात. एखाद्या जमिनीत स्थिरावल्यानंतर ही बुरशी पोषक वातावरणात बराच काळ टिकून राहते व पुढील पिढ्यांवरही नियंत्रण ठेवते. खर्चात बचत, रासायनिक औषधा

0: यांच्या तुलनेत कमी खर्चिक व शाश्वत उपाय हा आहे. पुढचा एक फायदा सांगता येईल की सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त आहे, म्हणजे हे बुरशीयुक्त कीटकनाशक असल्यामुळे सेंद्रिय शेतीत हे मान्यता प्राप्त आहे. अंशमुक्त शेती म्हणजे ज्याच्यामध्ये कीटकनाशकांचे अवशेष राहू नये याच्याबद्दल आपण फार विशेष काळजी घेतो आहे, तर ह्या बुरशीच्या वापरानंतर निर्यातक्षम फळे व भाजीपाल्यावर कोणत्याही प्रकारच्या बुरशीचे अंश पिकामध्ये साचत नाही किंवा आढळून येत नाही, त्यामुळे ते अंशमुक्त शेतीसाठी सुद्धा पूरक आहे. आता हे फुले मेटरायझम कसं वापरायचं, वापरण्याची पद्धती काय? तर पहिली पद्धत म्हणजे जमिनीतून थेट वापर. तर जमिनीतून वापरण्यासाठी आपण 20 किलो मेटरायझम प्रति हेक्टर किंवा 2 किलो मेटरायझम प्रति टन शेणखत कंपोस्टमध्ये मिसळून जमिनीत टाकावे. अशा वेळेस जमिनीमध्ये ओल असणं हे मात्र महत्वाचं आणि गरजेचं आहे. ठिबक व पाणी व्यवस्थेद्वारे पाण्यात मिसळून झाडांच्या मुळाशी सुद्धा हे मेटरायझमचे जैविक कीटकनाशक आहे सोडता येते, किंवा आळवणी करून म्हणजे 50 ग्रॅम मेटरायझम हे 10 लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पिकाच्या मुळाशी आळवणी करावी आणि त्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे, जेणेकरून ती बुरशी त्या मुळाशी वाढेल आणि किडींचं नियंत्रण साधेल. वापर करताना मात्र आपण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे की फवारणी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीस करावी. फवारणीपूर्वी व फवारणीनंतर 1 आठवडा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करू नये, अन्यथा ही सुद्धा एक बुरशीच आहे, ती मरून जाईल. फवारणीपूर्वी ड्रममध्ये मेटरायझमचे द्रावण तयार करताना तो ड्रम आधीच्या फवारणीसाठी रासायनिक बुरशीनाशक तयार केले आहे का याची खात्री करावी. तसे असल्यास ते बुरशीचं द्रावण तयार केलेला जो ड्रम आहे तो संपूर्णपणे स्वच्छ धुतल्यानंतरच त्याचा वापर मेटरायझमचे द्रावण तयार करण्यासाठी करावा. ओलसर जमिनीत वापर केल्यास अधिक परिणामकारक असे हे औषध आहे. कोरड्या हवामानात पिकास पुरेसे पाणी द्यावे, तसेच फवारणीनंतर चांगल्या परिणामकारकतेसाठी पुढील 2 दिवस तिसऱ्या प्रहरी केवळ पाण्याची फवारणी जरी केली तरी या मेटरायझमचा वापर हा प्रभावीपणे आपल्याला करून घेता येतो. उत्पादनाची साठवण ही थंड व कोरड्या व सावलीच्या ठिकाणी करावी, जेणेकरून त्यातील जे काही घटक आहे ते टिकून राहतात. अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, मेटरायझम या बुरशीचा कीटक नियंत्रणासाठी आपण वापर जर करून घेतला तर निसर्गाचे जैविक साखळी टिकून राहील आणि विषमुक्त अन्न उत्पादन आपल्याला करता येईल. धन्यवाद.
1: पुण्याच्या कृषी महाविद्यालयातले कीटकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ चारुदत्त चौधरी यांनी जैविक कीटकनाशक मेटरायझम याविषयी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन आणि कांदा लागवड याविषयीची माहिती. ही माहिती आपल्याला देत आहेत कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर पुणे इथले कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉ शैलेंद्र गाडगे.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, जगातील कांदा उत्पादक देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात कांद्याचे क्षेत्र आणि उत्पादन या दोन्हींमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून देशाच्या 35-40% उत्पादन केवळ महाराष्ट्रामध्ये होते. कांद्यास वर्षभर मागणी असते, त्यामुळे खरीप, रांगडा आणि रब्बी अशा तीनही हंगामांमध्ये कांद्याचे पीक आपल्याकडे घेतले जाते. इतर देशांची जर तुलना केली तर इतर देशांच्या तुलनेत भारतात खरीप हंगामात फार नुकसान होते. सुधारित जातींच्या बियाण्यांचा अभाव, पीक वाढीच्या काळात पाण्याचा तुटवडा, तणांचा, रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव, सतत पडणाऱ्या पावसामुळे फवारणी करण्यास अडचण, पाण्याचा निचरा न झाल्यामुळे कांदे सडणे, काढणीच्या वेळी पडणाऱ्या पावसामुळे किंवा ओल्या जमिनीमुळे सुकवण न होणे, आधुनिक तंत्राचा कमी वापर इत्यादी बाबींमुळे कांद्याचे उत्पादन खरीप हंगामात कमी येते. कांदा पिकापासून अधिक उत्पन्न खरीप हंगामात पाहिजे असल्यास शेतकऱ्यांनी खरीप कांदा उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान वापरणे अतिशय आवश्यक आहे. खरीप हंगामाकरिता मे जून महिन्यांमध्ये पेरणी करून रोपांची लागवड ही जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये साधारणपणे केली जाते. पण यावर्षी एल निनोचा प्रभाव असल्यामुळे रोपांची लागवड ही उशिरा करावी लागणार आहे.

कांदा हे जमिनीखाली वाढणारे पीक असून त्याची मुळे जास्त खोल जात नाहीत, म्हणून कांद्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन योग्य असते. हलक्या मुरमाड जमिनीत सुद्धा सेंद्रिय खतांचा पुरवठा केल्यास चांगले उत्पन्न मिळते. कांद्याच्या उत्तम वाढीकरिता जमिनीचा सामू 6.5 ते 7.0 च्या दरम्यान असावा लागतो. चोपण किंवा क्षारपट जमिनीत कांदे चांगले पोसत नाहीत. अशा जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. लागवडीकरिता उत्तम प्रतीच्या सुधारित जाती वापरायला पाहिजे. कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने भीमा राज, भीमा रेड, भीमा डार्क रेड, भीमा सुपर, भीमा सफेद, भीमा शुभ्रा आणि भीमा श्वेता या कांद्याच्या जाती खरीप हंगामाकरिता विकसित केलेल्या आहेत. खरीप कांद्याचे उत्पादन हे रोपवाटिकेच्या दर्जावर अवलंबून असते. एल निनोच्या यंदाच्या वर्षात पावसाचा अनियमितपणा असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन हे अधिक महत्वाचे ठरते. तर खरीप हंगामाकरिता रोपवाटिका ही नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी करावी. रोपवाटिकेची जागा ही विहिरीजवळ असल्यास वेळच्या वेळी पाणी देणे सोपे जाते. लव्हाळे किंवा हरळ असलेली जमीन शक्यतो टाळावी. 1 हेक्टर कांदा लागवडीस जवळजवळ 10 गुंठे जमीन ही रोपवाटिका करण्यास लागते. रोपवाटिकेकरिता गादी वाफे 1 मीटर रुंद, 3 ते 5 मीटर लांब आणि 15 सेंटीमीटर उंच ठेवावेत. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात 2 घमिले चांगले कुजलेले शेणखत आणि 50 ग्रॅम मिश्र खत घालावे. वाफ्यावर रुंदीशी समांतर अशी 4 बोटे अंतरावर रेघा पाडाव्यात आणि त्यात बी पातळ पेरून झाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे. वाफ्यांचे प्रमाण जास्त असल्यास पाटाने पाणी द्यावे. पहिल्या पाण्यानंतर रोप उगवत असताना लगेच हलके पाणी द्यावे. त्यानंतर पाणी बेताने आणि 7 ते 8 दिवसाच्या अंतराने द्यायला पाहिजे. रोपवाटिकेत गवत असेल तर खुरपणी करावी. तसेच रोपांची ओळींमधील माती हलवून घ्यावी, म्हणजे मुळांभोवती हवा खेळती राहील. ठिबक सिंचनाचा वापर करून रोपवाटिकेत पाणी दिल्यास बी वाहून जाण्याची भीती राहत नाही. पाणी गरजेनुसार दिले जाते आणि जमीन भुसभुशीत राहून रोपांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते. म्हणून शेतकऱ्यांनी नेहमी गादी वाफ्यांवर रोपवाटिका तयार करायला पाहिजे. रोप तयार होत असताना त्यावर फुलकिड्यांचा किंवा शेंडा जळणे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास 10 लिटर पाण्यात 15 मिलीलिटर मेटासिस्टॉक आणि 25 ग्रॅम मँकोझेब ही औषधे 5 ते 10 मिली चिकट द्रव्यांसह मिसळून 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. खरीप हंगामात रोपवाटिकेत 45 दिवसांमध्ये रोप तयार होते. लागवडीच्या अगोदर पाणी कमी कमी करावे. मात्र रोप उपटण्यापूर्वी 24 तास आधी पाणी द्यावे, म्हणजे रोपे ही सहजगत्या काढता येतील. लागवडीकरिता रोपे निवडताना योग्य काळजी घेतली पाहिजे. खूप जास्त वाढ झालेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळायला पाहिजे. रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा 1/3 भाग हा कापून काढावा आणि रोपांची मुळे ही 25 ग्रॅम कार्बनडाझिम आणि 15 मिली कार्बोसल्फान 10 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून नंतरच लागवड करावी. लागवडीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळी ऑक्सीफ्लोरफेन 1.5 मिली प्रतिलिटर किंवा पेंडेमिथिलीन 3 मिली प्रतिलिटर या तणनाशकांचा वापर करावा. 2 ओळींमध्ये 15 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवून 120 सेंटीमीटर रुंद, 40 ते 60 मीटर लांब आणि 15 सेंटीमीटर उंच गादी वाफ्यांवर रोपांची लागवड करावी. रासायनिक खतांमधून हेक्टरी 110 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 60 किलो पालाश आणि 40 किलो गंधक देणे आवश्यक आहे. रोपांच्या लागवडीच्या वेळी 40 किलो नत्र द्यावे. मात्र स्फुरद, पालाश आणि गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्राच्या मात्र 2 समान हप्त्यांमध्ये लागवडीनंतर 30 आणि 40 दिवसांनी देण्याचे नियोजन करावे. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास रोपांच्या लागवडीच्या वेळी 40 किलो नत्र देऊन उर्वरित नत्र हे 6 हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येकी 10 दिवसांच्या अंतराने 60 दिवसांपर्यंत द्यावे.

जो स्पिरिलम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू या जैविक खतांच्या प्राथमिक मात्रा प्रत्येकी 5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात अजैविक खतांबरोबर देण्याची शिफारस केली आहे. रोपांची चांगली वाढ होण्याकरिता लागवडीच्या वेळी आणि लागवडीनंतर 3 दिवसांनी पाणी द्यावे. पिकाच्या वाढीबरोबर पाण्याची गरजसुद्धा वाढते, म्हणून पाण्याचे प्रमाण हे पीक वाढीची अवस्था, जमिनीचा मजदूर आदींवर अवलंबून असते. दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी देत राहावे. कांद्याची वाढ ही पूर्ण होऊन पाने पिवळे पडून माना पडू लागल्याबरोबर काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस आधी पाणी देणे बंद करावे. त्यामुळे कांदे हे पक्व होण्यास मदत होते. पाणी देण्याच्या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत, कांद्याची एकसमान वाढ, मजुरीच्या खर्चात कपात, रोपांची चांगली रुजवण असे अनेक फायदे आढळून येतात. सतत पाऊस पडत असल्यास कांदा पिकामध्ये काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्यासाठी पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. या रोगाच्या प्रतिबंधाकरिता कार्बेंडाझीम 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारणी 15 दिवसांच्या अंतराने मँकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर अधिक फिप्रोनिल 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे करावी. यामुळे पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचा प्रादुर्भाव हा आटोक्यात राहील. साधारणपणे 30 ते 40% रोपांच्या माना पडल्या की कांदा काढणीस सुरुवात करावी. कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह 3 ते 4 दिवस पडू द्यावा आणि प्रत्येक वाफ्यातील कांदा हा अशा रीतीने ठेवावा की दुसरी ओळ ही पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. या काळात पात पूर्ण सुकून कांद्याचा वरील पापुद्रा हा वाळतो आणि कांद्याला लागलेली माती गळून पडते. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी पूर्ण सुकलेली पात 2 ते 3 सेंटीमीटर लांब मान ठेवून कापावी. जोड कांदा, डेंगळे आलेला तसेच चिंगळी कांदा निवडून काढावा आणि राहिलेला चांगला कांदा गोळा करून सावलीत 10 ते 15 दिवस ठेवावा. या कांद्यांची आकारानुसार मोठे, मध्यम आणि लहान अशा प्रकारे प्रतवारी करावी. निवडक प्रतवारी केल्यावर कांदा हा 40 किलोच्या पिशवीत ठेवून भरून बाजारात पाठवावा. त्यासाठी पातळ विनीच्या जाळीदार गोण्या वापराव्या. अशा प्रकारे आधुनिक पद्धतीने खरीप कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केल्यास त्यांचे उत्पादन आणि दर्जा निश्चितच वाढेल. धन्यवाद.

0: राजगुरुनगरच्या कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाच्या कृषी विस्तार विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ शैलेंद्र गाडगे यांनी दिलेली खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन आणि कांदा लागवड याविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत. मंडळी, आता ऐकूया कृषी वाणी सदरातली माहिती. फायटोप्थोरा बुरशी टाळण्यासाठी गादी वाफा लागवड तंत्र.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, लिंबूवर्गीय फळबाग क्षेत्रात मागील काही वर्षात अतिरिक्त पाण्यामुळे आणि बुरशीजन्य रोगांमुळे बागांचं मोठं नुकसान होत आहे. पारंपरिक पद्धतीनं लिंबूवर्गीय फळबागांची साध्या सपाट जमिनीवर लागवड केली जाते. लागवड काळ्या कसदार आणि भारी चिकणमातीच्या जमिनीत केल्यास अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यातील सलग पाऊस किंवा सिंचनाचं जास्त पाणी दिलं गेल्यास या बागेत झाडांच्या मुळांच्या कक्षेत अनेक दिवस पाणी साचून राहतं. पाणी जास्त काळ साचून राहिल्यास मातीतील हवेचं प्रमाण 8% खाली जातं. त्यामुळे मुळांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. त्याचा थेट परिणाम झाडांच्या वाढीवर दिसून येतो. तसंच फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढायला सुरुवात होते. याचे परिणाम मूळकोस आणि फूट रॉट किंवा खोडावरील डिंक्या रोग अशा दोन प्रकारे दिसून येतात. या समस्येवर केवळ रासायनिक फवारणी हा अंतिम आणि कायमस्वरूपी उपाय नाही. प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीच्या मूळ पद्धतीत बदल करणं

0: गरजेचं आहे. म्हणूनच नागपूर येथील ICAR केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या संशोधनात गादी वाफा लागवड तंत्रज्ञान प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. या पद्धतीमध्ये झाडांची लागवड सपाट जमिनीवर न करता गादी वाफ्यावर केली जाते. त्यामुळे मुळांच्या कक्षेत पाणी साचून राहत नाही आणि फायटोपथोरा रोगाला अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही. परिणामी फायटोपथोरा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळणं शक्य होतं. गादी वाफा पद्धतीने लागवड करताना सर्वप्रथम जमिनीची उभी आडवी खोल नांगरणी करून जमीन सपाट करून घ्यावी. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं दोन ओळीच्या मध्ये चर खोदून माती मध्यभागी ओढली जाते आणि उंचवटा तयार केला जातो. या गादी वाफ्याची तळातील रुंदी 3 मीटर आणि उंची 50 सेंटीमीटर इतकी असावी. त्यामुळे दोन वाफ्यांच्या मधील चरामुळे पावसाचं किंवा अतिरिक्त सिंचनाचं पाणी थेट बागेबाहेर वाहून जातं. पारंपरिक पद्धतीत 6x6 मीटर अंतरावर लागवड केली जाते, परंतु गादी वाफ्यावर सघन लागवड करणं अधिक फायदेशीर ठरतं. यासाठी 2 ओळीतील अंतर 6 मीटर आणि 2 झाडातील अंतर 3 मीटर ठेवावं. सघन लागवडीतून सुरुवातीच्या वर्षापासूनच विक्रमी उत्पादन घेणं शक्य होतं. या अंतरामुळे एका एकरात दुप्पट झाडं म्हणजेच 220 झाडं बसतात. मुळांच्या वाढीसाठी वाफ्यात पुरेशी मोकळी जागा उपलब्ध होत असल्यानं सुरुवातीपासूनच अधिक उत्पादन मिळतं. गादी वाफा पद्धतीचे फायदे याप्रमाणे. गादी वाफा पद्धतीत 2 वाफ्यामध्ये खोल चर असतात. भारी पावसात किंवा सिंचनाचं अतिरिक्त पाणी वाफ्यावर न थांबता थेट या चरांमध्ये जमा होऊन बागेबाहेर निघून जातं. यामुळे झाडांची मुळं पाण्यात बुडून राहत नाही आणि बुरशीला आवश्यक ओलसर वातावरण उपलब्ध होत नाही. गादी वाफ्यावरील माती भुसभुशीत राहत असल्यामुळे मुळांच्या कक्षेत सतत हवा खेळती राहते. मुळांना भरपूर ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे मुळांची वाढ वेगानं होते. गादी वाफा लागवडीत उंचावर लागवड केल्यामुळं आणि कलमांचा जोड मातीपासून वर असल्यामुळं पावसाचं पाणी किंवा माती उडून झाडाच्या खोडाच्या संपर्कात येत नाही. तसंच ठिबक सिंचनाचं पाणी खोडाला न लागता लांब पडत असल्यानं झाडाचं मुख्य खोड कोरडं राहतं आणि फायटोपथोरा या रोगाचा थेट संसर्ग टाळला जातो.
1: फायटोपथोरा बुरशी टाळण्यासाठी गादी वाफा लागवड तंत्र याविषयीची माहिती आता आपण ऐकलीत. आता ऐकूया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून आलेले बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटलचे असून रुपयामध्ये आहेत. बाजरी महिको 3400 ते 3800, गहू 2189 2350 ते 2500, गहू सरबती 5000 ते 6200, ज्वारी मालदांडी 6000 ते 6500, ज्वारी पांढरी 3300, मका लाल 2225 ते 2451, मका 2500 ते 2900, मूग हिरवा 8900 ते 9600, कांदा फुरसुंगी 900 ते 2400, कांदा चिंचवड 1000 ते 3250, डाळिंब भगवा 2000 ते 15500, डाळिंब आरक्ता 1000 ते 10000, हरभरा 6000 ते 7000, उडीद 9200 ते 10200. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून आलेले काही बाजारभाव आम्ही आताच आपल्याला ऐकवले. मंडळी, आता कार्यक्रमात निरोप घ्यायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

माझं घर माझं शेत शेतकरी बंधूंसाठीचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रात्रीचे 8:20 झाली आहेत.

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान, एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा। आकाशवाणी ऐकत रहा। आकाशवाणी।

मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र आपण ऐकू शकता आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 8:05 होत आहेत. काही क्षणातच मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन एग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीपासून अंतराळ क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं ते म्हणाले.
2: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: महाराष्ट्रात कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या तसंच जुहू इथल्या मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशनमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे बदल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर 6% जास्त वाढ नोंदवत प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. अमेरिकेनं आज बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणवरचे हल्ले थांबवल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासात पुन्हा हल्ला झाल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेने आज सकाळी इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. अमेरिकेच्या 2 दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. केरळमध्ये कोच्ची इथं आज ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक झाली. ब्रिक्स सदस्य देशांसमोर महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक समान आव्हानं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समारोप सत्रात सांगितलं. या समान मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यात ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय मंच महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. महिला मंत्रीस्तरीय मंचाच्या इतिहासातल्या पहिल्या संयुक्त निवेदनाच्या स्वीकृतीनं बैठकीचा समारोप झाला. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा महत्वाचा आधार असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या अशांततेबाबत अनेक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या संसदेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या या भागात लॉकडाऊन संचारबंदी लागू आहे. या भागात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ब्रिटिश नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला असून कैक जखमी झाले आहेत असं कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी सांगितलं. ब्रिटिश खासदार इम्रान हुसेन यांनीही या भागात सुरू असलेला रक्तपात आणि मनमानी अटकसत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अंतिम टप्प्यातलं आंदोलन करण्याचा इशारा जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं पाकिस्तानला दिला आहे. जेएसीचे नेते सरदार अमन खान यांनी कथित नाकेबंदी आणि लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा हवाला देत भारताकडे मानवतावादी मदतीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378°7-8 मीटर्सवर 8:15:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम.

श्रोते हो, एक कलाकार ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना यशश्री पुणेकरचा नमस्कार. आज आहे 9 जुलै. आजच्याच दिवशी 1925 थोर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता गुरुदत्त यांचा जन्म झाला. आणि याच दिवशी 1938 म्हणजे तब्बल 13 वर्षांनी थोर अभिनेता संजीव कुमार यांचा जन्म झाला. दोघंही अतिशय मनस्वी कलाकार. विलक्षण योग म्हणजे दोघंही अल्पायुषी ठरले, पण आपल्या अल्पकाळच्या कारकिर्दीत त्यांनी चित्रपटसृष्टीवर अमीट असा ठसा उमटवला. गुरुदत्त आणि संजीव कुमार दोघांनाही अभिवादन करूया. आणि आज अभिनेता संजीव कुमार यांच्याबद्दल बोलूया एक कलाकार कार्यक्रमात.

अपने लिए जिए तो क्या जिए, खरंच अभिनेता संजू कुमार हे स्वतःसाठी फार कमी जगले. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन म्हणजेच इप्टाचे सदस्य असलेले हरिभाई जरीवाला म्हणजेच संजीव कुमार हे रंगभूमीचे कलाकार. तिथं अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी 60 वर्षाच्या वृद्धाची भूमिका साकारली आणि वैविध्यपूर्ण भूमिका करण्याचा आपला हा पायंडा शेवटपर्यंत पाळला. नंतर संजीव कुमार या नावानी 1960 साली त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. नेहमीच्या गुलछबू नायकांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या. त्यांचा अभिनय इतका वेगळ्या पातळीवरचा होता की त्यांना तब्बल 14 वेळा नामांकनं मिळाली आणि अनेक वेळा पुरस्कारही मिळाले. त्यांनी अभिनयाला केवळ लोकप्रियतेची नव्हे तर वास्तवतेची आणि संवेदनशीलतेची उंची मिळवून दिली. आता त्यांच्या आंधी चित्रपटाविषयीच बघा ना. आंधी चित्रपटांनी खरोखरच वादळ निर्माण केलं. आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम असणारा पण तिच्या राजकीय महत्वाकांक्षेच्या आड न येता तिला बाहेरून सपोर्ट करणारा पती त्यांनी अतिशय उत्तम साकारला.

संजीव कुमार यांची खासियत म्हणजे प्रत्येक भूमिका ते तितक्याच ताकदीनं सादर करत. प्रेमी नायक असो की विनोदी भूमिका असो, खलनायक असो की वृद्ध असो, सर्व तऱ्हेच्या भूमिका त्यांनी अतिशय सहजतेनं साकारल्या. शोलेमधली त्यांची ठाकूरची भूमिका तर अविस्मरणीय. आपलं संपूर्ण कुटुंब गेलेलं पाहताना झालेल्या यातना, समोर रणकंदन सुरू असताना हात नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता, गब्बरचा हात त्यांच्या पायाखाली येताच आग ओकणारा संताप, हे सगळं केवळ डोळ्यातून त्यांनी व्यक्त केलंय. केवळ संवाद फेकच नाही तर पूर्ण देहबोलीतून ते व्यक्तिमत्व साकार करत असत. म्हणूनच तर कोशिश चित्रपटात एकही शब्द न बोलता त्यांनी भूमिका जिवंत केली. अंगूर चित्रपटात

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आणि कार्यक्रम सुरू आहे एक कलाकार. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आजच्या एक कलाकार कार्यक्रमात आपण ऐकत आहोत अभिनेता संजीव कुमार यांच्याबद्दल. संजीव कुमार यांनी अनेक तऱ्हेच्या भूमिका केल्या असं मी वारंवार सांगते आहे. आता त्यांच्या चित्रपटांची यादी बघितली तर आपल्याला हे लक्षात येईल. पती पत्नी और वो यामध्ये विनोदी भूमिका केली. सिलसिला चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेनं आपल्या मनात घर केलं. त्रिशूल देवता या चित्रपटात त्यांनी नकारात्मक छटा असलेल्या भूमिका केल्या तर अनामिका चित्रपटात त्यांचं वेगळंच रूप दिसलं.

अभिनय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संजू कुमार हे एक आदर्श असावेत. सहज आणि संयत अभिनय हा त्यांचा अगदी सहज भाव होता. त्यांच्या प्रभावी अभिनयाचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून मिळतो. वास्तव शैलीतला अभिनय ही त्यांची खासियत. ठराविक प्रतिमेत ते अडकले नाहीत, म्हणूनच तर नया दिन नई रात या चित्रपटासाठी त्यांनी वेगवेगळ्या 9 भूमिका केल्या. मौसम चित्रपटातली त्यांची ही भूमिका कोण बरं विसरेल? तरुण प्रियकर आणि प्रौढ डॉक्टर या दोन तऱ्हा त्यांनी आपल्या भूमिकांमधून जागवल्या आणि आपल्याला आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

अंगूर नमकीन आंधी मौसम अशा गुलजारजींच्या अनेक चित्रपटात ते दिसले, पण परिचय चित्रपटातली संजीव कुमार यांची छोटीशीच भूमिका विलक्षण प्रभावी ठरली. संगीताच्या आणि आपल्या प्रेमिकेच्या वेडापायी श्रीमंत वडिलांपासून दुरावलेला, पत्नीच्या निधनानं कोलमडलेला, क्षयासारख्या रोगानं दुर्बल झालेला, पण सहा मुलांसाठी जगण्याची धडपड करणारा बाप त्यांनी अजरामर करून ठेवला आहे. त्यातलंच हे गीत आता ऐकूया.

आशा भोसले यांनी गायलेलं अंगूर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आता आपण ऐकणार आहोत राजेंद्र कृष्ण यांची लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेली गीतरचना मनमंदिर या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात.

मन मंदिर चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. आता आपण ऐकणार आहोत इंदिवर यांची गीतरचना, संगीतकार श्यामल मित्र, चित्रपट आनंदाश्रम, स्वर आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांचे.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद आश्रम या चित्रपटातलं. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. रात्रीचे 10:15 वाजले आहेत. कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट गीतांचा. या कार्यक्रमात यानंतर आम्ही निवडलं आहे आपकी कसम चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. राहुल देवबर्मन यांचं संगीत, स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

की कसम या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. यानंतर कार्यक्रमातलं गीत आपण ऐकणार आहोत कादंबरी चित्रपटातलं. अमृता प्रीतम यांचं हे गीत उस्ताद विलायत खा यांनी स्वरबद्ध केलंय. स्वर आहे आशा भोसले यांचा.

कादंबरी चित्रपटातलं हे गीत आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकलं. यानंतर आपण ऐकणार आहोत आनंद महल या चित्रपटासाठी योगेश यांची गीतरचना, संगीतकार सलील चौधरी, स्वर आहे यशुदास यांचा.

येशुदास यांच्या स्वरातल्या आनंद महल या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात अंगूर, मन मंदिर, आनंद आश्रम, आपकी कसम, कादंबरी आणि आनंद महल या चित्रपटातली काही गीतं आपण ऐकलीत. स्वरोते आशा भोसले, लता मंगेशकर, किशोर कुमार आणि यशुदास यांचे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. नादब्रह्म अंतर्गत आता प्रसारित करीत आहोत पंडित जसराज यांचं गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग दरबारी कानडा. विलंबित ख्याल एकतालात निबद्ध आहे. बोल आहेत राम को सुमीर कर रे. तर द्रुत ख्याल तीन तालात निबद्ध असून बोल आहेत अनोखा लाडला. तर ऐकूया राग दरबारी कानडा. कलाकार आहेत पंडित जसराज.

पंडित जसराज यांनी गायलेला राग दरबारी कानडा आत्ताच आपण ऐकलात. नादब्रह्म हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.